नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या प्रभातकालीन सभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 4 अश्विन शके 1948 अर्थात 26 सप्टेंबर 2026 5:58 झाली आहेत. पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 6 वाजतायत. आता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

स्वीकारली की विचार मरतात आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते. म्हणूनच सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्यासाठी मुक्त विचार हे अपरिहार्य मानले पाहिजेत. दुर्गा भागवत.

श्रोते हो, आता मंगल प्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय. सुरुवातीला ललिता गोडबोले यांच्या आवाजातलं मधुराष्टकम आपण ऐकूया.

श्रोतेहो, आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेली भोपाळी. गीतरचना आहे पी सावळाराम यांची आणि संगीतकार दत्ता डावजेकर.

कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकली सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. श्रोतेहो, आता संत तुकाराम महाराज यांची आणखी एक अभंग रचना आता आपण ऐकूया. गायक आहेत स्वप्नील गोरे आणि संगीतकार पंडित अवधूत बाम.

श्रोते हो, मंगल प्रभात. भक्ती गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता विठ्ठल उमापाणी सहकार्यांनी गालेलं वसंत बापट यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

श्रोते हो, कार्यक्रमात आता पारंपरिक हिंदी भक्तिरचना आपण ऐकूया. संगीतकार रघुनाथ सेठ आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातलं देशभक्तीपर गीत. सतीश भाटिया यांनी संगीत दिलेलं हे गीत आहे सुमित्रा नंदन पंत यांचं.

श्रोते हो, समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला.

0: श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित होतोय कृषीवाणी. यामध्ये ऐकूया जनावरांमधील लाळ्या खुरकूत आजाराचं नियंत्रण याविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, लाळ्या खुरकूत आजारामुळे दुग्धोत्पादनात होणारी घट, वंध्यत्व समस्या, वासरांमधील कायमस्वरूपी खुंटणारी वाढ

वाढ, औषधोपचारावरील खर्च वाढतोय. याच्या नियंत्रणासाठी आणि निर्मूलन करण्याकरता रोगनिदान कौशल्य, रोगांचा प्रतिबंध, रोग नियंत्रणाबाबत असणाऱ्या कायदेशीर बाबींचा प्रभावी वापर आणि भागधारकांचा सहभाग ही पंचसूत्री महत्वाची आहे. लाळ्या खुरकूत आजार हा गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यांसारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. याच्या विषाणूचा प्रसार हवा, श्वासोच्छ्वास, पशूंच्या पाण्याची भांडी,

0: दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. याच्या विषाणूचा प्रसार हवा, श्वासोच्छ्वास, पशूंच्या पाण्याची भांडी, शेण, मूत्र, चारा, गव्हाणे, गोठ्यावर येणाऱ्या व्यक्ती, वाहनं, पाळीव प्राणी यांच्यामार्फत होतो. विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर 1 ते 15 दिवसात प्रत्यक्ष लक्षणं दिसू शकतात. जनावरांना तीव्र ताप येतो. जनावर चारा खाणं बंद होतं. तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते. जीभ, हिरड्या, तोंडातील आतील भाग, कास आणि खुरामध्ये फोड येतात. 1-2 दिवसात हे फोड फुटतात आणि त्या ठिकाणी अल्सरसारखी जखम होते. तोंडातील जखमांमुळे जनावरांना चारा खाता येत नाही. जनावरं अशक्त होतात. पायातील खुरांमधील जखमा वेदनादायी असल्यामुळे बऱ्याच वेळा जनावरं पाय वर धरतात. या जखमांवर माशांनी अंडी घातली तर तिथे अळ्या पडतात. या अवस्थेत जीवाणूंची बाधा होऊन जखमा चिघळतात. कित्येक दिवस त्या बऱ्या होत नाहीत. लहान वासरांमध्ये आजाराची बाधा झाली तर हृदयाचे स्नायू निकामी झाल्यामुळे काहीही लक्षणं न दाखवताच मरण पावतात. आजार लसीकरण कार्यक्रम मोहीम स्वरूपात राबवून नियंत्रित करता येतो. आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनावरांना दर 6 महिन्यांच्या अंतराने वर्षातून 2 वेळा लसीकरण करावं. गाभण गाई म्हशींना लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लस दिली गेली तर त्या गायीच्या होणाऱ्या वासरांच्या जन्मानंतर काही काळ या आजारापासून संरक्षण होतं. वासरं 4 महिन्यांची झाली की त्यांना लसीची पहिली मात्रा द्यावी आणि 1 महिन्यानंतर लसीची दुसरी मात्रा द्यावी. लसीचा योग्य प्रभाव दिसण्यासाठी लसीकरणापूर्वी 1 महिना जनावरांना जंतुनाशकं पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावीत. जनावरांना पुरेसा सकस चारा आणि पशुखाद्य द्यावं. एखाद्या गावामध्ये किंवा गोठ्यामध्ये लाळ्या खुरकूत सदृश आजार दिसला तर लगेच आजारी जनावराला कळपापासून वेगळं करावं. जनावराचं चारा पाणी व्यवस्थापन स्वतंत्ररित्या करावं. आजारी जनावराची नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. बाजारातून होणारी जनावरांची खरेदी विक्री हे आजाराच्या प्रसाराचं प्रमुख कारण असल्यामुळे बाजारातून नवीन जनावरं खरेदी करू नयेत. तोंडातील जखमांवर बोरोग्लिसरीन लावावं. मध, लोणी आणि नाचणीचं पीठ यांचा लेप तोंडातील व्रणांवर लावावा. तोंड आणि पायातील जखमा लवकर बऱ्या होण्याकरता 2% खाण्याचा सोडा, 1% पोटॅशियम परमँगनेट किंवा तुरटीच्या 1% द्रावणाने दिवसातून 2 ते 3 वेळा धुवाव्यात. विविध पशूंच्या प्रजातींमध्ये आढळणारा वेगाने पसरणारा हा आजार आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: श्रोते हो, जनावरांमधील लाळ्या खुरकूत आजाराचं नियंत्रण याविषयीची माहिती आपण करून घेतली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि हाच कार्यक्रम 2:00 आम्ही पुन्हा प्रसारित करू. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर पर्यावरणविषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हे 2 कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आजच्या भागामध्ये आम्हाला सांगा की तरुणांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण जे वाढलं आहे त्यामागची नेमकी काय कारण आहेत?
1: बेसिकली जे तरुण वर्ग आहे त्याच्यामध्ये आपण बघितलंय की आता 20 ते 40 वर्षांमध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचे कारण मी असं म्हणेल की जीवनशैली जी मॉडर्नायझेशन झालेलं आहे ते जीवनशैली एक महत्वाचा भाग घटक आहे. त्याच्यामध्ये काय होतं, आपण जे जेन जे लोक जे म्हणतो ते बेसिकली व्यवस्थित एक्झरसाइज न करणे, बाहेरचं खाणं किंवा खूप सारे असे शौक असतात जसं स्मोकिंग करणे, एक्सेसिव्ह दारू पिणे, त्याच्यामुळे काय बॉडीमध्ये स्थूलपणा येतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये ओबेसिटी पण म्हणतो. हे जे प्रमाण आहे त्याच्यासोबतच तरुण वर्गांमध्ये आपण बघितलं की डायबिटीजचं प्रमाण आणि ब्लड प्रेशरचं पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळले. तर हे दुसरं जे आपले जे नोन रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांचं प्रमाण पण जास्त प्रमाणात आहे, म्हणून पण हार्ट अटॅकचं प्रमाण तरुण वर्गामध्ये जास्त आहे. आता सांगायचं म्हणजे आता हे बदलची जीवनशैली, याच्यात मेन म्हणजे जे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जे काम करतात नवीन मुलं त्यांना आता एक प्रकारचं असं ध्येय दिलं जातं की बाबा हे करायलाच पाहिजे. तर एक मेंटल स्ट्रेस आहे, ते स्ट्रेस पण खूप मोठं कारणीभूत आहे. त्याच्यानंतर एका जागी बसून तासन तास कॉम्प्युटरवर बसून कामं करणं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक प्रकारचं कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बरोबर तुमची झोप न होणं, जे स्लीप डिप्राइव्ड आहे त्यांना हे हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आढळत आहे. आणि ज्यांचा रेग्युलर काहीही असे व्यायाम नाहीये, म्हणजे जनरली लोकांनी ऍटलिस्ट 30 मिनिटं तरी दिवसातून व्यायाम करायला पाहिजे. सिम्पल म्हणजे फास्ट वॉक 30 मिनिटं जरी केला तर हा बेस्ट असतो, नाहीतर भरपूर असे व्यायाम आहेत जे करू शकता, पण हा जरी मिनिमम व्यायाम केला तर मला वाटतंय आपल्याला जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल. आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि निश्चितच स्मोकिंग बंद करायला पाहिजे, जे आपले शौक आहेत ते बंद करायला पाहिजे. आणि मेडिटेशन तुमच्या याच्यामध्ये योगा जीवनशैलीमध्ये आपण आणल्या पाहिजे.
0: हा म्हणजे एकूण निरोगी जीवनशैलीसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. हा सर, तुम्ही जंक फूड किंवा बाहेरचं खाणं हाही उल्लेख केला होता, तर त्याबद्दल काय सांगाल
1: मॅडम? आता आपण बघितलंय की जंक फूड आणि जे बाहेरचं खाणं त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय की हे ऑइल जे आहे ते रिफ्राय करतात आणि जे रिफाईन ऑइल त्यांचे जे प्रकार आहे फ्री रॅडिकलची त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात इंज्युरियस प्रॉडक्ट बनतात. आणि ते तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जो फॅटी ऍसिड्स आहेत, जे व्हाईट फॅट आहे ते जास्त शरीरामध्ये जमा होत, म्हणजे जसं म्हणतो आपण एलडीएल ट्रायग्लिसराइड, हे जे प्रमाण या लोकांना रियूज जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये वाढतं, ऑइल जे फ्राईड आयटम असतात त्याच्यामध्ये वाढतात. आणि मॅडम दुसरं म्हणजे ओपन पदार्थ असतात त्याच्यात इन्फेक्शन असतात, हे सगळं कारणीभूत असतं. म्हणून हे जंक फूड जेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी करू शकाल तेवढं चांगलं.
0: अच्छा,
1: अजून मी सांगेल की आपल्या जेवणाच्या प्रकारामध्ये मेन सांगायचं म्हणजे जे एक्सेसिव्ह सॉल्ट म्हणजे मीठ टाळायला पाहिजे, शुगर कमी करायला पाहिजे. हे दोन म्हणजे आपण जे म्हणतो ना पांढऱ्या वस्तू व्हाईट कलरच्या ज्या वस्तू खातो आपण, जेवढ्या तुम्ही कमी कराल डाएट मध्ये तेवढंच चांगला.
0: बरोबर श्रोते हो, आज आपण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती घेतली. उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
2: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये हृदयरोग या विषयाची माहिती आपण ऐकली. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया परिसर.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन याकडे नेमकेपणाने पाहायचं म्हटलं तर हा एक अतिशय स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांवरती अवलंबून आहे. धबधबा

0: असलेल्या ठिकाणी चालणारं पर्यटन आणि समुद्रकिनाऱ्यावर चालणारं पर्यटन एकसारखं असू शकत नाही. तसेच दुर्गम डोंगरदऱ्यातला निसर्ग आणि मैदानी परिसरातला निसर्ग हाही वेगवेगळा असणार हे लक्षात घेऊनच त्या त्या परिसरातील संधी शोधणं हे हिताचं ठरतं. आपल्या परिसरातील निसर्ग तपासून त्याचा विकास केल्याचे चांगले उदाहरण म्हणजे रत्नागिरीजवळच्या कशेळी गावात विकसित केलेला देवघळी किनारा. किनाऱ्याची जडणघडण लक्षात घेऊन पर्यटकांना तेथील निसर्गाचा अनेक अंगानी अनुभव घेता यावा म्हणून तेथे पायऱ्या निर्माण केल्या आहेत, बैठका निर्माण केल्या आहेत, विसाव्याच्या जागा केल्या आहेत आणि व्ह्यूईंग प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, अर्थात सज्जा तयार केलेला आहे. आज तेथून लोक देवघळी बघतातच पण फेसाळणाऱ्या लाटांचाही आनंद घेतात आणि सूर्यास्तही अनुभवतात. दुसरं उदाहरण सांगायचं तर चिपळूणजवळच्या खाडी पट्ट्यातली मगर सफारी. मगरींची भीती असतेच पण तरीही वन्यजीवांविषयीचं कुतूहल लक्षात घेऊन सर्व खबरदारीची सोय करून पर्यटकांसाठी मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी आज उपलब्ध आहे. अलीकडील काळात कांदळवन सफारी या शीर्षकाखाली देखील किनाऱ्यावरील कांदळवनातून नौका विहार करता येतो हाही आपण पाहतो आहोत. मार्लेश्वरच्या परिसरात साहसी क्रीडा प्रकारातून अधिक लोकप्रिय झालेला लिंगाचा डोंगर ट्रेक हे असंच तिसरं उदाहरण. धारेश्वर धबधब्याचं संपूर्ण नयनरम्य आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी अलीकडे लोक मोठ्या संख्येने जात असतात आणि केवळ स्थानिक नव्हे तर अगदी महाराष्ट्रभरातून या ट्रेकसाठी लोक येताना दिसतात. चिपळूण परिसरातील श्री नंदू तांबे यांचं पक्षी अभयारण्य हा देखील असाच एक आगळा वेगळा उपक्रम. खाजगी आवारातील पक्ष्यांची नैसर्गिक विविधता ओळखून त्यांनी ती पर्यटकांसाठी खुली केलेली आहे. आज तिकडेही लोकांची पावले आग्रहानं वळतात. खाजगी आवारात संधी शोधलेलं दुसरं उदाहरण चिपळूण तालुक्यातल्याच वीर गावातलं वीरकर कुटुंबियांचं. बारमाही वाहणाऱ्या देवपाट धबधब्याची वाट आवारातून जाते त्यामुळे पर्यटकांसाठी त्यांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसाळी रानफुलं हा कोकणातला आकर्षक निसर्ग आविष्कार. अनेक प्रजाती केवळ कोकणातच आढळणाऱ्या फुलणाऱ्या आहेत. त्यांचं महत्व ओळखून भरवले जाणारे दीपकाडी महोत्सवांसारखे सोहळे हा निसर्ग पर्यटनाचा आणखीन एक सुंदर नमुना बनू लागलाय. अशा उपक्रमातून पर्यटनासोबत निसर्ग संवर्धनाविषयी अगदी सहज जनजागृतीही केली जाते किंवा करता येते. याशिवाय कोकणात अलीकडील काळात निवास व्यवस्था निर्माण करतानाही अशा वेगळ्या संधी ओळखून त्या विकसित केल्याची उदाहरणही दिसतात. राई, मामाचं घर, जांभरून ट्रेल्स, आनंदाचं शेत, गारवा अशा अनेक रिसॉर्ट वा होमस्टेच्या माध्यमातून लोकांना किंवा पर्यटकांना निसर्गाशी सहजगत्या जोडण्याचं कसब जोपासलं जातंय. भात लावणी असेल, जंगल भ्रमंती असेल, आकाश निरीक्षण असेल किंवा काजवा महोत्सव असेल अशा वेगवेगळ्या निमित्ताने आणि वेगवेगळ्या हंगामामध्ये पर्यटकांना आकर्षित केलं जातंय. अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपासच्या परिसरात आपण पाहू शकतो. ती शोधून तेथील संधी विकसित करणं आज गरजेचं आहे. यातून रोजगार कसा निर्माण करता येतो किंवा आर्थिक व्यवस्था कशी सुधारता येते यासंबंधी जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. 6:55 होत आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:20 दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. संपादन सुहास नंदुरे. लखलख चंदेरी

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण एकाल सकाळी 9 वाजता 9 वाजून 30 मिनिटांनी इंद्रधनुष्य यामध्ये ITI शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा याविषयी अभिजित गुरव यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत आपण एकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल 10 वाजता 10 वाजून 30 मिनिटांनी नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवादनात सादर केलेला राग मिया की तोडी आम्ही प्रसारित करू. 11 वाजून 5 मिनिटांनी गाता रहे मेरा दिल. यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ते याप्रमाणे: 12 वाजता वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम. चारुता ग्रुपने सादर केलेली काव्य मैफल यामध्ये आपण ऐकाल. त्याचबरोबर बोल कायद्याचे भाग 3 ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. 1 वाजून 5 मिनिटांनी गीतबहार. 1 वाजून 40 मिनिटांनी वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1 वाजून 45 मिनिटांनी भावधारा. 1 वाजून 55 मिनिटांनी ऐसी अक्षरे रसिके. 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून होईल. तर 2 वाजून 5 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा आणि 2 वाजून 10 मिनिटांनी परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2 वाजून 30 मिनिटांनी नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयदेव मेनन यांचं गायन आपण ऐकाल. राग रुद्रप्रिया आणि पंतू वराळी. तर श्रोते हो असे असतील आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. श्रोते हो आता जाणून घेऊया आजच्या सायंकालीन सभेतील कार्यक्रमांविषयी. ही सभा सुरू होईल 5 वाजता 5 वाजून 2 मिनिटांनी गीतसंध्यामध्ये आज आपण काही हिंदी चित्रपटातली गाणी, तर 6 वाजून 10 मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या गीतबहार या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटातली गाणी ऐकणार आहोत. दरम्यान 5 वाजून 30 मिनिटांनी युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये तरुणाई आणि मानसिक संतुलन या विषयावर आजोबा आणि नाथ यांच्यातला संवाद, सहभाग मयुरेश बडवे आणि शांभवी बांदिवडेकर यांचा, सादरकर्त्या तेजा दुर्वे, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. 6 वाजून 30 मिनिटांनी कार्यक्रमांची रूपरेषा. 6 वाजून 35 मिनिटांनी लोकसंगीत आम्ही प्रसारित करू. 7 वाजून 15 मिनिटांनी वृत्तविशेष. तर 7 वाजून 30 मिनिटांनी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी विशाल माने यांची मुलाखत, त्यानंतर शेडनेट तंत्रज्ञानाविषयी माहिती. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 8 वाजून 15 मिनिटांनी आपण गझल ऐकाल. 9 वाजून 15 मिनिटांनी स्पॉटलाईट. तर 9 वाजून 30 मिनिटांनी राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. तसेच रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याचबरोबर विविध बातमीपत्र वेळोवेळी आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो आत्ताच आपण ऐकली आज दिवसभरातल्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: श्रोते हो, 7 वाजले.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होतोय.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
1: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोते, आपण शारदामणी किंवा शारदा मातांच्या लहानपणीच्या गोष्टी आहेत. तर भजनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना जो मुलगा आवडला आणि ज्या आल्लडपणानं ही छोटी मुलगी म्हटली की मला या गदाधरशी लग्न करायचं आहे, तर हा गदाधर म्हणजे त्याचं टोपण नाव पुन्हा गदाई विष्णूच्या कृपेने झालेला. आणि याचा लहानपणापासूनचा छंद काय, तर गावातल्या कुंभाराकडे जायचं आणि मातीच्या गोळ्याला कसा आकार कुंभार देतो आहे हे लक्षपूर्वक पाहायचं. देवाघरीच त्याला कुठलाही वेद नव्हता. लहानपणापासूनच वृत्ती किंवा आचरण अत्यंत वैराग्यशील होतं. एकदा काय झालं, संध्याकाळची वेळ होती आणि बंगालमध्ये सगळीकडे भात शेती असते, मैलोन मैल तुम्हाला हिरवं दिसतं आणि तिथलं मुख्य पीक भात. तर त्या भाताच्या शेतीमधून चाललेला होता तो आणि वाऱ्याच्या झुळकी होत्या, संध्याकाळची प्रसन्न वेळ, सूर्य अस्ताला चालला होता, हिरवं शेत आजूबाजूला, त्यानंतर एक काळा मेघ होता आकाशामध्ये, वातावरणामध्ये ठिकठिकाणी अशा वेगळ्या चैतन्याच्या खुणा उमटलेल्या त्याला वाटल्या. आणि हे सगळं निसर्ग दृश्य बघून, हे सगळं वातावरण बघून या छोट्या गदाधरचं भान सरपलं. त्या तद्रुपतेमध्ये कस्तुरीचा परिमळ दरवळला आणि पितांबर सळकला. एकदम असं खूप तेज प्रगट झाल्यासारखं वाटलं आणि ब्रह्मांड असं पूर्ण ढवळून निघालं आहे असं या छोट्या मुलाला वाटलं. एकदम दिपला तो, त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली, शुद्ध हरपली आणि या छोटा मुलगा खाली कोसळला. थोड्या वेळानं तो शुद्धीवरती आला आणि शुद्धीवर आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला एक खूप मोठा अलौकिक अनुभव आला आहे आणि त्या अलौकिक अनुभवानं आपल्याला अंतर्बाह्य व्यापून टाकलेलं आहे, झपाटून टाकलेलं आहे. आता त्यावेळेला या गदाईचं वय किती होतं, तर फक्त 6 वर्ष. लहानपणापासून अर्थातच सगळं जगावेगळंच होतं. ही जी त्याची आई होती, तिचं बाळणपण करणारी एक, तिचं नाव धनी, तर तिने सांगितलं की ट्याह्या करत हे जेव्हा बाळ जन्माला आलं ना, तेव्हा एका बाजूला ठेवून धनीनं आधी बाळंतिणीचं सगळं व्यवस्थित केलं आणि मग जेव्हा छोट्या बाळाला आंघोळ घालायची पद्धत असते तेव्हा ती बाळाला उचलायला म्हणून जेव्हा गेली तेव्हा हे छोटं बाळ नुकतंच जे जन्म झालेलं होतं ते जागेवर कुठे होतं. ती घाबरली, इकडे तिकडे बघायला लागली अंधाऱ्या खोलीमध्ये, मिणमिणत्या समईच्या प्रकाशामध्ये डोळे फाडून तिनं इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. शेवटी तिला ते दिसलं, लोळत लोळत चुलीपुढच्या राखेत पडून हे छोटं बाळ नुकतंच जे जन्माला आलं होतं ते मुठी चोखत होतं. धावत जाऊन तिनं त्याला उचललं, छातीशी कवटाळलं आणि जन्मापासूनच अंगाला राख फासलेल्या त्या मुटकुळ्याचं तिनं कितीतरी प्रेमाने पापे घेतले. भारी प्रेम केलं बरं का या धनीनं ज्या छोट्या गदाईवरती, आणि तोसुद्धा या आपल्या धनीला कधीच विसरला नाही. असा लहानपणापासूनच वेगळे आध्यात्मिक अनुभव आलेला मुलगा, लोकविलक्षण मुलगाच म्हणायला हवं याला. स्वतःच्या मनाला पटेल तेच करणारा, स्वतःचं खरं तेच करणारा, म्हणजे हट्टी नव्हे किंवा दुराग्रही नव्हे, पण जे त्याच्या मनाला पटेल तेच करणारा. आणि म्हणूनच त्याची जी आई होती चंद्रादेवी, तिला कायम चिंता वाटायची की कसं होणार या माझ्या गदाईचं. तो लहान असताना वडील गेले, सगळ्या कुटुंबाचा निर्वाहाचा भार जो मोठा मुलगा होता गदाईचा भाऊ रामकुमार त्याच्या खांद्यावर होता. आणि त्याचं काम काय होतं, तर त्या गावामध्ये एक रासमणी म्हणून पूर्वीची राणी होती, तिनं काली मंदिर बांधलेलं होतं. त्या काली मंदिराचा हा पुजारी होता. आपला धाकटा भाऊ शिकावा, मार्गी लागावा म्हणून त्यानं छोट्या गदाधरला दक्षिणेश्वरला आणलं.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

विस्मृते हो, 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ

11:43 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर.
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ऍप डाउनलोड करा.
4: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पत्रकारांनी शासन

आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश, बार्निका एलंगोवन हिने पोल व्हॉल्ट प्रकारात घडवला इतिहास. आता सविस्तर बातम्या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत काल राज्यभरात सर्वत्र लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. 12 दिवसांच्या घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. कृत्रिम हौदात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याकडे अनेक नागरिकांचा कल दिसून आला. मुंबई पुणे नाशिकसह सर्व शहरांमध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीनं होत आहे. काल सकाळी महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींची मिरवणूक पारंपरिक थाटात पार पडली. सनईचे मंगलसूर, ढोलताशाचा गजर, फुलांनी सजवलेल्या पालख्या आणि बाप्पा मोरया जयघोषात मानाच्या पाचही गणपती मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं. भाऊ रंगारी आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीसह अनेक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन काल पार पडलं. ढोलताशांचा गजर, लेझिम फतके आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे. मुंबईत गिरगाव चौपाटीसह विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आलं. विसर्जन मार्गांवर गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ढोलताशांच्या गजरात फुलांची आणि गुलालाची उधळण करत विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रमुख विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनद्वारे गर्दीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. विसर्जन जीवरक्षक, रुग्णवाहिका आणि मोटार बोटी देखील तैनात ठेवण्यात आल्या होत्या. गिरगाव चौपाटी इथं गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना कुबुद्धीचं विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली. महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या श्री गणेश मूर्तींच्या संख्येइतकी झाडं लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून गणेशोत्सवाला वृक्षसंवर्धनाची जोड देण्यात आली. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन तसंच नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके यांच्यासह लोकप्रतिनिधींनी नारळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला. नाशिक महानगरपालिकेकडे 35,000 अधिक मूर्तींचं दान करण्यात आलं. लातूरमध्ये यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं नदी नाले आणि नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले असल्यानं महानगरपालिकेने उभारलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती संकलन केंद्रांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या नंदुरबारच्या ऐतिहासिक दादाबाबा गणपतीच्या रथोत्सवातील हरिहर भेटीचा सोहळा देखील काल मोठ्या उत्साहात पार पडला. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथं गणेश मंडळांनी यंदा डीजेऐवजी ढोलताशा, झांज, लेझिम आणि पारंपरिक वाद्यांचा वापर केला. या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका अधिक उठावदार ठरल्या. रत्नागिरी, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बीड, धुळे, जालना, नांदेड, रायगड, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या भक्तिभावानं गणरायाला निरोप देण्यात आला. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, तसंच कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिनाभरात ते 1.5 महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिली. माथाडी नेते दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. वडाळा येथील गृहप्रकल्पात 3,000 माथाडी कामगारांना हक्काची घरं दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल अशा महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
समाज माध्यमांमध्ये अनेकदा असत्य आणि अर्धसत्य माहिती पसरवली जात असताना पत्रकारांनी सत्य जनतेपर्यंत पोहोचवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केलं. पत्रकारांनी शासन आणि जनता

0: यांच्यातील सेतू म्हणून काम करावं असंही राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्र भेटीवर आलेल्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील तसंच बिहारमधील पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळानं काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. पत्रकारांनी जनजागृतीचं काम करावं असं आवाहन देखील राज्यपालांनी यावेळी केलं. मेक इन इंडिया उपक्रमाला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2014 या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया उपक्रमाच्या 12 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त समाधान व्यक्त केलं आहे. या उपक्रमामुळे भारतात अधिक उत्पादन, अधिक गुंतवणूक आणि अधिक निर्यात शक्य झाली असून हा बदल विविध क्षेत्रांमध्ये दिसून येत असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयीची माहिती.
1: ज्यांना निधीची गरज आहे त्यांच्यापर्यंत निधी पोहोचवणं आणि ज्यांच्यात व्यवसाय उभारण्याची क्षमता आहे त्यांच्या स्वप्नांना बळ देणं याच उद्देशातून 2015 प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली. देशातील व्यवसाय करणाऱ्या लाखो नागरिकांना अनेकदा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी भांडवलाची गरज असते. आजपर्यंत या योजनेअंतर्गत 57 कोटींहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आली असून 40 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज वितरण झालं आहे. मुद्रा योजनेचा लाभ समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचला असून वितरित झालेल्या कर्जांपैकी 68% कर्ज महिलांना तर 51% कर्ज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना मिळाली आहेत. 2015 ते 2018 या कालावधीत मुद्रा योजनेमुळे 1,12,00,000 निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्माण झाले. या योजनेअंतर्गत 2024 कर्जाची कमाल मर्यादा 10 लाख रुपयांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली. यामुळे उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अधिक भांडवल उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रधानमंत्री मुद्रा योजनेनं नोकरी शोधणारा होण्याबरोबरच नोकरी निर्माण करणारा होण्याची आकांक्षा बळकट केली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित, पुणे.
0: दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेला यंदा विलंब होणार नाही असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यातील 54 तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी पहिली दुष्काळ अधिसूचना काढण्याची तयारी शासनानं केली आहे अशी माहिती भरणे यांनी यावेळी दिली. जपानमधील नागोया इथं आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं तर लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंग यानं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी आपापल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये अनेक दिवसांच्या खंडानंतर काल पाऊस पडला. गडचिरोलीसह जिल्ह्याच्या विविध भागात देखील जोरदार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. भामरागड नजीकच्या नद्या आणि नाल्यांना पूर आल्यानं परिसरातील 63 गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा तर विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश, बार्निका एलंगोवन हिने पोल वॉल्ट प्रकारात घडवला इतिहास. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो 101.5 दशलक्ष मेगाहर्ट्झ या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही आपण आमचं

साधारण एकताय. 7:20 आणि 56 सेकंद झाली आहेत. श्रोते, आता आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेऊया. आज 26 सप्टेंबर, आजचे दिनविशेष असे आहेत. भारताचे माजी पंतप्रधान आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ माननीय डॉक्टर मनमोहन सिंग यांचा आज जन्मदिवस आहे. 26 सप्टेंबर 1932 साली त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधल्या पंजाब इथल्या गाह इथं झाला. प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक शंकर दत्तात्रय जावडेकर यांचा आज जन्मदिवस आहे. थोर बंगाली समाजसेवक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचाही आज जन्मदिवस आहे. प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांचा आज स्मृती दिन आहे. मराठीतली सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखक विद्याधर गोखले यांचाही आज स्मृती दिन आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हेमंत कुमार यांचा आज स्मृती दिन आहे. श्रोते हो, आताच आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष.

0: श्रोते हो, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी।
1: सहभाग आहे तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्री वल्लभ साठे यांचा।
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे। हल्ली सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच।
1: लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे यांचं। सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र।
0: तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, शासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. विशेषतः जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि नोंदींसाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात जावं लागू नये यासाठी ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ई प्रमाण सारख्या उपक्रमांमुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती नागरिकांना घर बसल्या उपलब्ध होण्याची सुविधा निर्माण होत आहे. या सुविधेचं स्वरूप काय आहे, तिचा लाभ कसा घ्यायचा आणि डिजिटल सेवांमुळे नागरिकांच्या वेळेची आणि खर्चाची बचत कशी होणार आहे, याबाबत आज आपण जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नवाल सर, मला एक विचारायचं आहे की आपण या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या सगळ्या डिजिटल आहेत, पण एक विशेष गोष्ट अशी आहे की शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागातील नागरिक असतील, त्यांना जर जमिनीच्या नोंदणीच्या संबंधितल्या या सगळ्या सेवा उपलब्ध व्हाव्यात असं वाटतंय, तर यासाठी काहीतरी विशेष उपक्रम काही राबवले जाणं गरजेचं आहे, ते आहेत का?
1: सो यासाठी आपण आता एक सेवा संकल्प अभियान जे आपण सुरू करतोय त्याच्यामध्ये विशेष जनजागृती मोहीम आपण गाव पातळीवरती घेतोय. पण याच्या पलीकडे जाऊन आज तुमचं या रेडिओचे मार्फत आणि या दिलखुलास कार्यक्रमाच्या मार्फत आपण लोकांना आव्हान करतोय की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि कदाचित प्रत्येक गावामध्ये सुद्धा एक कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार केंद्र जाळा जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे. आपण आपलं जमिनी संदर्भात आपण जर त्या ठिकाणी जाऊन महाभूमी म्हणून आपण जर वेबसाईट त्यांना सांगून ऍक्सेस केलं तर तुम्हाला तुमच्या जमिनीचे पूर्ण कुंडली तुम्हाला त्या ठिकाणातून तुम्हाला भेटू शकते. त्यामुळे मी आज लोकांना आवाहन करतोय आणि याच्यामध्ये काय चूक जरी असली तरी तुम्ही आमचे नंबर जे आहेत 2025-712-712 याच्यावरती जर आपण फोन केला तर निश्चितच आमचे कॉल सेंटर मार्फत तुम्हाला तुमचे इश्यूजचं निराकरण आपण करून देऊ.
0: सर, आता जमिनीच्या नोंदींच्या डिजिटायझेशनमुळे आपल्या प्रशासकीय कामकाजात देखील बदल झाले असतील, त्याविषयी काय सांगाल?
1: सो आपण जेव्हा कोणतेही गोष्टीमध्ये तंत्रज्ञान आणतो ते नुसतं एक्झिस्टिंग प्रोसेसला आपण डिजिटाईज करतो असं नव्हे, आपण त्या प्रोसेसला पूर्ण री इंजिनिअरिंग करतो. आता नुकतंच आम्ही जे आपला पद्धती असते नोटीस पाठवण्याची ते आपण कम्प्लीट ऑनलाईन केलं. आपला जे मोजणीचा अर्ज असतो त्याच्यामध्ये जे आपल्याला एखाद्या माणसाला बसून ते अप्रूव करावं लागते ते आपण AIचा वापर करून आपण ते पूर्ण ऑनलाईन केलं. म्हणजे की याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी आहेत त्याचा पण ताण, कामाचा जे व्याप्ती पाहून त्याचा ताण पण सुद्धा कमी होतो, लोकांना सेवा जलद गतीने भेटते आणि देर इज नो ह्युमन इंटरफेरन्स इन बिटवीन. सो आपण हे विचार करतो आहे की आपले लोकांचं जे कौशल्य आहेत ते सुद्धा चांगल्या गोष्टीमध्ये लागावे आणि जे रुटीनचं काम आहे ते तंत्रज्ञान आणि AIच्या मार्फत ऑटो व्हावे आणि लोकांना एक पारदर्शक सुसूट पद्धतीने त्याची सेवा भेटावी.
0: तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण अधिकच प्रगत काम करतो आहोत, पण त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारी असतील किंवा अडचणी असतील यांचं जलद निराकरण होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच महसूल विभागातल्या ज्या सेवा आहेत या अधिक सिटीजन फ्रेंडली करण्यासाठी भविष्यात कोणत्या नव्या सुविधा आणण्याचा आपला विचार आहे?
1: सो महसूल विभागामध्ये बरीच ठिकाणी लोकांची तक्रार असते की आमचे कर्मचारी उपलब्ध होत नाही किंवा ते एखाद्या वेळी वेळेवरती काम करत नाही. सो आपण हे जेव्हा पूर्ण गोष्टी पाहिली तर आपल्याला असं वाटतोय की जे लोड आहे कामाचा ते दिवसादिवसा एवढं वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय काही ठिकाणी लोकांचं डिस्क्रिशन असतो, अधिकारी म्हणा किंवा कर्मचारी म्हणा. सो हे डिस्क्रिशन जे आहेत ते कधी कधी गैरप्रकारचा एक कारण बनतो. सो भविष्यामध्ये आणि भविष्य म्हणजे नुकत पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या ठिकाणी सब्जेक्टिव्हिटीची गरजच नाही गोष्टीचे ऑब्जेक्टिव्ह पाहून आपल्याला ते कम्प्लीट करता येते त्या ठिकाणी आपण पूर्णपणे डिजिटाईज मेकॅनिझमचा वापर करणार आहोत. याच प्रकारचा जे डेटा आहेत, सो सपोज जर मी आज महसूलमध्ये

0: तहसील ऑफिस आहेत आणि तसंच मोजणी खातं आहे, तसंच प्लॅनिंग खाते आहे. या तिघाला जे आपसा डेटा शेअरिंग करायचे होतं त्यासाठी लोकांना वेगवेगळे डिपार्टमेंटला जावं लागत होतं आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचं पण वेळ वाया जायचं आणि लोकांना पण खूप मोठ्या प्रकारचा गैरसोय व्हायचा. आपण हे सगळे डिपार्टमेंटला इंटिग्रेट करतो आहे जेणेकरून एखाद्या गोष्ट इकडे अप्रूव्ह झाली की ती ऑटो मोडमध्ये पुढच्या डिपार्टमेंटला यायला पाहिजे आणि ऑटो मोडमध्ये त्यानंतर लोकांना भेटला पाहिजे. सो असा इंटिग्रेशन जो आपण करतो आहे त्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे की लोकांची शासनाबद्दल जे प्रतिमा आहे ते अजून वाढेल आणि विश्वासार्हता जे आहेत ते सुद्धा आमची अजून प्रमाणिक होईल.
1: जमिनीच्या नोंदी अचूक अद्ययावत आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे असं आपण म्हटलं, पण यासाठी आपला विभाग कोणते प्रयत्न करतो आहे?
0: सो आज जर आपण बघितलं तुमची नोंद ही सगळे आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमच्या 7-12 काय उल्लेखित आहे, तुमचे प्रॉपर्टीमध्ये काय लिहिले आहेत ते सगळे तुम्हाला पाहता येऊ शकते. आपण हे प्रयत्न करतो आहे की आपलं एक महाभूमी म्हणून आपलं एक प्लॅटफॉर्म आहे. आपण सर्व लोकांना वारंवार हे आवाहन करतो आहे की तुम्ही तुमचे जमिनीचे सध्याचेच नव्हे तुमचे मागचे 30-40 जे अभिलेख आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकते. जसं आता आपण थोडक्यात म्हटलं तर लीगल सर्च रिपोर्ट, आपण जर एखादा कोणतं घर विकून घेतोय किंवा आपल्या घराचा काही नोंदीचा इश्यू असेल आपण प्रत्येक जण लीगल सर्च रिपोर्ट काढतोय. आता हे सर्च रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला घेता येऊ शकते. आम्हाला माहिती आहे की अजूनही काही लोकांचा तंत्रज्ञानाचा सोबत तेवढा कम्फर्टेबल नाही आहे, त्यासाठी आपण जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत आपले सरकार सेंटर जे आहेत त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीची आपण ऍक्सेस देण्यात आलेली आहेत. एकंदर म्हणाल तर आमचा एकच हेतू आहे की तुम्ही जे शासनासोबत तुमचा इंटरफेस आहेत ते फक्त एकदाच व्हावे ऑनलाईन म्हणू किंवा ऑफलाईन आणि त्यानंतर जेवढी प्रक्रिया आहेत हे सगळे तुम्हाला विदाऊट मीटिंग पीपल विदाऊट गोईंग टू ऑफिसेस हे सगळे व्हायला पाहिजे.
1: तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महसूल विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. तुम्ही काही महत्वाचे फायदे जे नागरिकांना मिळत आहेत ते सांगितलेच, पण ई प्रमाण यासारखी जे डिजिटल उपक्रमाच्या नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या आता आपल्याला उपलब्ध होत आहेत, तर या सुविधेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा घेता येईल?
0: आता जर आपण एक शासनाचा आदेश पाहिलं की डिजिटल स्वाक्षरीने जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटते आहेत हे तुमची आता वैध डॉक्युमेंट ठरत आहेत. आता एखादा आमचा ऑफिसर किंवा कर्मचारी इतर कामासाठी कुठे बाहेर गेलं तर तुम्हाला त्याची स्वाक्षरी घ्यायलासाठी तुम्हाला किती तुम्हाला हेल्पांडे मारावं लागते. आपण जर लहान असतो तर तेव्हा लहानपणामध्ये आपल्याला एक गजेटेड ऑफिसरची स्वाक्षरी हवी होती. कोणती जॉब घ्यायची असेल गजेटेड स्वाक्षरी सही शिक्षा मारून तुम्ही घेऊन यावे. आता तुम्ही बघा ते किती त्रासदायक इश्यू आहेत, बिकॉज ऑफिसर कधी कोणते कामासाठी जर व्यस्त असलं तर ते सगळ्या गोष्टी घ्यायचं कसं. आता आपण काय केलं, जवळपास 48 crore प्लस डॉक्युमेंट्स ई प्रमाण तुमचं जुना रिकॉर्ड 7-12, 8 नमुना तुमचं 8 सर्वच गोष्टी ही आता आपण डिजिटल स्वाक्षरी करून जतन करून ठेवलेले आहेत. आज माझ्या ते घ्यायचे असेल तुम्ही जर महाभूमीवरती गेलं तर त्या ठिकाणीतून तुम्हाला ते एक नॉमिनल रक्कम देऊन तुम्हाला डाउनलोड करता येतील, दॅट टू विथ डिजिटल सिग्नेचर. तर त्यासाठी तुम्हाला परत कोणतंही ऑफिस जे आम्ही तुम्हाला सांगतोय की जे फ्रिक्शन आहेत ते आपलं संपवायचं आहेत आणि त्याचा एक्सपिरियन्स ते सीमलेस करायचं आहेत आणि यासाठी आपण आवाहन करतो आहेत की सर्वच गोष्टी आपण महाभूमी जे आम्ही एक इंटरफेस बनवलं महसूल विभागाचा तिकडे जाऊन जुने डॉक्युमेंट आजचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्ही डाउनलोड करा ते सुद्धा डिजिटल साईन्सोबत आणि त्यांना आता शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
1: खरंच आपण जे विभागांचं इंटिग्रेशन करतात ते तर खरंच चांगली एक गोष्ट आहे, पण त्याचबरोबर आपण असं पाहतो की आधुनिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा डेटा मॅनेजमेंट याचा सगळ्याचा वापर जमिनीच्या नोंदी अधिक अचूक करण्यासाठी आणि प्रभावी करण्यासाठी करता येऊ शकेल, तो कशा पद्धतीनं?
0: सो आज जर आपण एखादा रजिस्ट्री करायला गेलं प्रॉपर्टीचं, सर ते प्रॉपर्टीचं एकंदर रेकॉर्डमध्ये किती एरिया आहेत तो आपण त्याला मग सांगतो आहे की तुम्ही सांगण्यापेक्षा ते तुम्हाला डेटा बेसमधूनच यायला पाहिजे

0: की या प्रॉपर्टीचा एवढा एरिया आहे, या प्रॉपर्टीवरती काही लिटिगेशन चालू आहेत का, या प्रॉपर्टीची मोजणी केव्हा झालेली आहे. जसं आपण आता म्हणाले की जे एक्झिस्टिंग डेटाबेस आहेत त्या डेटाबेसचा वापर करून आपण काय गोष्टी ऑटो मोडमध्ये आणणार आहेत. जसं आपण आता एक प्लॅन करतो आहे की 30% अशी नोंदणी आहेत ज्यासाठी तुम्हाला म्युटेशनमध्ये थांबावं लागणारच नाही, बिकॉज ते सगळे ऑनलाईनच सर्टिफाय होऊन जातील. सो असं प्रकारचा आपण ज्या ज्या ठिकाणी हे पॉसिबिलिटी आहेत त्या त्या ठिकाणी आपण डेटाबेसचा वापर करून त्या डेटाबेसला इंटरऑपरेबल, म्हणजे की आमचं 7-12 डेटा आहेत त्यांनी प्लॅनिंग डिपार्टमेंटसोबत बोलला पाहिजे आणि त्यांनी तोच डेटा आमच्याकडून घ्यायला पाहिजे. मोजणी झाल्या डेटा आहेत त्याचा ऑटोमॅटिक 7-12 व्हॅलिडेशन व्हायला पाहिजे. असं प्रकारच्या डेटाबेसचा आपण इंटरऑपरेबल बनवून आपण ते लोकांना सुलभ गतीने देणार आहेत आणि त्यांना पण त्या डेटाचा विश्वासार्हता तेव्हा वाढेल जेव्हा 3-4 ठिकाणी जे डेटा वापर होतो आहे तो त्यांना सारखा दिसणार. सो तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचा डोअर टू डोअर जाण्याची गरज भासणारच नाही आणि सिंगल विंडोमध्ये खरंच त्याचं काम होणार आहे.
1: वा, श्रोते हो, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा नागरिकांच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. घरबसल्या कागदपत्र आणि नोंदी उपलब्ध झाल्यानं नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचण्यास निश्चितच मदत होणार आहे. आजच्या भागातून मिळालेल्या उपयुक्त माहितीसाठी माननीय श्री शैलेश नवाल यांचे मनपूर्वक आभार. दिलखुलासच्या पुढील भागात आपण जमिनीच्या नोंदीतील चुका, तक्रारी आणि शेतकरी तसंच ग्रामीण नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांबाबत चर्चा करणार आहोत. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

श्रोते हो दिलखुलास हा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 7:40 होत आहेत. श्रोते हो भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करतो आहे. ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं कवी अनिल म्हणजेच आत्मारामरावजी देशपांडे यांचं गीत. संगीतकार यशवंत देव.

0: श्रोते हो, सुरेंद्र अकोलकर यांनी संगीत दिलेलं सुधाकर नेर्लेकर यांचं गीत आपण ऐकलं रवींद्र साठे यांच्या आवाजात.
1: बालदोस्तानो, बाल जगत या कार्यक्रमात ऐकूया जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन आणि पर्यावरण हा कार्यक्रम. रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम सादर करणार आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरीचे विद्यार्थी.
2: नील, मला माझ्या मित्राचा फोन आला होता.
3: काय म्हणाला तुझा मित्र?
2: त्याला कोकणातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती हवी होती.
3: मग दिलीस का माहिती?
2: मला कुठे पूर्ण माहिती आहे तू सांगशील का?
3: अरे मी पण तुझा सारखा.
2: रुची, हे रुची, तुला कोकणाबद्दल काही सांगता येईल का ग?
4: त्यापेक्षा आपण असं करू, सरांनाच विचारू यांना, ते आपल्याला योग्य आणि अचूक माहिती देतील.
5: हो, चांगली कल्पना आहे, चला आपण सरांकडे जाऊया.
1: लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे यांचं.

0: सहभाग मानस कांबळे, आदिती आंबेकर, स्वानंद लिंगायत, रुची शिंदे आणि नील गव्हाळी यांचा. निवेदन सोनाली सावंत यांचं. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा दोस्तांनो, अवश्य ऐका बालजगत हा कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात अरुण पोडवाल यांनी संगीत दिलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ता आपण ऐकूया.

श्रोते हो, या गीतरचनेबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, तर 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 25 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं. आता सविस्तर बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतच्या चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे. लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास

केवळ वेळकाढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे असं जयशंकर यावेळी म्हणाले. आखाती देश लाल समुद्र आणि काळ्या समुद्रात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे. हे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करावी असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. जहाज आणि खलाशी सुरक्षा मैत्री गटाच्या पहिल्या बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. जहाज आणि खलाशांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधण्यासाठी भारत आणि लायबेरिया यांनी एकत्रितरित्या एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची घोषणा जयशंकर यांनी या बैठकीत केली. नेपाळ, भारत आणि चीन यांच्या नेतृत्वात हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभी केली जावी असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या विध्वंसक पुराच्या घटनेचा संदर्भ देऊन त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत हे आवाहन केलं. तिन्ही देशांनी उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती तांत्रिक कौशल्य आणि इशारा देणारी यंत्रणा सामायिक करावी असा प्रस्ताव त्यांनी मांडला. जागतिक तापमान बदलाचा हिमालयातील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. केंद्र सरकारनं मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील अशांत क्षेत्रांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा 1958 अर्थात अफस्पाची मुदत 1 ऑक्टोबरपासून 6 महिन्यांसाठी वाढवली आहे. मणिपूरमध्ये गृहमंत्रालयानं 13 पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात येणारे भाग वगळता संपूर्ण राज्यात अफस्पाची मुदत वाढवली आहे. तर नागालँडमध्ये 9 जिल्ह्यांमध्ये याची मुदत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. जलसुरक्षा ही नागरिक, सरकार आणि उद्योग यासारख्या सर्व संबंधित घटकांची सामायिक जबाबदारी असल्याचं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाच्या समारोप सत्रात बोलत होते. जलसुरक्षा क्षेत्रातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीनं त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे असं पाटील म्हणाले. हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम जलव्यवस्थापन अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि परराष्ट्र धोरणाबाबत चर्चा केली. मात्र या दौऱ्यात दोन्ही देशांनी कुठलाही नवीन करार केला नाही. ही भेट सगळ्यांसाठी चांगली ठरल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तर या वर्षात ट्रम्प यांना आणखी 2 वेळा भेटणार असल्याचं जिनपिंग म्हणाले. तंत्रज्ञानाबाबत एकत्रितपणे काम करून ते मानवी नियंत्रणात असेल याची दक्षता घेण्याची जबाबदारी दोन्ही देशांची आहे असं जिनपिंग म्हणाले. तर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवू शकणाऱ्या AI संदर्भातल्या धोक्यांबाबत एकमेकांना सतर्क करता येईल अशी यंत्रणा तयार करण्याचा प्रस्ताव अमेरिकेनं सादर केला. अमेरिकेनं इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी उठवली, इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंध रद्द केले आणि लेबनॉनचाही समावेश असलेली युद्धबंदी पाळली, तर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची आणि आपल्या अणुकार्यक्रमाबाबतची चर्चा 7 दिवसात पुन्हा सुरू करण्याची तयारी इराणनं दर्शवली आहे.

0: आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी न्यूयॉर्क इथं पत्रकारांना काल ही माहिती दिली. इराण युद्धाबाबत अमेरिकेचे अधिकारी मध्यस्थांशी सकारात्मक चर्चा करत आहेत असं व्हाईट हाऊसनं सांगितलं आहे. अनंत चतुर्दशी निमित्त महाराष्ट्रासह सर्वत्र काल घरगुती तसंच सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. भाविकांनी पर्यावरणाचा विचार करून कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय स्वीकारला होता. पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पारंपरिक थाटात पार पडल्या. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. मुंबईतही गिरगाव चौपाटीवर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे. राज्यात सर्वच ठिकाणी काल पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल दमदार कामगिरी केली. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं तर गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल व्हॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्य पदक जिंकलं. पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेत भारताच्या सावन बरवालनं रौप्य पदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये दिया चितळे आणि मानुष शाह या मिश्र दुहेरी जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तसंच भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. खेळाडूंच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना म्हटलं आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यामुळे राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील काही भाग, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 8:40 आणि 53 सेकंद झाले आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. संपादन सुहास नंदुरे.
2: श्रोतेहो, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचं सध्या 2 शताब्दी जयंती वर्ष आपण साजरं करत आहोत. यानिमित्त आकाशवाणी रत्नागिरीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष व्याख्यानमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं.

भगिनी आणि बंधू हो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते, दीनदुबळ्या समाज बांधवांचा पाठीराखा, कुशल उद्योजक, थोर समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपण सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत भाग क्रमांक 24. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवन प्रवास म्हणजे सामाजिक स्थित्यंतरांचा सामना करणाऱ्या एका लढवय्याच्या जीवनाचा रोमहर्षक आलेख होय.

जीवनाची गाडी मूळ पदावर काही आलेली नव्हती आणि ती एवढ्यात येण्याची कोणतीच लक्षणे दिसत नव्हती असा तो कालखंड. रूढी, परंपरा, कर्मकांडे, अस्पृश्यता आदींच्या आहारी गेलेला तो कालखंड होता. शेतकरी दैन्यावस्थेत खितपत पडला होता. शेतकऱ्यापेक्षा दयनीय अवस्था जर कोणाची असेल तर ती अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या बांधवांची. जिवंतपणी आयुष्यभर नरक यातना त्यांना भोगाव्या लागत होत्या. अतिशूद्र गणल्या जाणाऱ्या बांधवांना रस्त्यावर थुंकण्यासाठीही मनाई होती. एवढेच नव्हे तर पावलांचे ठसेसुद्धा पुसून टाकण्याची तसदी त्यांना होती. यासाठी गळ्यात गाडगे तर कमरेला झाडू बांधून दिवस काढावे लागत. त्या कालखंडात बांधवांना कुणी वाली तसा उरलाच नव्हता. कुत्र्या मांजराचा स्पर्शसुद्धा समाजमान्य होता. मात्र या बांधवांची सावलीसुद्धा अक्षम्य अपराध गणली जात होती. माणुसकीला काळीमा फसणारी कामे करण्याची क्रूर सक्ती या अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या समाजावर होती. या सर्व अन्यायाची कारणे आणि उगम हिंदू धर्मातील विषमतेवर आधारलेल्या धर्मरचनेत होती हे ज्योतिरावांनी जाणले होते. या विषमतेवर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी ज्योतिरावांनी लेखणी हाती घेतली. मात्र ज्योतिरावांचा प्रत्येक निर्णय व कृतीला आव्हान, विरोध आणि कुरघोडी करण्याचा जुनो विडाच तत्कालीन प्रतिकामी विरोधक आणि धर्ममार्तंडांनी उचलला होता. पदोपदी ज्योतिरावांची निंदा नालस्ती करण्यामध्ये जो विरोधक धन्यता मानत होते. निबंधमालकांसारखा लेखकही याला अपवाद नव्हता. 1873 साली ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी म्हणजे 1874 साली निबंधमाला हे मासिक सुरू केले. आपल्या निबंधमालेत विष्णूशास्त्री चिपळूणकर सत्यशोधक समाजाविषयी कुत्सितपणे लिहितात. ती पुढे म्हणतात, एकीकडे हडपसर व दुसरीकडे भांबुर्डा याच त्यांच्या प्रचंड सीमा आहेत. भांबुर्डे म्हणजे आजचे शिवाजीनगर पुण्यातील. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की ज्योतिरावांचा प्रवास बऱ्याच अंशी एकट्याचा होता आणि विरोधक होते समाजातील सर्वात संघटित, शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ वर्गाचे. मात्र जसजसा विरोध वाढत गेला तसतसा ज्योतिरावांचा लढण्याचा उत्साह आणखी प्रखर होत गेला. इंग्रजी शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे नवसाक्षर वर्ग धर्माकडे चिकित्सक नजरेनं पाहू लागला होता. याचवेळी पाश्चात्य मिशनरी वर्गाची धर्मांतराची प्रक्रियाही वेग घेत होती. सनातनी वर्ग या धर्माकडे मोठे संकट या नात्याने त्याला आवर घालण्याच्या प्रयत्नात होते. एकूणच या साऱ्या चिकित्सेमुळे आपण करतो ती धर्मसुधारणेची व धर्मातील अनिष्ट प्रथांविरुद्धची मोहीम योग्य असल्याची ज्योतिरावांची खात्री पटू लागली. इकडे मुंबईमध्ये 1867 प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. प्रार्थना समाजाबरोबर बंगाल प्रांतात ब्रह्मो समाजाचा प्रभाव होता. ब्रह्मो समाजाचे तत्वज्ञान असे होते की परमेश्वर एक आहे, तोच जगाचा पालन करता आहे. त्याचे स्वरूप अनंत, निराकार, शाश्वत, पवित्र आहे. त्याची सेवा, पूजा, अर्चा, गुणगान करणे हीच त्याची सेवा. मूर्तीची किंवा दृश्य पदार्थांची पूजा केल्याने ती परमेश्वराला पोहोचत नाही. परमेश्वर कधीही अवतार धारण करत नाही वा परमेश्वराने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही. सर्व माणसे ईश्वराचीच लेकरं आहेत. आपापसात स्नेहभावाने वागणे हेच सर्व मनुष्य मात्रांचे कर्तव्य आहे. थोडक्यात प्रार्थना समाजाची भावना व धोरणे प्रचलित धर्ममार्तंडांच्या डोळ्यात अंजन घालणारी आणि नव्या पिढीला आणखी अंतर्मुख व्हायला लावणारी होती. ज्योतिरावांना यातील बहुतांश मते प्रथमदर्शनी निश्चित पटणारी होती. मात्र त्यांच्यातील चिकित्सक वास्तवाचा शोध घेत आणि त्यातील फुलपणा ध्याने आला त्यावर मात्र त्यांनी प्रकट विरोधाला सुरुवात केली. ब्राह्मो समाजाने प्रार्थना समाजाविषयी ज्योतिराव म्हणतात, रचलेल्या ब्रह्मगारुडावर झाकण टाकण्यासाठी, कपटाने साध्य असला बचाव करण्यासाठी आपल्या डोळ्यावर कातडे ओढून मोठ्या धांदलीने त्यांनी ब्राह्मो समाजाची व प्रार्थना समाज उभारले आहेत. व त्यांनी या समाजात एकंदर सर्व ख्रिस्ती धर्माचे उष्टेमाष्टे चोरून चापून गोळा केले आहे आणि त्यांनी आपल्या कल्पित ब्रह्माजीच्या पुढे डोळे झाकून बाकीच्या अज्ञानी शूद्रादिशूद्रांच्या मनात पुन्हा एक तऱ्हेचा ब्रह्म घोटाळा करण्याची खटपट सुरू केली आहे. 1875 सुमारास आर्य समाजाची चळवळ महाराष्ट्रात आली. आर्य समाजाची तत्वे, विचारधारा हिंदू धर्मातील सुधारणावादी व आक्रमक चळवळ म्हणून आकारास येत होती. त्याचवेळी ज्योतिराव ख्रिस्ती व मुस्लिम धर्मांमधील समतेच्या, बंधुत्वाच्या विचारांचे मनस्वी आकर्षण त्यांना होते. विशेषतः मुस्लिम धर्माविषयी महात्मा ज्योतिराव म्हणतात, महम्मदी लोक त्या खुदाने निर्माण केलेल्या मानवास एकमेक भावंडाप्रमाणे मानतात. त्याचप्रमाणे एकंदर सर्व मानवास त्यांचे पवित्र कुराण वाचून पाहण्याची व त्याप्रमाणे आचरण करण्याची मोकळीक आहे. तसेच ते सर्वांस बरोबरीचा हक्क देऊन त्याचबरोबर रोटीबिटी व्यवहार करण्याची मोकळीक देतात व अखेरीस त्या सर्वांस
आपल्या खुद्द

0: निर्मिकाचे आभार मानण्यासाठी मशिदीत आपल्याबरोबर घेऊन बसतात. महात्मा ज्योतिराव मुस्लिम धर्मतत्वाचे व बांधवांचे बद्दल आपले प्रांजळ मनोगत व्यक्त करतात. यातूनच आपल्या धर्मातील अनिष्ट कर्मठ रूढीप्रथांचे शल्य मान्य करतात. याच मानसिकतेतून पुढे सार्वजनिक सत्यधर्म स्थापन करून त्याची तत्त्वे नमूद करतात की सत्यवर्तन केल्याशिवाय मनुष्य प्राणी सुखी होणार नाही, निर्मिकाला खुश करण्यासाठी नामघोषाची गरज नाही, नैवेद्य कर्मकांडे उपास तपास गरजेचे नाहीत, स्वर्ग नरक या केवळ कल्पना आहेत, स्त्री पुरुष समान आहेत. महात्मा ज्योतिरावांचे मते लग्न म्हणजे स्त्री पुरुषांनी मरेपर्यंत एकमेकांची साथ व सहाय्यकारी होऊन जगावे. आईच्या जवळ जाताना जशी मध्यस्थीची गरज नाही, तसेच ईश्वराची आराधना करताना मध्यस्थ पुरोहित वा गुरुची गरज नाही. एकूण काय तर वास्तव आणि व्यवहाराची सांगड घालून माणसाला अंतर्मुख व्हायला लावणारा क्रांतिकारी तत्त्वज्ञ व कृतिशूर क्रांतिकारक ज्योतिराव हे काळाच्याही पुढे होते हे विसरता येत नाही. हिंदूंच्या परंपरागत संस्कारातील पारलौकिकत्वाचा स्पर्श ज्योतिबांना मान्य नव्हता. या सर्व संस्कारांना अहिक अर्थ दिला आहे. मुलाच्या जबाबदाऱ्या जन्माच्या वेळी संस्कार म्हणून मातापित्यांनी स्वतःतील दुर्गुणांचा त्याग करावा व बालकाला सदाचरणरूपी मंगल स्नान घालावे अशी अपेक्षा व्यक्त करतात. ज्योतिबांच्या विवाहाच्या कल्पनेत पुरोहिताला स्थान नाही. पुरोहित वर्गावर ज्योतिबांचा कसलाच विश्वास नव्हता. ज्योतिराव वधूवरांना तपशीलपूर्वक शपथ देतात. विवाहाच्या बाबतीत कर्मकांडांना स्थान न देणारे ज्योतिराव श्राद्धाच्या वेळी तेवढेच काटेकोर वागताना दिसतात. ज्योतिरावांच्या लेखी श्राद्धाच्या वेळी शाळेत जाणाऱ्या मुलांना मदत करावी, सोयऱ्याधाऱ्यांना जेवण द्यावे, परंतु ब्राह्मण पुरोहित वर्गास दान देण्याची आवश्यकता नाही हेही ते नमूद करतात. कदाचित उत्तर पेशवाईत कर्मठ पुरोहित वर्गाकडून जनसामान्यांच्या अतिरेकी जाच जुलमाने कंगाल झालेल्या दीनदुबळ्या बांधवांच्या असहाय्यतेतून ज्योतिराव या निर्णयाप्रत आले असावेत. आपल्या स्वतःच्या धर्मापासून नित्य संपर्कात येणाऱ्या अन्य धर्मातील तत्वे आचार रूढी परंपरा आदींची चिकित्सक व त्रयस्थ तसेच तटस्थ व निर्मळ मनाने सांगोपांग विचार करून ते विज्ञानाच्या कसोटीवर तपासून नंतरच स्वीकारणारे ज्योतिराव हे समाजापुढे 300 वर्षे होते हे आजही मान्य करावे लागेल. आज आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहाच्या संख्येत वाढ झाली असली तरी अशाही विवाहित जोडप्यास खुल्या दिल्याने स्वीकारणारे पालक विरळच दिसतात. समाज तर अजूनही जुन्या कर्मठ रूढींमध्ये धन्यता मानतो आहे. ही बाब फारशी भूषणावह नाही. धर्मतत्वे माणसं जोडणारी असावीत. यातून नैतिकता प्रामाणिकपणा पण वाढीस लागावे. धर्माचे आवडंबर माजून माणसाच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन त्याचे शोषण करणे केवळ निंदनीय आहे. त्याचा नकार करणे हेच माणसाचे कर्तव्य आहे. आपल्या स्वतःच्या धर्मातील जातीभेद अनेक देवत्व देवतत्व वेद धार्मिक वाङ्मय आणि या अनुषंगाने ब्राह्मणेतरांवरची जाचक बंधने मुक्ती प्रपंच मंदिर प्रवेश मर्यादा अस्पृश्यता आदींना कडाडून विरोध करण्याचे धारिष्ट दाखवून वेगळा मार्ग दाखवणारे ज्योतिबा सदैव अनुकरणीयच आहेत. अव्यवहार्य धर्मतत्वांना विरोध करून जगण्यास आणि प्रगतीस सुलभता आणणारे ज्योतिराव हेच खरे समाजसुधारक. या थोर समाजसुधारकास विनम्र अभिवादन. बंधू भगिनींनो आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: बालदोस्तानो, बाल जगत या कार्यक्रमात ऐकूया जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन आणि पर्यावरण हा कार्यक्रम. रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम सादर करणार आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरीचे विद्यार्थी.
1: नील, मला माझ्या मित्राचा फोन आला होता.
2: काय म्हणाला तुझा मित्र?
1: त्याला कोकणातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती हवी होती.
2: मग दिलीस का माहिती?
1: मला कुठे पूर्ण माहिती आहे तू सांगशील का?
2: अरे मी पण तुझा सारखा.
1: रुची, हे रुची, तुला कोकणाबद्दल काही सांगता येईल का ग?
3: त्यापेक्षा आपण असं करू, सरांनाच विचारू यांना, ते आपल्याला योग्य आणि अचूक माहिती देतील.
4: हो, चांगली कल्पना आहे, चला आपण सरांकडे जाऊया.
0: लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे यांचं, सहभाग मानस कांबळे, आदिती आंबेकर, स्वानंद लिंगायत, रुची शिंदे आणि नील घवाळी यांचा, निवेदन सोनाली सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा दोस्तांनो, अवश्य ऐका बाल जगत हा कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आयटीआय शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा या विषयावरती अभिजित गुरव यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल.
1: आयटीआय करून मला नोकरी मिळेल का एवढाच प्रश्न विचारण्यापेक्षा आयटीआय करून मी कोणत्या प्रकारचा स्किल सेट मिळवू शकतो किंवा कुठल्या प्रकारचा स्किल्ड प्रोफेशनल मी बनू शकतो हा प्रश्न विचारायला हवा. कारण आयटीआय हा शेवट नाही, तो करिअरच्या मोठ्या प्रवासाची एक सुरुवात आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आयटीआय म्हणजे शेवटचा पर्याय, मी दुसरीकडे कुठे ऍडमिशन नाही घेतलं म्हणून मी आयटीआय ला ऍडमिशन घेईन. पण खरं सांगू का, आयटीआय हा शेवट नाही, एखाद्याच्या करिअरचं ते रॉकेट लॉन्चिंग पॅड बनू शकतं. आयटीआय मधून प्रशिक्षण घ्या, मग ऍप्रेंटिशिप करा, 2 वर्ष इंडस्ट्रीत हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या. एकदा का तुमच्या हातात ती स्किल आली, तो स्किल सेट आला की तुम्ही तुमची ती आयुष्यभराची बँक बॅलन्स बनून जाते, जी जगातली कोणतीही मंदी किंवा आणीबाणी कधीही हिरवून घेऊ शकत नाही.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते हो, आज दुपारी वनिता मंडळ हा 12 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये चारुता ग्रुपने सादर केलेली काव्य मैफल तसंच बोल कायद्याचे भाग 3 ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण ऐकाल.

आज संध्याकाळी 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये तरुणाई आणि मानसिक संतुलन या विषयावर आजोबा आणि नात यांच्यातला संवाद आपण ऐकाल. सहभाग मयुरेश बडवे आणि शांभवी बांदिवडेकर. सादरकर्त्या तेजा दुर्वे. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.

0: श्रोते हो, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी।
1: सहभाग आहे तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्री वल्लभ साठे यांचा।
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे। हल्ली सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच।
1: लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे यांचं। सादर करते विवेक वानखडे। निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र।
0: तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी। रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून।

1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत. श्रोतेहो, आता लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय. सुरुवात करतोय राजा या चित्रपटातल्या अलका याज्ञिक यांनी गायलेल्या एका गीतानं. गीत आहे समीर यांचं, संगीत नदीम श्रवण.

0: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एचआयव्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एचआयव्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
1: एचआयव्ही म्हणजे शेवट नाही, एआरटी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
0: चला, भेदभाव न करता एचआयव्ही रुग्णांना आधार देऊया.
1: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: श्रोते हो, लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कुछ कुछ होता है या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. समीर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती जतीन ललित यांनी.
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.

श्रोते हो, उदित नारायण यांच्या मुख्य स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शिवहरी आणि चित्रपट होता डर.

श्रोते हो, कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं दिल तो पागल है या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी सहकाऱ्यांसोबत गायलेली ही गीतरचना होती आनंद बक्षी यांची, संगीतकार उत्तम सिंग. या गीताबरोबरच लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: सचिन,
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित होतोय इंद्रधनुष्य. ITI शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा याविषयी अभिजित गुरव यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत यामध्ये आपण ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र रोहित देव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पारंपरिक शैक्षणिक

0: पदवी पुरेशी नसून त्याच्यासोबत कौशल्यावरती आधारित शिक्षणालाही तितकंच महत्त्व प्राप्त झालंय. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि रोजगारक्षम कौशल्य देणारं शिक्षण म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं अर्थात ITI शिक्षण. ITI माध्यमातून विविध तांत्रिक व्यवसायांचं प्रशिक्षण घेऊन युवक युवती स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. हाच हेतू लक्षात घेऊन आज आम्ही निमंत्रित केलंय ITI रत्नागिरी येथील क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणजेच शिल्पनिदेशक अभिजित गुरव सर यांना. गुरव सर यांची क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणून निवड DVET मार्फत झालेल्या परीक्षा प्रक्रियेतनं झालेली असून 2026 पासून या पदाची भरती प्रक्रिया MPSC मार्फत करण्यात येते. DVET हे देशातील व्होकेशनल एज्युकेशन अँड स्किल ट्रेनिंग सिस्टीम यांचं महत्वाचं संचालनालय असून गव्हर्नमेंट ITIच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ओरिएंटेड टेक्निकल ट्रेनिंग देणं, स्किल्ड मॅनपॉवर तयार करणं, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी युवकांना सक्षम करणं हे त्यांचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. तेव्हा ITI शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा या विषयासंदर्भामध्ये अभिजित गुरवसर यांच्याकडून आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, सगळ्यात सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की ITI शिक्षण म्हणजे नेमकं कोणतं शिक्षण आहे? पारंपरिक शिक्षणापेक्षा ITI मधील व्यावसायिक प्रशिक्षणाचं नेमकं महत्व काय आहे, काय सांगाल?
1: ITI म्हणजे जस्ट एक फुलफॉर्म म्हणून आपण बघितलं तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्याला एखादं तांत्रिक किंवा व्यावसायिक काम प्रत्यक्ष करता यावं त्यासाठी आवश्यक कौशल्य देणारं शिक्षण म्हणजे ITI. पारंपरिक म्हणजेच आपल्या ट्रेडिशनल शिक्षणामध्ये प्रामुख्याने काय असतं, ज्ञान आणि सैद्धांतिक या विषयांवर भर असतो, पण ITI त्यासोबतच हे काम प्रत्यक्ष कसं करायचं यावर मोठा भर दिलेला असतो. आता उदाहरणार्थ एखाद्या मशीनबद्दल फक्त तुम्ही पुस्तकात वाचणे आणि प्रत्यक्ष मशीनसमोर उभा राहून ते चालवणे, त्याची देखभाल म्हणजेच मेंटेनन्स करणे, फॉल्ट शोधणे, दुरुस्ती करणे, या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. ITI विद्यार्थी लर्न, प्रॅक्टिस आणि परफॉर्म या पद्धतीनं शिकतो. म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नसून आपण त्याला प्रॅक्टिकल अनुभव म्हणजे जो आपण हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणतो तो त्याला मिळतो. उदाहरणार्थ की गाडी चालवायला शिकायची आहे तर आपण समजा दोन मार्ग त्यांना दिले की एक म्हणजे गाडी कशी चालवायची यावर 50 पानांचा समजा निबंध आहे, तो पाठ करा आणि गाडी चालवायला निघून जा. आणि दुसरा जो पर्याय आहे की प्रत्यक्ष स्टिअरिंग हातात धरून तुम्ही गिअर शिकणे आणि स्टिअरिंग हातात धरून गाडी चालवणे हे झालं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. निबंध पाठ करून कधीच रस्त्यावर गाडी चालवणं शक्य नाही. तसं स्टिअरिंग आपल्या हातात घेऊन आपण ती गाडी शिकणे म्हणजेच हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेऊन प्रॅक्टिकली तो एक्सपिरियन्स अनुभवणे यालाच एक पर्याय आपण म्हणू शकतो की इंडस्ट्रीमध्ये ITI म्हणजे तोच तो प्रत्यक्ष रस्ता.
0: म्हणजे थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत असं तुम्ही या ठिकाणी सांगताय.
1: एक्झॅक्टली. अजून एक गोष्ट यामध्ये काय आहे की ITI फक्त टेक्निकल गोष्टी शिकवल्या जातात असं म्हटलं जातं, पण ITI फक्त टेक्निकल गोष्टी शिकवल्या जातात असं नाहीये. कारण त्याच्याबरोबरच ES, मॅथ्स, ड्रॉइंग हे सब्जेक्ट्स आहेत. ES म्हणजे एम्प्लॉयबिलिटी स्किल, या सब्जेक्टमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंटरव्ह्यू स्किल्स, कॉम्प्युटर नॉलेज, टीम वर्क, पंक्चुअलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग, डिजिटल स्किल हे सगळं म्हणजे एखाद्या ट्रेनीला तुम्ही इंडस्ट्री रेडी कसं बनवता येईल हे या सब्जेक्टमध्ये शिकवलं जातं. तसंच मॅथ्स आणि कॅल्क्युलसमध्ये बेसिक ज्या गोष्टी गणिताच्या आहेत ज्या आपल्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्समध्ये फक्त मशीनवर काम करताना फक्त तेच नाही करायचं, तर हे बेसिक मेजरमेंट घेणे, त्याचं एका मेजरमेंटमध्ये दुसऱ्या मेजरमेंटमध्ये कन्व्हर्जन करणे या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. आणि ड्रॉइंग सब्जेक्टचं पण तसंच आहे. आता तुम्ही सध्या बघाल तर ऑटोकॅड, कॅटिया हे सगळे आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, पण हे कधीतरी तुम्ही आधी पेपरवर पेन्सिल घेऊन जेव्हा तुम्ही डायग्राम काढता तेव्हा तुमच्या त्या बेसिक गोष्टी पक्क्या होतात. तुम्ही डायरेक्टली जाऊन एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये डिझाईन करणे हे अपेक्षित असलं तरी पण तुम्हाला त्याच्या मागे जो बेसिक जो फंडा आहे की तुम्ही पेन्सिल आणि पेपर घेऊन स्वतः ते ड्रॉइंग बनवलं पाहिजे ह्या गोष्टी खूप बेसिक लेवलला ITI शिकवल्या जातात.
0: म्हणजे पाया महत्वाचा आहे, पाया पक्का होणं महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: सर, तुम्ही आता सांगताना सांगितलं की थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही महत्वाचं आहे आणि एक वेगळंच असं क्षेत्र आहे हे, तर 10वी किंवा 12वी

0: नंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टींचा विचार करणं नेमकं गरजेचं असतं?
1: बरोबर, ही सगळ्यात पहिलीच गोष्ट आहे. कारण हल्ली मुलांचं कसं असतं, माझ्या मित्राने हा ट्रेड घेतला म्हणून मी पण तो ट्रेड घेतो, हे असं करून चालणार नाही. एखाद्याला समजा मेकॅनिकलमध्ये इंटरेस्ट आहे, इलेक्ट्रिकलमध्ये इंटरेस्ट आहे, किंवा ऑटोमोबाईल किंवा एखाद्या इंजिनच्या रिलेटेड मशीन मेंटेनन्सच्या रिलेटेड गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. पण एखाद्याला असं असू शकते की कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, तर तो इलेक्ट्रिकल किंवा ऑटोमोबाईलच्या रिलेटेड ट्रेड घेऊन तो तितक्या चांगलं ट्रेनिंग घेऊ शकणार नाही. म्हणून प्रॅक्टिकली आपल्याला काम करायला कुठं आवडेल याची आपण स्वतः, म्हणजे मुलांनी स्वतः जे ट्रेनिंग म्हणून येणार आहेत त्यांनी सुद्धा त्याचं एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. तसंच पालकांनी सुद्धा एखाद्या करिअरची त्यांच्यावर कुठली गोष्ट न लादता त्यांना ते डिसिजन घेऊ देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कुणी इंजिनियर होऊ शकतो, कुणी डॉक्टर होऊ शकतो, तसंच एखादा अत्यंत कुशल टेक्निशियन बनू शकतो.
0: खरं
1: ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे. उदाहरणार्थ समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणारे सगळेच समजा पोहायला येते म्हणून उडी मारायला लागले तर त्याच लाटेवर आपण स्वार होऊन नाही जाऊ शकत. आपल्याला एखाद्या दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असू शकतो. आपल्या एखाद्याला कॉम्प्युटरमध्ये असू शकतो, एखाद्याला मशीनशी दोन हात करायची जिद्द असू शकते. त्या बेसिसवर त्यांनी आपला ट्रेड निवडणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायची झाली तर रत्नागिरीमध्ये एक मोठं हार्डवेअरचं दुकान आहे. दुकान म्हणजे काय, दुकान म्हणताच येणार नाही, अक्षरशः मॉल आहे तो, चार फ्लोअरचा. मग तिथले जे ओनर आहेत त्यांच्याशी आमचं कम्युनिकेशन झालं होतं एक दोनदा जेव्हा आम्ही काही मटेरियल आणायला तिथं जायचो. तर त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या मुलाला, आता तो 10वीला आहे, तर ते म्हणत होते की आयटीआयला कुठल्या ट्रेडला ऍडमिशन घ्यावं जेणेकरून तो पुढे जाऊन डिप्लोमा डिग्रीला त्याचा फायदा होईल. ऍक्च्युली बघायला गेलं तर आयटीआय नंतर डिप्लोमा करणे आणि नंतर डिग्री करणे यामध्ये एक वर्षाचा एक्स्ट्रा कालावधी लागू शकतो. कारण 10वीनंतर तो आयटीआय करणार, आयटीआय नंतर त्याला डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन मिळतं आणि डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरला डिग्रीला ऍडमिशन मिळतं. पण त्याला 11वी 12वी किंवा डायरेक्ट डिप्लोमाला न घालता त्याला आयटीआय आधी करू देत आणि मग डिप्लोमा करू देत मग डिग्री करू देत, म्हणजे स्टार्टिंग टू फिनिश त्याचा पूर्ण जो टेक्निकलचा स्टडी आहे तो त्या प्रवाहातच राहिला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे हे किती बोल्ड डिसिजन झालं बघा. जर एखाद्यानं जो प्रवाह ठरवला असेल की मला हो मला याच टेक्निकल गोष्टींमध्ये करिअर करायचं आहे, तर त्यांनी हा पर्याय सुद्धा एक्सपिरियन्स त्याचा घ्यायला काही हरकत नाही. नॉर्मली तुम्ही बघितलं तर इंजिनिअरिंग ट्रेड जर तुमचा झाला, काही लोकांचं कसं असतं की मी 12वी करीन नंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेईन, त्यांच्यासाठी पण एक पर्याय खुला असतो की इंजिनिअरिंग ट्रेडला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं, 2 वर्षाचा आयटीआय कम्प्लीट केलात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला डिप्लोमाला ऍडमिशन मिळू शकतं. तसंच डिप्लोमा कम्प्लीट झाल्यावर डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकतं. यात एक वर्ष एक्स्ट्रा जातं पण तुमचा बेस अजून जास्त पक्का होतो. जसं आपण एक्झाम्पल बघितलं असेल की डायरेक्ट 12वी नंतर डिग्री करणाऱ्यांपेक्षा डिप्लोमा प्लस डिग्री असेल त्यांचा टेक्निकल गोष्टींवर जास्त चांगला होल्ड असतो. त्या कारणामुळे तो एक पर्याय विद्यार्थ्यांकडे ओपन असतो 10वीनंतर.
0: अच्छा,
1: तसंच अजून एक, ज्यांना 12वीच करायची आहे त्यांच्यासाठी असाही पर्याय आहे, 2 वर्षाचा ट्रेड असेल तर त्यांना डायरेक्ट 12वीची परीक्षा देता येते. ज्यांचा 1 वर्षाचा ट्रेड कम्प्लीट होईल त्याच्यानंतर 1 वर्ष अप्रेंटिसशिप करून परत त्यांनी डायरेक्ट 12वीचा फॉर्म भरून 12वी करू शकतात. असे अनेक पर्याय आहेत जे लोकांना माहीत नसतात, त्याच्यावर पण फोकस ठेवणं गरजेचं आहे.
0: अच्छा, म्हणजे इतके वेगवेगळे पर्याय अवेलेबल आहेत आजच्या तारखेला किंवा आजच्या घडीला की विद्यार्थ्यांसमोर जर त्यांना करिअर म्हणून या क्षेत्राकडे यायचं असेल तर ते इतक्या पर्यायांचा नक्कीच विचार करू शकतात.
1: हो सर.
0: सर, आजच्या बदलणाऱ्या जगामध्ये आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी त्यांच्या या प्रशिक्षणाकडे करिअर म्हणून नेमकं कसं बघायचं आहे, काय सांगाल?
1: हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण माझ्या मते कसं आहे, विद्यार्थिनींनी आयटीआय करून मला नोकरी मिळेल का एवढाच प्रश्न विचारण्यापेक्षा आयटीआय करून मी कोणत्या प्रकारचा स्किल सेट मिळवू शकतो किंवा कुठल्या प्रकारचं स्किल्ड प्रोफेशनल मी बनू शकतो हा प्रश्न विचारायला हवा. कारण आयटीआय हा शेवट नाही, तो करिअरच्या मोठ्या प्रवासाची एक सुरुवात आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आयटीआय म्हणजे शेवटचा पर्याय, मी दुसरीकडे कुठे ऍडमिशन नाही घेतलं म्हणून मी आयटीआयला ऍडमिशन घेईन. पण खरं सांगू का, आयटीआय हा शेवट नाही, एखाद्याच्या करिअरचं ते रॉकेट लॉन्चिंग पॅड बनू शकतं. आयटीआयमधून प्रशिक्षण घ्या, मग ऍप्रेंटिसशिप करा, 2 वर्ष इंडस्ट्रीत हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या. एकदा का तुमच्या हातात ती स्किल आली, तो स्किल सेट आला की तुम्ही तुमची ती आयुष्यभराची बँक बॅलन्स बनून जाते, जी जगातली कोणतीही मंदी किंवा आणीबाणी कधीही हिरावून घेऊ शकत नाही. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आयटीआयमध्ये रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग एक ट्रेड आहे, ड्राफ्ट्समन मेकॅनिक आहे, ड्राफ्ट्समन सिव्हिल आहे. ह्या ठराविक ट्रेडला एक विशेष करून मागणी असते ती गल्फ कंट्रीजमध्ये. आता आपल्या रत्नागिरीतलं जर उदाहरण घेतलं तर बरीच जे विद्यार्थी आहेत त्यांचे पेरेंट असतील, त्यांचे इतर नातेवाईक असतील, ते ऑलरेडी गल्फ कंट्रीजमध्ये सेटल्ड आहेत.

0: तिकडच्या भागांमध्ये ह्या ट्रेडमधून जर एखाद्याचा ITI झाला असेल तर त्याला लगेच नोकरी मिळते
1: हां
0: आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळते. आपली करन्सी डिफरन्स तसा असल्यामुळं तिकडे खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळते आणि त्यांचा बाकी जो खर्च असेल तो तेवढा येत नाही असं समजून चालूया की तिकडे नातेवाईक ऑलरेडी आहेत, सेटल्ड आहेत, त्यांच्या रेफरन्सने तिथे त्यांना नोकरी मिळू शकते. त्या कारणासाठी सुद्धा ॲडमिशन ITIला मुलं घेतात. ती सुद्धा एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता तुम्ही बघायला गेलात तर निगेटिव्हली कसं बघितलं जातं ITIकडे की तुम्ही समाजात वावरत असताना दिसतात की हा याचा ITI झाला होता पण हा आता वेगळाच व्यवसाय करतोय, याचा ITI या ट्रेडमध्ये झाला होता पण तो आता एखाद्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये काम करतो की स्वतःची गाडी आहे तो ते बघतो. पण आता ओव्हरऑल जर आपण बघितलं की किती डिग्री डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तर भरपूर आहेत. प्रत्येक इंजिनियर इंजिनियर झाला म्हणूनच तो त्याच फील्डमध्ये काम करेल असं नाही, किंवा एखादा ITI झालेला होल्डर असेल तर तो त्याच फील्डमध्ये काम करेल असं नाही. पण त्याला जे प्रोफेशनल स्किल मिळालं, जे इंडस्ट्रीयल स्किल मिळालं किंवा त्याची जी पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी एक त्याला सुरुवात झाली ती खूप महत्वाची आहे. प्रत्येकाला त्याच फील्डमध्ये जॉब मिळेल असं नाही, पण ते शिक्षण घेतलंय, ते

0: तर भरपूर आहेत. प्रत्येक इंजिनियर इंजिनियर झाला म्हणूनच तो त्याच फील्डमध्ये काम करेल असं नाही, किंवा एखादा आयटीआय झालेला होल्डर असेल तर तो त्याच फील्डमध्ये काम करेल असं नाही. पण त्याला जे प्रोफेशनल स्किल मिळालं, जे इंडस्ट्रियल स्किल मिळालं, किंवा त्याची जी पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी एक त्याला सुरुवात झाली, ती खूप महत्वाची आहे. प्रत्येकाला त्याच फील्डमध्ये जॉब मिळेल असं नाही, पण ते शिक्षण घेतलंय, ते जे ट्रेनिंग घेतलंय, ते कुठं वाया जात नाही, ते त्यांचा लाईफटाईमसाठी त्यांची ती एक पुंजी बनून राहते.
1: खरंय सर. आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध होतात, म्हणजे सरकारी, खाजगी, उद्योग, तसेच स्वयंरोजगाराच्या दृष्टीने कोणते पर्याय उपलब्ध असतात, काय सांगाल?
0: बरोबर. आता तुम्ही जसं म्हटलात, हे तर प्रामुख्याने तीन मोठे मार्ग आहेत की एक पहिला जर सरकारी क्षेत्र म्हणू शकतो, विविध सरकारी उपक्रम असतात किंवा तांत्रिक पदं असतात जिथं आयटीआय साठी स्पेशल व्हॅकन्सी असते. आता कम्पेरेटिव्हली ती जागा आणि निघणाऱ्या जागा आणि आयटीआयचा असणारा मोठा मॉब, ही तफावत तर सगळीकडे असणार आहे. कोणती पण स्पर्धा परीक्षा असू द्या, ती तफावत असणारच आहे. म्हणजे एका जागेसाठी समजा 500 फॉर्म आले, 1000 फॉर्म आले, हे सगळीकडेच असणार आहे. पण संधी उपलब्ध आहे का याबद्दल बोलायचं झालं तर हो, नक्कीच संधी उपलब्ध आहे.
1: अच्छा.
0: दुसरा पर्याय म्हणाला तर प्रायव्हेट इंडस्ट्री, जसं तुम्ही म्हणालात, त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असतील, ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चरिंग असतील, किंवा सर्व्हिस सेंटर्स असतील, जिथं स्किल्ड टेक्निशियन्सची कायम चणचण असते, अशा ठिकाणी नोकरीच्या संधी खरोखर उपलब्ध असतात. आणि फक्त नोकरीच नाही, तर तिसरा पर्यायाकडे आपण जर वळालो, स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट. आयटीआय म्हणजे फक्त नोकरी शोधण्याचं शिक्षण नाहीये, तर ते नोकरी प्लस अनुभव प्लस व्यवसाय अशा अनेक वाटा उघडून देणारं क्षेत्र आहे. आता आज आपण बघितलं, कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची मशीन्स उभी असतात, पण मशीन चालवणारा किंवा बिघडल्यावर दुरुस्त करणारा माणूसच तिथं अवेलेबल नसेल, तर त्या मशीनचा उपयोग काय? इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आयटीआयच्या मुलांसाठी जे सोन्याचे दरवाजे उघडे असतील, ते साध्या पदवीधारकांसाठी सुद्धा नसतात. म्हणजे एक्सपिरियन्स असणारा माणूस कुठेही गेला तरी त्याला काम मिळणार आहेच, तो आयटीआय मधला असला तरी. आणि कुठेही गेला तर कंपनीमध्ये तुम्हाला असं नाही होत की तुम्ही पूर्ण एखादा स्किलसेट शिकून आलाय, तुम्हाला मशीनवर डायरेक्ट पाठवून सुरू करा असं म्हणतात, असं कधीच नाही होत. तुम्ही इंजिनिअरिंग जरी झालं, तुमचं बीई बीटेक झालं, एमटेक जरी झालं, आणि तुम्हाला जॉब मिळाला कुठल्याही कंपनीत असू दे, मॅन्युफॅक्चरिंग असू दे किंवा आयटी असू दे, तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग तिथं देतात ते. आणि ट्रेनिंग दिल्यानंतर मग तुमचा जॉब प्रोफाईल ठरते आणि मग तुम्ही कामाला सुरुवात करतात. तसंच आयटीआयच्या बाहेर पडणाऱ्या ट्रेनी मुलांचं असतं की ते कुठेतरी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जातात तेव्हा तिथं त्यांना जे हवं ते ट्रेनिंग मिळतंच, आणि ट्रेनिंग मिळाल्यानंतर मग ते काम करायला सुरुवात होते. पण त्यांचा जो बेस आहे तो बेस पक्का कितपत आहे हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आयटीआय खरोखर एक इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म आहे.
1: सर, मगाशी तुम्ही सांगताना असं म्हटलं की पारंपरिक शिक्षण किंवा ज्याला आपण म्हणूया ट्रॅडिशनल एज्युकेशनला फार महत्व आहे, तर मग आजच्या काळामध्ये ऑटोमेशन किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण AI म्हणतो आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक कौशल्यांमध्ये काही बदल होत आहेत का, काय सांगाल?
0: हा खरोखर खूप चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली, कारण AIचं महत्व आपण किती वाढतंय हे बघतोय, आणि बऱ्याच ठिकाणी ऑटोमेशन होत आहे. हे सगळं जरी आपण मान्य केलं तरी हे एकतर बनवलंय सगळं हे ह्युमन बिईंगनेच, फक्त त्यांचं काम कमी झालंय किंवा काम करण्याचं स्वरूप बदललंय. स्वरूप नक्कीच बदलते, पण याचा अर्थ असा नाही की स्किल्ड टेक्निशियनची गरज पूर्णपणे संपून जाणार आहे. उलट आजच्या काळात मशिनरी अधिक आधुनिक झाल्यामुळे ती समजणारा एक वेगळा स्किल्ड टेक्निशियनचा ग्रुप अधिक महत्वाचा ठरतो. उदाहरणार्थ बघा, आजकाल AIची खूप मोठी भीती घातली जाते, पण एक साधा विचार करा. आता एखादा डॉक्टर आहे, त्याच्याकडे आता स्कॅनिंग मशीन आली, तो वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स वापरू लागला, पण त्याचा जो बेसिक स्टेथोस्कोप आहे तोच तो छातीवर लावून चेक करणार आहे स्टार्टिंगला तरी, आणि मग त्याच्या पुढचं जे डायग्नोसिस असेल ते करणार आहे. म्हणजे काय, ऑटोमेशनने मशिनरीज किती जरी ऍडव्हान्स झाली तरी ती मशीन बिघडल्यावर तिचा फॉल्ट शोधून तिला पुन्हा जिवंत करणारा हात माणसाचाच असणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही पुढे जाऊ, तांत्रिक जाण असलेला माणूस त्याला कधीही मरण नसतं. कारण कुठल्याही फील्डमध्ये गेलं, AI जरी आलं तरी ते AI शिकून माणूस स्वतः डेव्हलप होतो. आता मोबाईलचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, 5 ते 10 वर्षांच्या मागे जे मोबाईल होते ते आत्ताच्या काळात आपण वापरत नाही. मग मोबाईलमध्ये जी ऍडव्हान्समेंट झाली त्यामुळे त्यावेळेची जी दुकानं असतील, रिपेअर शॉप्स असतील किंवा सेल्स शॉप असतील, ते सगळे बंद पडले का किंवा ते सगळे बेरोजगार झाले का? तर असं नाही. ते जे कारागीर होते त्यांनी सुद्धा ते स्किलची ऍडव्हान्समेंट स्वतः ॲडॅप्ट केली आणि त्याच्यातून ते शिकले आणि ते इनोव्हेशनला ॲडॅप्ट झाले, म्हणून तर ते आत्तापर्यंत टिकून आहेत. कुठल्याही फील्डमध्ये गेलात तरी हे इनोव्हेशनला ॲडॅप्शन जे आहे ते करावंच लागणार आहे. तसंच आयटीआयचं सुद्धा आहे, जसं जसं इंडस्ट्री डेव्हलप होणार आहे तसं डेव्हलपमेंट रिलेटेड स्किल त्यांना मिळणार आहे आणि त्या पद्धतीचं काम ते करू शकणार आहेत. हा आपला आयटीआयचा जो बेस आहे तो बेस बदलू शकत नाही कधीही. त्याच्यामधले स्किलसेट असतील ते

0: ॲडव्हान्समेंट होऊ शकते त्याच्यामध्ये, पण हे जे स्किल आहे हे त्यांना लाईफटाईम त्यांच्याबरोबर ते राहणारच.
1: म्हणजे तुम्ही आता म्हटलं तसं की यंत्राला यंत्र हा पर्याय नाही ठरणार आहे, तर यंत्राला टॅकल करायचं असेल, सॉल्व्ह करायचं असेल, तर माणसाचीच गरज लागणार आहे आणि तो स्किल्ड पर्सन असला पाहिजे.
0: बरोबर बरोबर, एक्झॅक्टली. म्हणजे टूल्स आणि मशिनरीज किती जरी ऍडव्हान्स झाल्या
1: हो,
0: तरी चालवणारा जो असतो तो स्किल्ड ह्युमन बिईंगच असणार आहे,
1: आणि
0: त्याचं मेंटेनन्स जेव्हा निघेल तेव्हा तो ह्युमन बिईंगच चेक करणार आहे.
1: हो खरंय. आय टी आय शिक्षणातून फक्त नोकरीच नव्हे तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत काय सांगाल, किंवा काही उदाहरण सांगू शकता का सर?
0: हो नक्कीच नक्कीच. समजा एखाद्या विद्यार्थ्याने एक्स वाय झेड संबंधित ट्रेड क्लिअर केला आय टी आयचा, तर सुरुवातीला तो एखाद्या वर्कशॉपमध्ये अनुभव मिळवू शकतो. नंतर स्वतःचा तो रिपेअरिंग किंवा मेंटेनन्स सर्व्हिस सेंटर सुरू करू शकतो, हळूहळू स्पेअर पार्ट्स किंवा वार्षिक कंत्राटांची भर घालू शकतो. त्यामुळे विद्यार्थी फक्त जॉब सिकर राहत नाही तर जॉब क्रिएटर बनतो.
1: अच्छा.
0: जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एखाद्याची इच्छा असेल तर तो खूप अशा छोट्या वर्कशॉपपासून सुद्धा सुरुवात करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल घराघरांमध्ये आपल्याला कितीतरी प्रकारचे आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो, फ्रीज, वॉशिंग मशीन, इकडे आपण बघितलं तर ह्युमिड एन्व्हायरमेंट आहे तर इकडे आपल्याला एसीचा मेंटेनन्स बऱ्याच वेळा निघतो, किंवा शेतांमध्ये मोटर पंप हे बिघडल्यास मेकॅनिकचे आपल्याला तासन तास वाट पाहावी लागते. पण जिथे मुलं स्किल्ड आहेत आणि दुरुस्तीचं कौशल्य ज्यांच्याकडे आहे तर ती नोकरीसाठी कुठं दारात कोणासमोर हात पसरत नाही, ते स्वतः त्या भागाचा राजा बनून स्वतः तिथे मेंटेनन्सची आणि रिपेअरिंगची कामं करतात. मग ते इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये असू देत, ऑटोमोटिव्ह ट्रेडमध्ये असू देत किंवा कुठल्याही क्षेत्रात असू देत. आता गॅरेजच्या रिलेटेड एक व्यक्ती आहेत, तर त्यांचं आपल्याच इथं MIDC मध्ये गॅरेज आहे, तर मी तिथं माझी स्वतःची गाडी घेऊन गेलो होतो. तर अक्षरशः त्यांनी इंजिनच्या नॉईज आणि व्हायब्रेशनमुळे काय इश्यू आहे ते सांगतात, आणि तो स्वतः मी एक्सपिरियन्स घेतला सुद्धा.
1: अच्छा.
0: आणि ते स्वतः आयटीआय होल्डरच आहेत.
1: बरं बरं.
0: हे स्किल सेट आहे, मी मान्य करतो की त्यांना 100% आयटीआयतून मिळालं का नाही माहित नाही आपल्याला, पण तो बेस आहे तो त्यांचा तिथंच होता आणि त्या बेसवर त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. तिथून पुढे जो एक्सपिरियन्स मिळत गेला त्यानुसार ते स्किल सेट डेव्हलप झाले, पण बेस हा त्यांचा आयटीआयच होता. तुम्ही खरोखर विचार करून जर बघितलं, आजच्या काळातला समजा एखादा इंजिनियर आहे जो डिप्लोमा होल्डर असेल, डिग्री असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला असेल, किंवा मी म्हणतो की डॉक्टरेट मिळालेला एखादा PhD होल्डर असेल इंजिनिअरिंग क्षेत्रातला, तो जिथं जॉब करत असेल तिथला जॉब तो क्विट करून स्वतःचं वर्कशॉप सुरू करणं हे त्याच्यासाठी खूप मोठं अवघड काम असू शकतं. पण तेच काम एखाद्या आयटीआय होल्डरसाठी तुम्ही विचार केलात तर तो ते इझिली करू शकतो, कारण त्याला मिळालेला जो हँडसॉन एक्सपिरियन्स आहे त्याला त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही.
1: म्हणजे ते जे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो आहे तो फार महत्वाचा आहे या क्षेत्रामध्ये. सर, रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये आयटीआय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक उद्योग, लघु उद्योग आणि स्वयंरोजगाराच्या कोणत्या संधी आहेत?
0: हा, फक्त रत्नागिरीचाच विचार केला, संधींकडे फक्त मोठ्या उद्योगांकडे पाहण्याची गरज नाही. स्थानिक गरज म्हणजे स्थानिक रोजगारासाठी मोठी संधी कुठली आहे? शेतीची अवजारे असतील, मोटर्स पंप्स असतील, ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर्स असतील, इलेक्ट्रिकलची कामं आहेत, मशीनचे मेंटेनन्स आहेत, याला मोठी मागणी असते. आणि ही जी क्षेत्र मी आता सांगितली ह्यासाठी कुठल्या तुम्ही रिजनमध्ये आहात याला काय हा पॅरामीटर राहतच नाही. तुम्ही कुठे जरी असलात तरी हे सगळे जे गोष्टी आहेत ह्या सगळीकडेच आपल्याला ह्याची मागणी असणार आहे. मग विद्यार्थ्यांनी फक्त इथं या क्षेत्रात नोकरी आहे का असं न बघता लोकांना कशाची गरज आहे हे ओळखू शकतात ती लोक. तसंच आपण बघितलं तर कोकण रेल्वेमध्ये सुद्धा जॉब ऑफर करतात आयटीआय होल्डरसाठी.
1: अच्छा.
0: आणि स्थानिक उदाहरण बघितलं तर आज घरांचं बांधकाम आहे, बागायतीला लागणारे पंप्स आहेत, छोटे वर्कशॉप्स आहेत, इतकी प्रचंड मागणी आहे की बाहेरून माणसांना बोलावं लागतं. जर आपल्या स्थानिक मुलांनी यामध्ये प्राविण्य मिळवलं तर त्यांना पुण्या मुंबईला जाऊन जॉब करण्याची काय गरज पडणार नाही असं मला वाटतं.
1: हो,
0: ते आपल्या मातीचं सोन्यासारखं व्यवसाय उभा करू शकतात. आणि एक्झाम्पल म्हटलं तर बघा, RAC तुम्हाला जे म्हटलं, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, कोकणात वातावरण दमट आहे, AC चे मेंटेनन्स भरपूर निघतात. आता घरोघरी AC बसवण्याचे ट्रेंड चालूच आहेत, तेवढेच त्याचे मेंटेनन्स निघतात, तेवढीच मेंटेनन्सची कामं मुलांना मिळू शकतात. तसंच बाकीच्या मशीनच्या मेंटेनन्सचे वर्कशॉप्स मुलं उघडू शकतात, 2-व्हीलर 4-व्हीलर अगदी छोट्या गॅरेजपासून सुरू करू शकतात आणि ते इतरांना जॉबही ऑफर करू शकतात की त्यांचं जर वर्कशॉप जर मोठं जर झालं त्यांच्या वर्कशॉपमध्ये मुलांना ते कामं इतर ऑफर करू शकतात. इलेक्ट्रिकच्या रिलेटेड मेंटेनन्सची वर्कशॉप्स आहेत.
1: म्हणजे सर, आता माहिती सांगताना जे सांगितलं की स्वतःला पण पैसे कमवायची एक संधी आहे आणि ते दुसऱ्यांना पण जॉब ऑफर करू शकतात, हे थोडं वेगळं आणि इंटरेस्टिंग आहे जरा.
0: हो, कारण ते स्वतःचा बिझनेस जर त्यांनी डेव्हलप केला आणि तो समजा मोठ्या प्रमाणावर वाढवला त्यांच्या स्किलसेटवर, तर ते इतरांना जॉब, कारण ते काम जर खूप जास्त वाढलं तर एकटा करू शकत नाही, त्यासाठी त्यांना इतर लोकांची गरज पडते, इतर आय टी एफ

0: होल्डरची गरज पडते आणि ती त्यांच्यासाठी पण एक सुवर्ण संधी असते की एक बेसिक स्किलसेट असणारा त्यांना एक कामासाठी माणूस डायरेक्टली मिळतो.
1: बरोबर.
0: आणि बाकीचे पण बरेच आपल्या इथं वर्कशॉप्स आहेत.
1: सर, आयटीआय शिक्षण किती महत्वाचं आहे आणि किती त्याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय असू शकतात हे तुम्ही सविस्तर मगाचपासून सांगतच आहात, पण सगळ्यात एक प्रॅक्टिकल विषय जो प्रत्येकाच्या मनात येतो तो म्हणजे पैसा. एखादं शिक्षण घेण्यासाठी लागणारी फी किती आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, आयटीआयचं शिक्षण जे आहे ते अगदी सर्वसामान्यांना परवडण्यासारखं शिक्षण आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे अगदी 1,000 ते 2,000 रुपये एवढी फी फक्त, किंवा जास्तीत जास्त एखाद्या ठिकाणी 3,000 पकडा, एवढी एका वर्षाची फी असते.
1: बर,
0: हे जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेलात तर प्रायव्हेटमध्ये 25,000-30,000 त्यांची ती स्वतंत्र बॉडी असते, ते ठरवतील तेवढी फी असते. पण गव्हर्नमेंट आयटीआय असेल तर तिथं जास्तीत जास्त एवढ्या कमी फीमध्ये एवढं चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळतं. आणि पुढे जाऊन सांगायचं झालं, ज्यांचा अटेंडन्स चांगला आहे, जी मुलं रेग्युलर असतात, त्यांना सरकारतर्फे जी योजना आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप सुद्धा अवेलेबल आहे.
1: अच्छा.
0: 500 रुपये पर मंथ एवढी स्कॉलरशिप त्यांना मिळते. म्हणजे ऍट द एंड ऑफ द इयर त्यांना मिळणारी जी अमाऊंट आहे ती त्यांनी भरलेल्या फीपेक्षा ऑलरेडी जास्तच आहे. म्हणजे त्यांचं शिक्षण हे मोफत झाल्यासारखंच आहे. तसेच हॉस्टेल वगैरे सगळ्या बाकीच्या फॅसिलिटीज जसं असतं गव्हर्नमेंटचं तसंच आहे. अगदी 100 रुपये प्रति महिना म्हणालात तरी चालेल एवढ्या स्वस्त फॅसिलिटीज सगळ्या अवेलेबल,
1: खूपच सवलतीच्या दरामध्ये आहे.
0: हो हो हो.
1: मगातपासून इतकी सविस्तर माहिती सर तुम्ही सांगत आहात. आजच्या या मुलाखतीच्या शेवटी 10वी 12वी नंतर करिअर बाबत उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपण काय संदेश द्याल? आयटीआय हा करिअरचा सक्षम पर्याय कसा काय ठरू शकतो, काय सांगाल?
0: माझा आता विद्यार्थ्यांना हा अगदी साधा संदेश आहे की तुमच्या करिअरची जी व्हॅल्यू आहे ती तुमच्या फक्त सर्टिफिकेटमध्ये नाही आहे, ती तुमच्या स्किलसेटमध्ये आहे. तुम्ही जे स्किल डेव्हलप करता त्याच्यावर तुमचं करिअर बनणार आहे. आणि पालकांनीही मुलांची इतर मुलांशी तुलना करणं थांबवून त्यांच्यातल्या कौशल्याला योग्य दिशा दिली पाहिजे. ऍडमिशनच्या वेळेस बऱ्याच वेळा आम्ही पालक बघतो की आम्हाला हाच ट्रेड पाहिजे, त्याची इच्छा नसताना त्यांना तो ट्रेड हवा असतो कारण त्यांच्या ओळखीतला कुणीतरी चांगल्या पदावर काम करत असतो त्या ट्रेडमुळे. तसं न करता त्याचा इंटरेस्ट कशात आहे हे बघून त्यांनी त्यांच्या मुलांना गाईड केलं पाहिजे. आज उद्योगांना फक्त हे कागदपत्र आणि फाईल सांभाळणारे नाही तर मशीन सुधारणारे हात हवे. त्यामुळे आयटीआयला कमी लेखण्याची मानसिकता आता बदलावीच लागणार आहे. शेवटी एकच सांगतो मी की डिग्री तुमचं शिक्षण दाखवते पण तुम्ही हाताने तयार केलेलं जे काम असेल ते तुमची खरी क्षमता दाखवते.
1: श्रोते हो, आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आयटीआय शिक्षणाचं महत्व, त्यातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज आणि स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा या विषयावरती अभिजित गुरव सर यांनी अतिशय उपयुक्त माहिती आपल्याला सांगितली. आजच्या बदलत्या औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये केवळ नोकरीच्या शोधात राहण्यापेक्षा कौशल्य आत्मसात करून रोजगार निर्मितीच्या दिशेने वाटचाल करणं ही काळाची गरज आहे. श्रोते हो, कौशल्य हेच सामर्थ्य आणि कौशल्याधारित शिक्षण हीच रोजगाराची नवी दिशा या विचारासह आजच्या पुरतं इथेच थांबूया. गुरव सर, आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आयटीआय सारख्या एका महत्वाच्या विषयाबद्दल आमच्या श्रोत्यांना अतिशय सविस्तरपणे आपण माहिती सांगितलीत, मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. नमस्कार.
0: थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. आणि आकाशवाणीने सुद्धा मला ही संधी दिली बोलण्याची आणि माझं म्हणणं मांडण्याची, व्यक्त होण्याची, त्यासाठी आकाशवाणीचेही शतशः आभार.

आयटीआय शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा याविषयी अभिजित गुरव यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आपण ऐकलीत आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, आता एक निवेदन. रेकॉर्ड्स द मराठा एलआय यांच्या वतीनं दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेत शिवाजी स्टेडियम मराठा एलआय बेळगाव येथे माजी सैनिक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सर्व श्रेणीतील माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, विधवा भगिनी आणि अवलंबितांच्या समस्यांचं निवारण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, विधवा भगिनी आणि अवलंबितांनी सदर मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केलं आहे. तसंच आपल्या उपस्थितीबाबत GRETGORILLA@NIC.IN या ईमेलवर नोंदणी करावी असं जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी कळवलं आहे. निवेदन संपलं.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. सकाळचे 10 वाजले आहेत. आता मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊया. ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे आणि चित्रपट आहे भालू.
1: अंतर पाटियो मधी धरा हे अल्लाड नवरी अल्लाड नवरा अंतर पाटियो मधी धरा अन अक्का ताई चल लगी न करे बहुत पल्ला चला धरा या अक्का

0: तेतेली पॉम पॉम ओटार अनायचे कुठली रे आ घ्या बाई घ्या नाव तुम्ही घ्या
1: नाही बाई
0: ओ घ्या ओ
1: मसोबत नाव घ्यायला लाज मला वाटते अरे मसोबत नाव घ्यायला लाज मला वाटते साखर वाटून पोट मी काटते

0: सोमवार दिनांक 28 सप्टेंबर सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल दूरदर्शनवरील स्वामी मालिकेतील श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यासह रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध माध्यमात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते रवींद्र मंकणी यांची मुलाखत.
1: माधवराव करत असताना कधीच ह्याचा विचार केलेला नव्हता, पण ज्यावेळेला हे करायचं ठरलं की माधवराव करायचं आहे मी, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण आता मात्र हे सिरियसली घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे, आणि मग मी त्याचा अभ्यास सुरू केला.
0: तर नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
2: आली अंगावर या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया. उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं हे गीत आहे दादा कोंडके यांचं, आणि संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

0: एवढ्या वेळात SMS KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक्स पासून सावध रहा. RBI सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा.

सुधीर फडके आणि उत्तरा गायकर यांनी सहकाऱ्यांसोबत गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. धाकटी सून या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. आता सुरेश वाडकर यांच्या आवाजात खरं कधी बोलू नये या चित्रपटातलं गीत ऐकूया. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत आहे.

मृत्यू 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. उत्तरा केळकर आणि श्रीकांत पारगावकर यांच्या आवाजातलं कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. गीत आणि संगीतकार सुधीर मोघे.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी सुनील कुमार यांनी गायलेलं सुधीर नांदोडे यांचं गीत ऐकूया. घोळात घोळ या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलंय अनिल मोहिले यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 10:31 आणि 8 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: इन्फिगो विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहता नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवादनात सादर केलेला राग मिया कितोडी आम्ही प्रसारित करतोय.

श्रोते हो नाद ब्रह्मा या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवादनात सादर केलेला राग मिया की तोडी आपण ऐकला. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला.

0: सोमवार दिनांक 28 सप्टेंबर सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल दूरदर्शन वरील स्वामी मालिकेतील श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यासह रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध माध्यमात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते रवींद्र मंकणी यांची मुलाखत.
1: माधवराव करत असताना कधीच ह्याचा विचार केलेला नव्हता, पण ज्यावेळेला हे करायचं ठरलं की माधवराव करायचं आहे मी, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण आता मात्र हे सिरियसली घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे, आणि मग मी त्याचा अभ्यास सुरू केला.
0: तर नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30.

अतिशय हळुवारपणे आपला पाठलाग करतो. असाच एक गहिरा, मखमाली आणि संयत आवाज म्हणजे सुप्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांचा. आपल्या विलक्षण जवळचा वाटणारा हा आवाज कानावर पडला की मन नकळत शांत होत जातं. श्रोते हो, आज हेमंत कुमार यांचा स्मृतिदिन आहे, त्यामुळे आजच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली काही गीतं आपण ऐकणार आहोत. या मखमाली आवाजातल्या जाल या चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करूया.

श्रद्धेहो, 16 जून 1920 साली हेमंत कुमार मुखोपाध्याय यांचा जन्म वाराणसी इथं झाला. त्यांचं बालपण एका बंगाली खेड्यात गेलं. त्याकाळी खेडेगावात होणारी नाटकं पाहत आणि लोकसंगीत ऐकत हेमंत कुमार मोठे झाले. खरं तर त्यांच्या कुटुंबाचा किंवा त्यांचा गाण्याशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. त्यांनी गाण्याचं कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं. कोलकाता इथं महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी दिली आणि ते त्या चाचणीस पात्र झाले. असा त्यांचा गायनाचा प्रवास सुरू झाला. मग संगीताप्रती त्यांची रुची वाढत गेली.

श्रोते हो, नागिन या चित्रपटातलं आता आपण गाणं ऐकलं. या गाण्यानं हेमंत कुमार यांच्या सांगीतिक कारकिर्दीला नवी उंची दिली. या गाण्यात वापरलेली बीन हे त्याचं वैशिष्ट्य होतं. क्लॅव्हिओलाईन यासारख्या वाद्याचा वापर करून तयार केलेली ही धून आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. श्रोते हो, याच दरम्यान आला जागृती हा सिनेमा. देशभक्तीनं प्रेरित असलेल्या या सिनेमातली गाणी कवी प्रदीप यांनी लिहिलेली होती आणि संगीत दिलं होतं हेमंत कुमार यांनी. या गीतामधून देशभक्तीचा संदेश देताना त्यांचं संगीत सहज आणि ओघवत होतं.

0: 40 मिनिटांनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी.
1: सहभाग आहे तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्री वल्लभ साठे यांचा.
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे. हल्ली सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच.
1: लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे यांचं. सादर करते विवेक वानखडे. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
0: तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी. रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 मिनिटांनी महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून.

श्रोते हो, हेमंत कुमार यांच्या संगीताची एक महत्त्वाची बाजू होती, ती म्हणजे गीताचा आशय समजून घेऊन त्याला अनुरूप अशी चाल बांधणं आणि त्याचबरोबर गायनातला संयमीपणा हे त्यांच्या गायकीचं वैशिष्ट्य होतं. प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी स्वरांची आतषबाजी करण्याची गरज पडली नाही. अतिशय शांत आवाज आणि त्यातून निर्माण होणारी भावना बस इतकंच पुरे.

मगर लगता है कुछ ऐसा मिल गया।

श्रोते हो, हेमंत कुमार यांनी गायलेलं बात एक रात की या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. शांत संयमी आवाजातून त्यांनी प्रेमातली अनोळखीपणाची सुंदर भावना व्यक्त केली आहे. 20 साल बाद हा रहस्यमय चित्रपट, याची निर्मिती आणि संगीत दोन्हीही हेमंत कुमार यांचंच होतं. श्रोते हो, या चित्रपटाची गाणी ऐकताना तुम्हाला जाणवलं असेलच की रहस्य केवळ चित्रपटाच्या कथेत नव्हतं, तर या चित्रपटाच्या संगीतामध्येही ते दडलेलं होतं. म्हणूनच लता मंगेशकर यांनी गायलेलं एक सुंदर गाणं ऐकताना अनामिक भीतीची चाहूल आपल्याला जाणवत राहते.

श्रोते हो, हेमंत कुमार यांच्या संगीतामध्ये बंगाली संगीताची, रवींद्र संगीताची छटा आपल्याला दिसते आणि लोकसंगीताचा प्रभावही दिसतो. नादमयता आणि चित्रपटाच्या प्रसंगाशी जुळणारं संगीत यांचा सुंदर मिलाफ आपल्याला त्यामध्ये दिसतो. त्याचबरोबर त्यांच्या आवाजातलं माधुर्य आणि सुरांचा शांत लगाव आपल्याला नेहमीच मोहात पाडतो.

श्रोते हो, 1937 साली हेमंत दानी लिहिलेली एक लघुकथा आणि एक गाणं यामुळे त्यांच्यातला कलाकार जन्माला आला. अभियांत्रिकी शिक्षण सोडून ते पूर्ण वेळ याकडे वळले. 1940 साली बंगालीत निमोई संन्यासी हा चित्रपट आला, तर 1944 साली इरादा या चित्रपटात गीत गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतली आपली कारकीर्द सुरू केली. आणि नंतर ही कारकीर्द त्यांच्या गायकीतल्या वेगळेपणानं भरतच गेली.

0: बालदोस्तानो, बाल जगत या कार्यक्रमात ऐकूया जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन आणि पर्यावरण हा कार्यक्रम. रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 हा कार्यक्रम सादर करणार आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरीचे विद्यार्थी.
1: नील, मला माझ्या मित्राचा फोन आला होता.
2: काय म्हणाला तुझा मित्र?
1: त्याला कोकणातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती हवी होती.
2: मग दिलीस का माहिती?
1: मला कुठे पूर्ण माहिती आहे तू सांगशील का?
2: अरे मी पण तुझा सारखा.
1: रुची, हे रुची, तुला कोकणाबद्दल काही सांगता येईल का ग?
3: त्यापेक्षा आपण असं करू, सरांनाच विचारू यांना, ते आपल्याला योग्य आणि अचूक माहिती देतील.
4: हो, चांगली कल्पना आहे, चला आपण सरांकडे जाऊया.
0: लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे यांचं, सहभाग मानस कांबळे, आदिती आंबेकर, स्वानंद लिंगायत, रुची शिंदे आणि नील घवाळी यांचा, निवेदन सोनाली सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा दोस्तांनो, अवश्य ऐका बाल जगत हा कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
5: श्रोते हो, 1952 साली आनंदमठ या हिंदी चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं. याच काळात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केलं. कोहरा, अनुपमा, खामोशी, हाऊस नंबर 44, 20 साल बाद, अनारकली, प्यासा यासारख्या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं होतं.

श्रोते हो, हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या गाण्यांविषयी आपण बोलतो ना, तेव्हा आशा भोसले यांच्या खट्याळ लाडीक आवाजातले गीत आपल्याला विसरताच येणार नाही. साहब बीबी और गुलाम या चित्रपटातलं हे गीत आठवा बरं.

श्रोते हो, बंगाली आणि हिंदीसोबतच त्यांनी इतर भाषातूनही गायन केलं. त्यातलंच मराठीतलं एक गाजलेलं गीत म्हणजे गोम संगतीनं माझ्या तू येशील काय. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गीत आजही तितकंच लोकप्रिय आहे.

श्रोते हो, हेमंत कुमार यांची गाणी जितकी ऐकत जावी तितकी ती मनात झिरपत जातात. त्यांच्या आवाजातली जादू मनावर गारूड करते आणि त्यांच्या मुलायम आवाजाला साजेसे शब्द जर असतील तर. श्रोते हो, गुलजार यांचे शब्द खरोखरच हेमंत कुमार यांच्या आवाजाइतकेच मुलायम आहेत. हेमंत कुमार यांच्या आवाजात ते ऐकताना त्या शब्दसुरांसोबतच आपण सतत राहावं असं वाटत राहतं.

श्रोते हो, काही आवाज काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांची मोहिनी तशीच राहते. त्यांची गाणी संपत जातात, पण स्वर बऱ्याच वेळा मनात घुमत जातात. आजच्या या कार्यक्रमातून निरोप घेताना हेमंत कुमार यांच्या स्वरविश्वात तुम्हाला सोडून जाते आहे. आज 26 सप्टेंबर, आज त्यांचा स्मृतिदिन. आजच्या या दिवशी त्यांच्या स्वराला आणि संगीताला आदरपूर्वक अभिवादन. श्रोते हो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी जान्हवी आता आपला निरोप घेते. परत भेटीपर्यंत नमस्कार.

42.47 अर्थात 1143 किलोहर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्झ या एफ एम वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आपण आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी जोडले जाणार आहोत या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रमांसाठी. तेव्हा मी जान्हवी भागवत आता पहिल्या प्रसारण सभेतून मी आपला निरोप घेते. 12 वाजतायत, वनिता मंडळ हा भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आपण ऐकूया.

0: आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात चारुता ग्रुपने सादर केलेली काव्य मैफिल आणि त्यानंतर बोल कायद्याचे या मालिकेचा भाग तिसरा. ही सांगली आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत. मधुराचा
2: आणि वरदाचा
1: नमस्कार.

0: शनी प्रकटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी. कुंभरसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी, नजरे पुढती ठुमकत येती रूपवती कामिनी. हसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी, स्वप्न सख्या त्या निजाकृतींच्या वेध लाविती उरी. त्याच्या नादे करू पाहाते पदन्यास मी कशी, मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी.
1: वा मधुरा, संजीवनी मराठे यांच्या कवितेतल्या या काही पंक्ती आहेत ना?
0: अगदी बरोबर वरदा. कविता म्हणजे कमी शब्दात जास्त आशय व्यक्त करण्याची एक साहित्य कृतीच.
1: हो, आणि जे न देखे रवी ते देखे कवी असंही म्हणतात ना?
0: अगदी बरोबर. म्हणजे बघ ना, आपल्याला आजूबाजूला अनेक गोष्टी दिसत असतात, पण त्या संवेदनाक्षम मनानं टिपणं हे मात्र हे कवी लोकच करू जाणेत, बरं का?
1: बरोबर. त्या टिपणं, त्या व्यक्त होणं हे सुद्धा खूप एक मोठी हातोटी आहे, नाही का?
0: अगदी.
1: आपल्याही काही मैत्रिणींनी वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होण्यासाठी कवितेचं माध्यम निवडलंय.
0: अरे वा.
1: आणि आज आपण ऐकणार आहोत काव्य मैफिल.
0: म्हणजे एकदम छान कविता ऐकायला मिळणार आहेत आज आपल्याला. सांगलीचा चारुता हा ग्रुप आहे आणि त्यातल्या या मैत्रिणी आहेत, तर त्यांनीच सादर केलेली ही काव्य मैफिल आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया. यामध्ये सहभागी आहेत
1: शुभदा पाटणकर,
0: अमिता शहा,
1: अस्मिता इनामदार,
0: संजीवनी कुलकर्णी
1: आणि स्नेहा पावसकर.
2: रसिक श्रोते हो, नमस्कार. सुंदरतेचे अमृत पिऊनी सजते जशी रमणी, स्वरगंगेच्या काठावरती उभी मनमोहिनी. सौंदर्याची परिभाषा ही शब्दांसवे सजता, लकेर होऊन शब्दांची मग बनते ही चारुता. श्रोते हो, आम्ही चारुता सादर करीत आहोत काव्य मैफिल. अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, रुपयाचा वाळा तान्या बाळा तीट लऊ, ही आपण जन्माला आल्यावर ऐकलेली पहिली कविता आई आजी मावशीच्या आवाजातली. तिथून आपल्या आयुष्याबरोबरच या कवितेचाही प्रवास होतच असतो. कधी कळत तर कधी न कळत वेगवेगळ्या वळणावर आपल्याला कविता वेगवेगळ्या रूपात भेटत जाते आणि जगण्याचाच एक सहज भाग म्हणून जाते म्हणा ना. पहिली कवितेची ओळख होते ती मातृभाषेतूनच. आपल्या मराठी भाषेत तर हे काव्यदालन एखाद्या हिरव्या गर्द वनराईसारखं सर्वार्थानं समृद्ध आणि बहरलेलं आहे. साक्षात संतश्रेष्ठ ज्ञानदेवानी अमृतापेक्षाही जिचा गोडवा श्रेष्ठ मानला तीही मराठी भाषा. याच मराठी भाषेचा गोडवा अस्मिता वेगळ्या शब्दात मांडताना म्हणतात,
3: किती सांगावे कौतुक माझ्या माय मराठीचे, किती सांगावे कौतुक माझ्या माय मराठीचे, ज्ञानेश्वरीतून झरत आतो शब्दकण अमृताचे. मराठीची शब्दकळा जशी फुलं वावी फुलते, मराठीची शब्दकळा जशी फुलं वावी फुलते, शब्दा शब्दांची उकल अर्थातून व्यक्त होते. नाही आड येतं कधी नियमांचे आडसर, नाही आड येतं कधी नियमांचे आडसर, बोलताना समजते नाद मधुर सुस्वर. जरी म्हणतात सारे भाषा बदले कोसावरी, आत्मापरी एकतीचा बाज वेगळा आहे जरी. ओवी अभंग भारुड लावणी ही बहरते, ओवी अभंग भारुड लावणी ही बहरते, नानाविध प्रकाराने भाषा रंग रूप घेते. प्राचीन स्वयंभू श्रेष्ठता सलगता निकषचार, माय मराठी ही भाषा चौगुणाने शोभे फार. अशी माझी गोड भाषा व्यथा सांगते मनीची, अशी माझी गोड भाषा व्यथा सांगते मनीची, ज्योत पेटती राहावी मराठीच्या अस्मितेची, ज्योत पेटती राहावी मराठीच्या अस्मितेची.
2: किती सुंदर ना. खरंय, कविता खऱ्या अर्थानं फुलते बहरते ती निसर्गाच्या सान्निध्यात. हा निसर्ग कधी कवी अनिलांच्या शब्दात अश्विनात दुःख पांघरून दवाचे साज लिहून येतो, केशरी उन पिऊन येतो, तर कधी नाधो महानोरांच्या कवितेतून झिम्माड पाऊस बनून येतो. कवी यशवंतांच्या पाणपोईत जीवाची तलखली करतो, तर कधी कवीवर्य पाडगावकरांच्या कवितेत घननीळ होऊन बरसत राहतो.

0: पण खऱ्या अर्थाने प्रेमात पडायला होतं ते त्याच्या रिमझिम बरसणाऱ्या सरी पाहूनच. आणि मग तोच आनंद शब्दात व्यक्त करताना अमिता म्हणतात, आला आला पाऊस आला.
1: पिवळ्या पिवळ्या आकाशिया ढोल वाजवी मेघ सावळे, पिवळ्या पिवळ्या आकाशिया ढोल वाजवी मेघ सावळे, चमचमणाऱ्या वीज प्रपाती उजळून येते रूप आगळे, टप टप ठेक्या वरती चाले ओलसरींचे नृत्य सोहळे, आला आला पाऊस आला कानी मंजुळ सूर कोवळे, वारे गाती झुलती पाती, वारे गाती झुलती पाती झेलित जाती थेंब पसारे, तुडुंब भरल्या ओंजळ काठी क्षण मोहाचे ओघळणारे, गंधमातीचे मिरवत ओले श्वासामधुनी भिनती वारे, गंधमातीचे मिरवत ओले श्वासामधुनी भिनती वारे, इंद्रधनुचे पंख लेऊनी नाच नाचती मोर पिसारे, हिरवटलेल्या तरुलताही गोफ हिऱ्यांचे गच्च माळती, हिरवटलेल्या तरुलताही गोफ हिऱ्यांचे गच्च माळती, हिरमुसलेल्या फुलांभोवती अत्तर ओले हळूच शिंपती, सरसरगारा चिंबट पोऱ्या, सरसरगारा चिंबट पोऱ्या, अंगणी सांडत आले कोणी मन माझेही बालिश होऊन, गाऊ लागते श्रावण गाणी ओल्या पाणी निजती पक्षी, ओल्या पाणी निजती पक्षी ओली माती फुलते राणी, धारांसंगे हिरव्या राणी नटते सजते हिरवी कहाणी, धारांसंगे हिरव्या राणी नटते सजते हिरवी कहाणी.
0: पावसाचा आनंद घेताना आठवतं ते बालपण, पावसाचा आनंद घेताना आठवतं ते बालपण, त्या कागदी होड्या गारा वेचणं गच्च भिजून जाणं. आणि मग तरुण वयात मात्र हाच पाऊस कधी सखा बनून येतो तर कधी प्रियकर. मन हळुवार होतं, सरींच्या सुरावटीवर आनंदाच्या लकेरी लहरत जातात आणि ओढ लागते त्याला भेटण्याची, त्यालाही आणि तिलाही. ही ओढ सादर होतीये साजण पाऊस या संजीवनीच्या शब्दातून.
2: गच्च आभाळ भरलं मनी पाऊस येताना, तेव्हा बहरही आला श्रावणातल्या सरींना. आला असा तू जशी मैफल सजली, कोंब पान फुलं टरारली, धरणी सुखावून गेली. म्हणे राणी कुणब्याची नको धिंगाणा घालूस, आली पेरणी कराया छळ नको रे करूस. माझ्या भाऊ राया वाट पाहते रे तुझी, का उशीर केलास ओढ मला माहेराची. उभ्या जन्मात फिटेना तुझं उपकाराचं देणं, उभ्या जन्मात फिटेना तुझं उपकाराचं देणं, तुझं दान थेंब देणं आहे माईचर लेणं. आला माहेराहून ओलावान वळा घेऊन, सांग आकाश पित्याला गेली काळी माया आनंदून. वारा गाई मंगलाष्टक वीज दावी दारू काम, थेंब जाहलीत फुले राजा आवर रे कामधाम. मुराळी तू आला पहिला पाऊस बनून, काळ्या आईसाठी आले तुझे थेंब थेंब ओथंबून. वारा घाली तसे शिळ सांगे धरणीस, आला आला ग तुझा प्रिय साजण पाऊस. साऱ्या सृष्टीचा संसार करतो हा निसर्ग, तुझ्यामुळेच जाहला साऱ्या पृथ्वीचा हा स्वर्ग, तुझ्यामुळेच जाहला साऱ्या पृथ्वीचा हा स्वर्ग.
0: पाऊस कधी रिमझिमतो तर कधी कोसळतो, तोही अगदी वेड्यासारखा. कधी हलकीशी सर येते आणि माती गंधित होते, तर कधी कड्यावरून कोसळताना हीच जलधारा प्रपात होऊन येते. अशा या रिमझिमणाऱ्या धारांमधला एक अंश होऊन अलिप्तपणे त्या पावसाकडे बघताना वाटत राहतं, तुझ्या रिमझिमणाऱ्या धारांमधली लकेर मी शोधिते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. विठ्ठल होऊन नभांतरीचा टाळ घोषी मृदंग नादत, वळचणीला थरथरणाऱ्या स्वतः भोवती पंख लपेटित. त्यांच्यासाठी तुझे बरसणे मी दारातून पाहते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते. भूक घेऊनी उरात मोठी कासा विसती धरणी माता, तप्त अग्नीच्या गिळुनी ज्वाळा थकूनी जाई ती मम माता. तुझ्या अमृत

0: धारा पिऊनी जेव्हा ती मनापासूनी हसते, घनविरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊनी जाते. इंद्रधनुच्या तव रूपा बघुनी मोद होतसे मनामनातुनी, लाल पिवळ्या निळ्या जांभळ्या अबोल गुलाबी शुभ्र कळ्यातुनी, कातळ नक्षी हिरवी होता गवत फुलांचे नृत्य चालते, घनविरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊनी जाते. टपटप टपटप पत्र्यावरती वाक्ताडन तुझे चालते, टपटप टपटप पत्र्यावरती वाक्ताडन तुझे चालते, इतकी कसली धुंदी तुझला भान तुझे रे कसे हरपते. थाळी मधली भूक ही जेव्हा पाणी होऊन जाते, थाळी मधली भूक ही जेव्हा पाणी होऊन जाते, घनविरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊनी जाते. तुझ्या रिमझिमणाऱ्या धारांमधली लकेर मी शोधते, घनविरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊनी जाते. श्रोते हो, कविता म्हणजे अंतर्मनातल्या निर्माण झालेल्या विचारांना नेमकं शब्दरूप देणं, तेही लय ताल आणि यमक साधून. अगदी वृत्तबद्ध रचनांपासून मुक्त छंदांपर्यंतचा कवितेचा हा प्रवास थक्क करून सोडणार आहे. विरह, आर्तता, तगमग, अतृप्तता या भावनांना नेमकेपणा देण्यासाठी कवितेसारखं दुसरं माध्यम नाही. अशीच एक न जुळलेल्या रेशीम गाठींची खंत व्यक्त करताना स्नेहा म्हणते, किती किनारे सोडून गेले,
1: किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, अबोल राहिले धुंद वारे न जुळल्या रेशीम गाठी. साथ सोडूनी स्वप्न तोडूनी, साथ सोडूनी स्वप्न तोडूनी, बंध मुक्याने सैल सोडूनी, अधीर मिठी ही सुटून गेली न घडली गोड कहाणी, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी. रुसवे फुगवे झाले असते, रुसवे फुगवे झाले असते, अमृत ओठीचे प्यायले असते, कशास केलास हट्ट सख्या तू परतून जाण्यामागे, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी. नियतीलाही नमवले असते, अर्धे डावही सरले असते, नियतीलाही नमवले असते, अर्धे डावही सरले असते, खेळ कुणाना कळला परिहा अन नयनीचे मी अश्रू पुसते, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, अबोल राहिले धुंद वारे न जुळल्या रेशीम काठी, न जुळल्या रेशीम काठी.
0: खरंय, प्रत्येक व्यक्तीच्या मनात कधी ना कधीतरी खंत येतच असते. नाही कसंय पाहना, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोबतचे सहकारी बदलतात, आजूबाजूची माणसंही बदलतात, पण आपल्याबरोबर सातत्यानं राहतं ना ते म्हणजे आपलं मन. अशा अपेक्षांचं ओझं घेऊन वावरताना बरेचदा थकायलाच होतं. अशा वेळी सोबतीला येतं ते आपलं मनच, पण ते शब्द म्हणून, कविता बनून. जीवनातलं देण्याघेण्याचा हिशोब मांडताना तोलून सावरून मोजून मापून प्रत्येक गोष्ट करायचा आपला आग्रह असतोच की, पण आयुष्याच्या शेवटी मात्र हे गणित न चुकल्यासारखंच वाटत राहतं. आणि मग अशावेळी मन म्हणतं, मी आता सोडून दिलं आहे. कविता ऐकूया अस्मिता यांच्या शब्दात.
2: मी आता सोडून दिलं आहे आयुष्याचं मोजमाप घेणं. करायचं आहे काय घेऊन, करायचं आहे काय घेऊन, कुणाला काय त्याचं देणं घेणं. दरवर्षी येतोच ना पावसाळा, दरवर्षी येतोच ना पावसाळा, तितकाच येतो कडक उन्हाळा. तशाच सोसल्यात मीही सुखाबरोबर दुःखाच्याही झळा. हसले किती आनंदात, भ्याले तशी संकटात, हसले किती आनंदात, भ्याले तशी संकटात. आधार, आधार पण नव्हता कुणाचाही, तरीही चालले फुपाट्यात. आता आता सारी पार केली आहेत संसारातली धोक्याची वळणं, आता सारी पार केली आहेत संसारातली धोक्याची वळणं, म्हणूनच आता मी सोडून दिलंय आयुष्याचं मोजमाप घेणं, म्हणूनच आता मी सोडून दिलंय आयुष्याचं मोजमाप घेणं.
0: अस्मिता म्हणतात तसं सोडून द्यायचं म्हटलं तरी सगळं सोडता थोडंच येतं. शेवटी या नात्या गोत्यांचा गोफ आपणच तर विणलेला असतो ना.

0: आपल्या या विणलेल्या गोफात आपणच गुरफटत जातो, आपल्या भोवतीची वलय निर्माण करत जातो आणि पुन्हा पुन्हा हा गुंता सोडवायचा प्रयत्न करत जातो. हे सगळं जरी खरं असलं ना, तरी आयुष्यात बरंच काही करावं असं वाटतं, नाही का? मग कधी ते वैयक्तिक पातळीवर असू दे, कधी सामाजिक विषयावर असू दे. संजीवनीला नेमकी काय वाटतंय ऐकूया तिच्या शब्दातनं.
1: असं वाटतं यंत्राच्या या जगात चालतं बोलतं भावलं व्हायला नकोसं वाटतं, त्यापेक्षा नाळ जोडलेल्या गावाकडच्या मातीत राबावंसं वाटतं. रोज जगत असताना एखाद्यासाठी तळपावंसं वाटतं, स्वार्थाचं रिंगण तोडून बेफाम व्हावंसं वाटतं, खोटा बुरखा फाडून सत्य प्रकाशमान व्हावंसं वाटतं, त्यासाठी क्रांतीसूर्य बनून धगधगावंसं वाटतं. राब राब राबणाऱ्या शेतकरी राजाचा अलगद घाम टिपावंसं वाटतं, थकल्या भागल्या जीवाला थोडंसं हसू द्यावंसं वाटतं, सती सावित्रीबरोबरच प्रसंगी काली बनावंसं वाटतं, षंड्य असलेल्या वाईट प्रवृत्तीला निक्षून सांगावंसं वाटतं, खिशात पैसा नसला तरी श्रीमंत आहे असं वाटतं, खिशात पैसा नसला तरी श्रीमंत आहे असं वाटतं, कारण दान मिळालेलं सुख निस्वार्थी मनानं उधळावंसं वाटतं, प्रवास करता करता एक तरी झाड लावावंसं वाटतं, प्रवासात भेटलेल्या निरागस पक्ष्यांना छोटंसं घरटं द्यावंसं वाटतं, कधीतरी वृद्धाश्रमाकडं वळताना पिकल्या पानाचं दव जपून ठेवावंसं वाटतं, कधीतरी वृद्धाश्रमाकडं वळताना पिकल्या पानाचं दव जपून ठेवावंसं वाटतं, पिकल्या पानावर सुद्धा हिरव्या अंकुराचा कशिदा विणावा असं वाटतं, दूर गेलेली नाती जोडताना घरट्यात परतावंसं वाटतं, दूर गेलेली नाती जोडताना घरट्यात परतावंसं वाटतं, आयुष्याच्या सायंकाळी जरा विसावू या वळणावर म्हणावंसं वाटतं, आयुष्याच्या सायंकाळी जरा विसावू या वळणावर म्हणावंसं वाटतं.
0: किती छान कवितेला ना विषयाचं बंधन नाही असं म्हणतात ना, ते संजीवनीची कविता ऐकताना जाणवतो. पहा, रानावनात, शेतात, झाडांच्या छायेत, डोंगर दऱ्यांच्या सहवासात कवी मन खऱ्या अर्थानं बोलकं होतं. पण पोटासाठी माणसांच्या पायाला चाकं लागतात आणि माणसं शहराकडे वळतात, आणि मग घड्याळांच्या काट्यामागे धावताना मिनटांचा हिशोब मांडताना चक्रात पूर्ती कधी अडकून गेली त्यांचं त्यांनाच कळत नाही. पण कधीतरी शांतपणाने एकटं असताना आठवांचा पूर येतो आणि मनातील खंत सलत राहते. सगळ्या आठवणी असतात त्या गावाकडच्या, आणि मग तो सल आणखीन गडद होत जातो. हाच सल मांडतीये स्नेहा, गाव माझा दूर गेला.
2: गाव माझा दूर गेला, वाट फुटली पाय वाट, नदी भरली काठोकाठ, स्वप्नांमागे धावताना गाव माझा दूर गेला. झगमगाट मैफिलींचा ओळखीतील अनोळखींचा, झगमगाट मैफिलींचा ओळखीतील अनोळखींचा, पावसाच्या सरीसंगे गंध ओल्या त्या मृदेचा, थोडा थोडा स्मृतिगंध झाला अन गाव माझा दूर गेला. गुळमुळीत सगळे बहाणे, तोंड देखले हसत राहणे, गुळमुळीत सगळे बहाणे, तोंड देखले हसत राहणे, कधी न सीमा स्वैराचारा, अनमुक्याने स्फुंदताना गाव माझा दूर गेला. नागवी का बंधने अन नागवी लज्जा इथे, नागवी का बंधने अन नागवी लज्जा इथे, आज माझ्या आसवांचा हा असा कडेलोट झाला अन गाव माझा दूर गेला. बेरकी नाती आता बेरकी मैत्री अशी, बेरकी नाती आता बेरकी मैत्री अशी, त्या निरागस बालपणाला माणूस बघ पारखाच झाला अन गाव माझा दूर गेला. थांबवाया व्यर्थ सारे बोलायाला बोल प्यारे, थांबवाया व्यर्थ सारे बोलायाला बोल प्यारे, अंगणी जमती रे सारे अनुभवांचा रंग न्यारा, पांघरूनी मऊशेला गाव माझा दूर गेला, गाव माझा दूर गेला.
0: श्रोते हो, गाव म्हटलं की आठवण येते आपल्या आईची. आता बहुतांशी तरुण पिढी गावाकडून शहराकडे आणि परदेशाकडे निघाली. अशावी आपल्या लेकरांची वाट बघत दारात तिष्ठत उभी असलेली माय दिसते. दुधाची साय, गोठातली गाय, अशी होणारी ही

0: माऊली आपल्या मुलांसाठी हवं ते अग्निदिव्य करायला तयार होते. अशीच ग्रामीण भागातील असंख्य यातना सोसलेल्या माऊलीचे वर्णन संजीवनी आपल्या शब्दात मांडताना मराठी लोकभाषेचाच आधार घेऊन व्यक्त होते.
1: सूर्य तळपत होता, पायाला चटकं बसत होतं, डोसक्यावर मोळी घेऊन अन्वानी पायानं ती चालत होती. हाताला वोरखडं बसलं होतं, हात रक्ताळत होतं, डोसक्याला मोळीतलं काटं टोचत होतं. काट्यासनी कसं सांगायचं दुःख मनातलं? घरला एक तानूल रडत होतं, मोळी ऐकून पैसे मिळणार म्हणून पोटासाठी काट्यासनी आपलं म्हटलं होतं. टोचू नका म्हणून काट्यासनी कसं सांगायचं, टोचू नका म्हणून काट्यासनी कसं सांगायचं, आवो त्या येड्या बाबळीचं काटं होतं. वासनेची भूक भागवण्यासाठी एका नराधमानं तिला लुटलं होतं. बाबळीची झाक फुलं गळून वाट्याला फकस्त बाबळीचं काटं आलं होतं. बाबळीची झाक फुलं गळून वाट्याला फकस्त बाबळीचं काटं आलं होतं. बेवडाधनी दारू पिऊन त्या नराधमाच्या वाड्यापुढं पडला होता. बेवडाधनी दारू पिऊन त्या नराधमाच्या वाड्यापुढं पडला होता. आपला जन्माच्या सोबतीनीला तो कवाच मुकला होता. त्या काट्यातनं नराधमाचं पाप वाढवून त्याच्या जहरी सुगंधानं त्या नराधमाचा बळी घ्यायचा होता. धिक्कारलेल्या समाजाला तिला जाब इचारायचा होता. बेवडा जिता असून तिनं विधवचा सास कवाच चढिवला होता. फकस्त घरच्या तानुल्यासाठी त्या आईनं समद सोसलं होतं. आदर्श स्त्री म्हणून मनातनं मी तिला कवाच हात जोडलं होतं. आदर्श स्त्री म्हणून मनातनं मी तिला कवाच हात जोडलं होतं. कवाच हात जोडलं होतं.
0: आईचं श्रेष्ठत्व हे अलौकिक आहे. तिची माया, तिचं प्रेम हे शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाही आहे. मैफिलीत पुढं जाताना कवितेच्या वेगवेगळ्या सुंदर रूपांपैकी एक रूप म्हणजे ओवी. काळानुसार याच्या रचनेत आणि विषयात बदल होत गेलेत खरे. आजच्या काव्य मैफिलीत मुक्त छंदाप्रमाणेच ओवीचाही आनंद घेऊया की. सध्या सगळीकडे ना निसर्ग भरून आलाय आणि मग या निसर्गाची बलस्थानं असणारे म्हणजे सूर्य, चंद्र, धरणी, समुद्र, झाडं, आकाश. अमिता आपल्या या ओवीबद्ध रचनेतून निसर्गाचं हे वेगळं रूप उलगडून दाखवताना म्हणतायत,

0: आम्हाला.
1: किती सुंदर होवी. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी बनलेलं हे शरीर मृत्यूनंतरही याच पंचतत्वात विलीन होणार आहे. त्यांच्याविषयी मनात कृतज्ञता तर आहेच, पण या निसर्गाधिष्ठित शक्तीकडून काही मागणं पण आहे माझं. हे कसं घडलंय हे मला ठाऊक नाही आहे, म्हणून तर ही विनवणी. दे असेच मज तू काही जे मजला ठाऊक नाही, दे असेच मज तू काही जे मजला ठाऊक नाही. दे सूर्याचा प्रकाश मजला देई त्याची किरणे, दे चंद्राची मज शीतलता अन चांदण्यांचे फिरणे. शिकव मला तू दगड बनणे.

0: ते राही एक ठिकाणी, तमा न त्याला कधी कोणाची, ऊन पाऊस पाणी। दे मला तू रंग फुलांचा आणि त्यांचे हसणे, दे मला तू रंग फुलांचा आणि त्यांचे हसणे, संध्यासमयी दिसते त्यांच्या हळूच गाली रुसणे। दे मला तू चव पाण्याची, देई सागर लाटा, झाडांची दे उंची मजला, वळण वेगळ्या वाटा। दे वाऱ्याची शीघ्र गती मज, दे झुळूक माझ्या हाता, देई मजला सूर नव्याने, कंठ कोकिळा गाता। विशालता दे आभाळाची, देई मजला इंद्रधनू, वाऱ्यासंगे फिरणारे ते, देई मजला गडधनू। नकोच देवा देऊ मजला ती लोभ मोह माया, नकोच देवा देऊ मजला ती लोभ मोह माया, नको असक्ती देवा मजला ही क्षणभंगुर रेकाया। पंचतत्व ही जगात मोठे निर्मिक तुरे त्यांचा, कोण करता कधी न कळला हा खेळ रे जगाचा। पुन्हा एकदा जगण्याची दे नवीन मजला दृष्टी, पुन्हा एकदा जगण्याची दे नवीन मजला दृष्टी, मला कळू दे पुन्हा नव्याने तुझीच ही रे सृष्टी, तुझीच ही रे सृष्टी। श्रोते हो, कवितेच्या अंतरंगात डोकवताना विषयांची व्याप्ती पाहिली ना की थक्क व्हायला होतं। काव्यनिर्मितीच्या प्रेरणा इतक्या भिन्न भिन्न स्वभावाच्या असतात, त्या साऱ्यांना शब्दात पकडून रसिकांसमोर मांडणं सोपं नाही आहे। दिक्कालातून आरपार बघण्याची कवी मनाची ताकद केशवसूत प्रचंड आत्मविश्वासानं मांडतात। प्रत्येक कवीचं स्वतःचं भावविश्व वेगळं, त्याचं जगणं वेगळं आणि त्याचं व्यक्त होणंही वेगळं। कमी शब्दात व्यापक अर्थ निर्माण करण्याची ताकद कवितेत आहे। अशाच आयुष्याच्या एका वळणावर काय वाटतं ते ऐकूया अमिता यांच्या कवितेतून, आणि पुन्हा अशाच पद्धतीची कविता नंतर लगेच सादर करतायत अस्मिता, असंही व्हावं कधीतरी।
1: कवितेचं शीर्षक आहे आयुष्याच्या वळणावरती। आयुष्याच्या वळणावरती उभी एकली मध्यावरती, आयुष्याच्या वळणावरती उभी एकली मध्यावरती, काय गवसलं काय निसटलं सार उमटलं चेहऱ्यावरती। दिवस सुखाचे बालपणीचे, दिवस सुखाचे बालपणीचे, ओझे नव्हते कर्तव्याचे, कावे दावे वागण्यातले हिशोब नव्हते व्यवहाराचे, तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकले दुखले जराचं फसले, तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकले दुखले जराचं फसले, स्वप्नमनीचे भरारण्याचे पुन्हा नव्याने गिरवत बसले। युग आले हो संसाराचे, युग आले हो संसाराचे, स्थैर्य जराचे तिथे गवसले, कसे जगावे कुठे झुकावे आयुष्याने धडे शिकवले। काही वेचले काही निसटले, काही वेचले काही निसटले, गणित क्षणांचे कधी न सुटले, उरले सुरले तृप्त मनाने, ओंजळीत मी तसेच भरले। दुसऱ्यांसाठी जगणे होते, दुसऱ्यांसाठी जगणे होते, जगीन म्हणते त्या आशेवर, समाधान ते शोधित शोधित विसावीन मग त्या वळणावर, समाधान ते शोधित शोधित विसावीन मग त्या वळणावर।
2: असं व्हावं कधीतरी, असं व्हावं कधीतरी मुलातलं मूल व्हावं, असं व्हावं कधीतरी मुलातलं मूल व्हावं, दंगा मस्ती खोड्यासारं परतून संगे यावं, असंही व्हावं कधीतरी। असं व्हावं कधीतरी रानातलं झाड व्हावं, असं व्हावं कधीतरी रानातलं झाड व्हावं, येणाऱ्याला जाणाऱ्याला सावलीचं ते दान द्यावं, असंही व्हावं कधीतरी। असं व्हावं कधीतरी यौवनाच्या बहरात त्याची लागावी चाहूल आणि प्रेम जागावं मनात, असंही व्हावं कधीतरी। असं व्हावं कधीतरी जन्मपुरुषाचा यावा, असं व्हावं कधीतरी जन्मपुरुषाचा यावा, बाईवरच्या वर्चस्वाचा जोर जुगारून द्यावा, असंही व्हावं कधीतरी। कधीतरी केव्हा तरी तुटलेली नाती सारी, कधीतरी केव्हा तरी तुटलेली नाती सारी एका क्षणात जुळावी, असंही व्हावं कधीतरी, असंही व्हावं कधीतरी, नाही असंच व्हावं कधीतरी।
0: खरंय, असंही व्हावं कधीतरी।

0: वाटत असतं, पण सगळ्याच संकल्पना रुचतील असं नाही ना. पण स्त्री म्हणणं हे न कळणारं गूढ आहे पहा. अगदी भरत मुनींनी सांगितलेल्या अष्टनायिका असोत किंवा कवयित्री इंदिरा संत, शांता शेळके, संजीवनी मराठे, पद्मा गोळे यांनी चितारलेल्या स्त्रीचं भावविश्व असो, स्त्री प्रत्येक वेळी वास्तवाचं भान जपतेच. प्रेमात चिंब गुरफटून सुद्धा एका क्षणात ती सगळं बाजूला सारते आणि तिच्या स्त्रीत्वाच्या भूमिकेत येते. आणि हीच तर खरी जगारहाटी आहे. हीच जगारहाटी मांडून व्यक्त होत आहे स्नेहा अबोल प्राजक्त.
1: प्राजक्त फुलांनी आज माझी वाटही सुखावली, रात्रीच्या आठवा सवे पहाटही विसावली. बग कसा ओघळे दवबिंदूही नभातुनी, ललनेच्या अधरातील मधुरस तो होऊन. प्रभातही लाजली जणू लज्जित कामिनी, प्रभातही लाजली जणू लज्जित कामिनी, रतिक्रीडा करिकांता अबोल शब्द सांधुनी. गगनातून भानूही मग डाव आज साधतो, गगनातून भानूही मग डाव आज साधतो, पहाट प्रिय तो सखा भूलोकिका सांग जागतो. पुरे आता सजणाही प्रीत तुमची बावरी, पुरे आता सजणाही प्रीत तुमची बावरी, जरी मी मोहिनी कामिनी जगरहाटी कांता खरी, जरी मी मोहिनी कामिनी जगरहाटी कांता खरी.
0: श्रोते हो, मैफिलीच्या शेवटाकडे येतोय. कवितेचा हा प्रवाह विशाल नदीसारखा आहे. कवी मनमोहन म्हणजेच गोपाळ नरहर नातू म्हणतात, मी नव्हे शिल्पज्ञ मोठा तंत्र नव्हते माहिती, चार धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती, फक्त तिचा चिखल व्हाया अंतरी मी वोळलो, या नदीला घाट छोटा बांधूनी मी चाललो. ज्याच्यामुळे भावना व्यक्त होण्याचं सामर्थ्य मिळतं ते साधन म्हणजे शब्द. काव्य मैफिल संपवताना श्रोते हो तुमच्यासाठी शब्दातून हे व्यक्त होणं आवश्यकच आहे, नाही का? शब्दानाही शब्द मिळावे, शब्दानाही शब्द मिळावे, शब्दांमधूनही शब्द जुळावे, शब्द शब्द शब्दांचे होऊन शब्दासंगे शब्दच व्हावे. शब्दांनी आनंद लुटावा, शब्दांनी हुंकार भरावा, शब्दांनीच भिजावे अंगण, शब्दांना पाझर फुटावा. शब्दांनी गाठावी उंची बालपणाची ल्यावी कुंची, शब्दांनी जोजवावे हलके स्वप्ने लेऊन शब्द पिसांची. शब्दांनीच वादळ व्हावे, शब्दांनीच वादळ व्हावे, शब्दांनी ते शांत करावे, शब्द मनात रिचवताना शब्दांनाच कवटाळावे. शब्दांनाही पंख फुटावे, शब्दांनी उंच उंच उडावे, सूर बनुनी शब्दांनीही वाऱ्यामध्ये विरुनी जावे. शब्दांना कधी बांध नसावा, शब्दांना कधी बांध नसावा, आणि कोणता बंध नसावा, प्रत्येकाच्या हृदयामधूनही शब्दांनी हुंकार भरावा. शब्दांनी फुले उमलावी, शब्दांची फुले उमलावी, शब्दांनी लेणी घडवावी, वाऱ्यावरती डोलत हासत शब्द बाग शब्दांनी बहरावी. शब्दांनीही करावी दंगामस्ती, शब्दांनीही करावी दंगामस्ती, शब्दांना आपण यावी सुस्ती, शब्द खेळणी बनुनी करावी शब्दांनी शब्दांशी दोस्ती. शब्दांचे सामर्थ्य फळावे, शब्दांचे सामर्थ्य फळावे, शब्दांचे अस्तित्व झळावे, शब्दांचे महत्त्व कळावे, शब्दांना श्रेष्ठत्व मिळावे. शब्दांचा हा शब्द पसारा शब्दांना कधी किनारा, शब्दांचा हा शब्द पसारा शब्दांना कधी किनारा, शपथ घेऊनी शब्दांचीही आवरावा शब्द फुलोरा. शब्दांनीच निरोप घ्यावा, शब्दांनीच निरोप घ्यावा, शेवटचाही श्वास व्हावा माझ्यानंतर शब्दांना, पण एक दुजाचा कंठ मिळावा, एक दुजाचा कंठ मिळावा.
2: चारुता या ग्रुपनं सादर केलेली ही काव्य मैफिल आपण ऐकली.
1: यात सहभाग

0: सहभागी होत्या शुभदा पाटणकर,
1: अस्मिता इनामदार,
0: संजीवनी कुलकर्णी,
1: अमिता शहा
0: आणि स्नेहा पावसकर. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: मैत्रिणींनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बोल कायद्याचे या मालिकेचा तिसरा भाग. यामध्ये मार्गदर्शन केलं आहे ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी.
1: वरदा, कायदा माहीत असणं, न्याय हक्कासाठी लढा देणं हे समाज म्हणून आपलं नेहमी कर्तव्य आहे.
0: आणि कायद्याचं ज्ञान असणं ही केवळ वकिलांची गरज नाही आहे, तर सगळ्यांसाठी हे ज्ञान म्हणजे आपापल्या सुरक्षेचं कवच आहे असं म्हणायला हवं.
1: आणि म्हणूनच आपल्या या मालिकेत काही प्रसंगातून आपण ही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
0: तेव्हा ऐकूया मालिका बोल कायद्याचे.

मैत्रिणीनो, हक्क सोडपत्र हे नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. अनोंदणीकृत हक्क सोडपत्राला कायदा ग्राह्य मानत नाही. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती अशाच एका हक्क सोडपत्राची कथा आहे. कथेतून कायदा समजून घेऊया. चला मोहितेंच्या घरात जाऊया. मोहितेंच्या घरात टेबलावरचा मोबाईल वाजतो.

सुशीला हातचे पीठ झटकत फोन उचलते. कोण? सुशीला, अगं मी बंड्या काका. काका, आज कसा काय फोन केलाय? आईचे शेजारी बंड्या काका राहायचे, त्यांचा फोन तिला अपेक्षित नव्हता. अगं जावई बापू आहेत का घरी? आहेत की, सुशीला म्हणाली. त्यांना फोन देतेस? दे त्यांच्याकडं. बर, देते. बंड्या काकांचा फोन आहे तुमच्यासाठी. बोला. बंड्या काका? सुशीलाला तिच्या नवऱ्याने प्रश्न करीतच फोन तिच्या हातून घेतला. सुशीला नवऱ्याला फोन देऊन स्वयंपाकखोलीत भाकऱ्या करायला निघून गेली. उन्हाळ्याचे कडक ऊन, चारच भाकऱ्या करायच्या होत्या, भराभर उरकायचं असं म्हणत तिने शेवटची भाकरी थापायला घेतली. तेवढ्यात तिच्या नवऱ्याने हाक मारली, सुशे इकडे ये. अहो भाकऱ्या झाल्याच, आलेच, बंद करते सर्व आणि ये बाहेर. सुशीलानी तवा खाली उतरवला, फुगलेली भाकरी बुट्टीत उभी केली आणि झटकन बाहेरच्या खोलीत आली. नवऱ्याचा गंभीर चेहरा बघून दारातच थांबली. सुशीला, तुझे अण्णा काय झालं? सुशीला खुर्चीत बसत

सुशे इकडे ये. अहो भाकऱ्या झाल्याच आलेच, बंद करते सर्व आणि ये बाहेर. सुशीलानी तवा खाली उतरवला, फुगलेली भाकरी बुट्टीत उभी केली आणि झटकन बाहेरच्या खोलीत आली. नवऱ्याचा गंभीर चेहरा बघून दारातच थांबली. सुशीला, तुझे अण्णा. काय झालं? सुशीला खुर्चीत बसत म्हणाली, तुझे अण्णा गेले. मी पशाला सांगितलंय, गाडी घेऊन येईल तो. संगी येते तुझी बॅग भरेल. सुषमा आणि साडूभाऊ आले की निघू आपण. सुशीलाने खुर्चीतच हंबरडा फोडला. तिचा नवरा पटकन तिच्याजवळ येऊन पाठीवरनं हात फिरवत म्हणाला, देवापुढं कोणाचं चाललंय ग, शांत हो, तुला बीपी आहे, गोळी आहे. सुषमा आली की आपण लगेच निघूया. तेवढ्यात संगी आली, सुशीलाच्या नंदेची मुलगी. इथे गावातच दिलेली. कपाटातील चार साड्या काढून मामींची बॅग भरू लागली. एक साडी सुशीलाला दिली बदलायला. सुशीलाने तसेच हाताने नको म्हणीत दरवाजाकडे पाहिलं तर दारात सुषमा उभी. दोन्ही बहिणींना दुःख अनावर झालं. एकमेकींच्या गळ्यात पडून त्या रडू लागल्या. माहेरी दारात 10-15 भाऊकी जमलेली. सर्वच अगदी दुःखात होते. त्यांची आई मुलींना पाहून रडू लागली. भाऊ वहिनी सर्वांवर शोककळा पसरली होती. त्यात दिवस सरता सरेनात. मातीच्या दुसऱ्या दिवशी दादा सुशीला सुषमापाशी आला. तुमचं माहेर आहे, मी आहे म्हणाला. आईला चांगलं बघतो असे समजूत काढू लागला. ट्रॅक्टरसाठी कागदावर सह्या करता का? म्हणजे बँकेच्या कर्जाचे हप्ते मी भरेन, दादा म्हणाला. सुशीला आणि सुषमानी सही अंगठा करून आपल्या गावी जळंत कर्णाने परतल्या. दोघी पुन्हा वर्षश्राद्धाला परत माहेरी आल्या. आता आई सावरली होती पण दुःखी होती. यंदा ऊसाचं बिल माझ्याकडे नाही ग दिलं दादानी, आई म्हणाली. आता यांच्या माघारी घराच्या चाव्या सुनबाईकडे गेल्या. सुशीला सुषमानी आईची समजूत काढली. पण दादाशी चर्चा करायचं ठरवलं. दादा बाहेरून आला तसा त्या त्याच्याशी बोलायला गेल्या. दादा, आईला हातखर्चाला काही देत नाहीस, सुषमा म्हणाली. तिला कशाला काही लागतंय? औषध पाणी सर्व करतोच की मी, बघतोच की. बरं, तुम्ही किती दिवस राहणार आहात? तुम्हाला कधी वेळ मिळतो म्हणा तुमच्या संसारातून. आईला 4 दिवस घेऊन जावा, जरा बदल होईल तिला. हा तेही विचारणारच होतो, सुषमा म्हणाली. पण वहिनी काही नीट बघत नाही आईकडे. साडी बघ किती मळकी घालते ती. उसाच्या बिलाचं काय करतोस? तुम्हाला कशाला पाहिजेत पंचायती? वहिनी खोलीत येत म्हणाली. आमचे आम्ही बघून घेऊ. अगं वहिनी, असे कसे बोललीस? सुशीलाने तिला प्रश्न केला. मग कसं बोलू? वहिनीने उलट प्रश्न केला. तुम्हाला आमचं पटत नाही ना, तर न्या आत्याना तुमच्या घरी 4 रोज तरी. सुशीला सुषमाने दादाकडे पाहिलं. तो खाली मान घालून गप्पच होता. सुषमा आणि सुशीलाला आईने खुणावले आणि विषय बंद केला. त्या दोघी आपल्या गावी परतल्या. 4 दिवसांनी सुशीला सुषमाकडे गेली तेव्हा सुषमाने धक्कादायक बातमी दिली. ताई, दादानी फसवून आपल्याकडून हक्क सोडवून घेतलाय. अगं सुषमा, आपण तर काही हक्क सोडलाच नाही, तर असे का म्हणतेस? ताई, नाही, आता जमिनीच्या कागदावर आपली नावं नाहीत, सुषमा म्हणाले. मग आपण आता काय करायचं ग? सुशीला बोलली. आईना बघित असतं, सांगून मागितलं असतं तर गोष्ट निराळी होती. हे कधी काय केले कोणास ठोक दादानं, सुषमा म्हणाले. आपण तर दोघींनी काही लिहून दिलेलं नाही. सुशीला कोड्यात पडली. माझे मालक म्हणत आहेत आपण ॲडव्होकेट वर्षा जाधव बाईंची गाठ घेऊया सांगलीला जाऊन, त्यांचा सल्ला घेऊया. कधी जाऊया म्हणाले दाजी? सुशीलाने विचारलं. उद्याचं ठरवलंय, सुषमा म्हणाली. आपण 4 जण जाऊया. ॲडव्होकेट वर्षा जाधव वकिलांचं ऑफिस. केबिनचे दार उघडून 4 आत जातात. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सदा मोहिते, ही माझी बायको सुशीला, हे माझे साडूभाऊ सुरेशराव जाधव आणि ही माझी मेहुणी सुषमा. या बसा. काय काम आहे? ॲडव्होकेट वर्षाने खुर्च्यांकडे बोट करीत बसायला सांगितले. सुशीला म्हणाली, मॅडम, आमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जमिनीला माझे आणि माझ्या बहिणीचे म्हणजे सुषमाचे नाव लागलंच नाही, फक्त भावाचे आणि आईचे लागले. असे का बरं? तिच्याकडे पाहत मॅडम म्हणाल्या. मॅडम, हक्कसोड पत्राने आमची नावे कमी झालीत, असं दादा म्हणाला. सुषमा म्हणाली, म्हणजे? असं आमचा दादा म्हणतोय म्हणून आमची नावे दिसत नाहीत, सुशीलाने स्पष्ट केले.

तुम्ही करून दिले होते का हक्क सोडपत्र? मॅडम दोघींकडे पाहत म्हणाल्या, नाही मॅडम, आम्ही काहीच करून दिलेलं नाही. ट्रॅक्टरच्या कागदावर बँकेच्या हप्त्यासाठी आमच्या सह्या घरातच घेतल्या होत्या दादानी, वडील गेलेल्या चौथ्या दिवशी, सुशीला उत्तरले. तुमच्या भावानी हक्क सोडपत्राने नावे कमी केली असे सांगितले का? अहो, असे अनोंदणीकृत हक्क सोडपत्राने नावे कमी होत नसतात, कारण अनोंदणीकृत हक्क सोडपत्राला काहीच किंमत नाही कायद्यानं. खोटं बोलतोय तो, तुमचे नावे कमी नाही केली, लावलीच नसतील. फोन करा त्याला आणि बोलावून घ्या इथं. सांगा त्याला, सांगा कोर्टात केस घालतोय बनावट कागदांची गुंडाळी करून नावे कमी केली म्हणून. सदा मोहितेनी लगेच सुशीलाच्या भावाला फोन लावला आणि वर्षा मॅडमनी सांगितलेली कानपिचकी त्याला दिली. तर दादा तत पप करू लागला. वर्षा मॅडमकडे चहा घेत असताना सुशीलाच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला. आईने सुशीलाला दोघींची नावे लावून घ्या जमिनीला असं सांगितलं आणि भावावर केस करू नका अशी विनंती केली. आईचं बोलणं ऐकून जाधव मॅडम म्हणाल्या, जोर का झटका धीरे से लगा. आणि ऑफिसमध्ये एकच हाशा पिकला. मैत्रिणीनो, आता ह्या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती घेतली आहे ते समजून घेऊया. भगिनीनो, कायद्याने तेच हक्क सोडपत्र ग्राह्य आहे जे बिना दबावाने स्वखुशीने केलेले असते आणि मुख्य म्हणजे जे नोंदणीकृत असते. असे नुसते कागदांवर सह्या घेऊन हक्क संपत नाही. फसवणूक करून घेतलेल्या सहीने नाव कमी होणारे हक्क सोडपत्र सरकार दरबारी रद्द करता येते. भगिनीनो, अगदी रजिस्टर्ड हक्क सोडपत्रसुद्धा केल्यापासून 3 वर्षात करून देणार आणि करून घेणार यांच्या संमतीने म्हणजेच कन्सेंटने रजिस्टर्ड रद्दबादल लेख म्हणजेच कॅन्सलेशन डीड करून रद्द करता येते.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88, पिनकोड 416 416.
1: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. यासाठी आमचा मेल आयडी sanglikashwani@gmail.com.
0: मैत्रिणींनो, निरोपाची वेळ आलेली आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुर आला,
1: मला वरद आला,
0: निरोप द्या,
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे.
1: ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

फुलराणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. गीत गुरु ठाकूर यांचं, संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी. आता ऐकूया शर्यत या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांचं युगुलगीत. गीत विजू माने यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे चिनार महेश यांनी.

हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं सतीश राजवाडे यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलं आहे अविनाश विश्वजीत यांनी.

गीतबहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरीर.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल आणि त्यानंतर 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र

0: व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतले चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक आहे. लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळ काढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील, असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. डॉ एस जयशंकर आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्यांविषयी.
1: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले. ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले, मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं. 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा, तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला. 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले. यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली.
0: महाराष्ट्र दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 358 तालुक्यांपैकी 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. राज्यातले सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आले असून त्यांच्याकरता राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीत स्थगिती आदी उपाययोजनांसहित कृषी पंपांच्या वीज बिलातही सवलत दिली जाणार आहे. दरम्यान दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा देशात ठिकठिकाणी पार पडला. मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईकरांनी 21 जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं. गिरगाव चौपाटीवर पूजा आणि आरती झाल्यानंतर हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आज सकाळी 11 सुमाराला भक्तांनी स्थानिक मासेमार बांधवांच्या मदतीने लालबागच्या राजाला निरोप दिला. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं सकाळी 10 सुमाराला तर लालबागच्या बाल गणेश मंडळाच्या गणरायाचं 11 आसपास विसर्जन झालं. बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक स्थळं आणि 383 कृत्रिम तलावांवर कडक बंदोबस्त ठेवला होता. तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 कचरा संकलित करण्यात आला.
0: दरम्यान पुण्यातली विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांच्या उत्साहात अजूनही सुरू आहे. मध्य प्रदेशातल्या मंडला जिल्ह्यात आज पहाटे विजेची तार अंगावर पडल्यानं विजेचा धक्का लागून 4 मृत्यू झाला तर इतर 3 जखमी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138 भाग असेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला

0: दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे तिसरं सुवर्ण पदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम एस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं. पुरुष कबड्डीत आज सुवर्णपदकासाठी भारतीय संघाचा सामना इराण बरोबर होणार आहे. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत PV सिंधू तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांचे सामने आज होणार आहेत. पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंग अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीत धावेल. पारुल चौधरी आणि तिची सहकारी पूजा महिलांच्या 1500 मीटर प्रकारात अंतिम फेरीत सहभागी होतील.
0: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी केलंय. न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या. आरोग्य क्षेत्रातल्या आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी, याकरता प्रयोगशाळांचं जाळं, आपत्कालीन समन्वय, कुशल आरोग्य कर्मचारी वर्ग, औषधांचा साठा तसंच वैद्यकीय उपचार क्षमता आदी क्षेत्रांचा विस्तार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सार्वजनिक जीवनात पूर्ण निष्ठेनं देशाची सेवा केली असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्तीसगड इथं गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांना पूर आलाय. इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. ओदिशामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू असून सुरक्षेच्या कारणासाठी अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा बंद ठेवल्या आहेत. उत्तर बंगालमध्ये येलो अलर्ट जारी केला असून 6 जिल्ह्यांमध्ये ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 2 दिवसात हवामान ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्याचबरोबर मध्य प्रदेशातल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यानं राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इराणमधल्या मरकाझी प्रांतात आज बस उलटून झालेल्या अपघातात 11 जण ठार तर 24 प्रवासी जखमी झाले. प्रवासादरम्यान चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी नम्रता फलके. वर्ध्यात प्रभाग क्रमांक 7 गोंडप्लॉट बॅचलर रोड परिसर

0: परिसरातील दिवंगत दत्ताजी मेघे चौकाच्या नामकरण सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले उपस्थित होते. वर्धा जिल्ह्याच्या विकासात तसंच आरोग्य सेवा क्षेत्रात दत्ताजी मेघे यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजासाठी मोठं कार्य केलं. त्यांच्या कार्याची खरी ओळख आरोग्य सेवेतील योगदानातून होते असं प्रतिपादन मंत्री भोसले यांनी यावेळी केलं. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, इमारती, पूल आणि विविध विकासात्मक बांधकामे केली जातात. ही कामं दर्जेदार झाली पाहिजेत. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः वेळोवेळी कामांना भेटी देऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांनी दिले. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम ही संस्था केवळ वर्धा जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचं महत्वपूर्ण कार्य करत आहे. 2020 MBBS बॅचच्या नवोदित डॉक्टरांनी संस्थेनं दिलेलं शिक्षण, संस्कार आणि सेवाभावाची परंपरा पुढे नेऊन समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करावी असं आवाहन पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं. सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये आयोजित फाउंडेशन डे आणि ग्रॅज्युएशन सेरेमनी कार्यक्रमात ते बोलत होते. शहीद भगतसिंग व्यायामशाळा आणि रामनगर बैलपोळा उत्सव समितीतर्फे बैलपोळा आणि कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले, पालकमंत्री डॉ पंकज भोयर, कृषी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, बैलपोळा समितीचे अध्यक्ष नरेश गुजर आदी उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील आतापर्यंत 43,799 शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीतील 32,535 आणि प्राप्त झालेल्या तिसऱ्या यादीतील 11,264 शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि EKYC पूर्ण करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसील कार्यालय, सहाय्यक निबंध कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 23,330 शेतकऱ्यांच्या खात्यात 230,82,00,000 रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. गवळाऊ शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र हेटीकुंडी आणि गवळाऊ सेंद्रिय निविष्ठा महिला बचत गट हेटीकुंडी यांच्या संयुक्त उपक्रमातून गवळाऊ या गायीच्या गोमयापासून पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती मूर्ती तयार करण्यात आल्या. मूर्ती विक्रीचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांच्या हस्ते करण्यात आला. एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पर्जन्यमान तुलनेनं बरंच कमी झालं आहे. सिंचन प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. परिस्थिती अशीच राहिल्यास दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मराठी भाषा आणि तिच्या विविध बोलीभाषांचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता जागतिक स्तरावर नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याला राज्यातील पहिलं पुस्तकांचं शहर म्हणून घोषित करण्यात आलं असून शहरातील ग्रंथालयांसाठी 35,000 पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी केली. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी MIDC उपलब्ध भूखंडांचा प्रभावी वापर करावा अशा सूचना उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिल्या. भूखंड घेऊनही उद्योग सुरू न करणाऱ्या उद्योजकांचा सविस्तर आढावा घेऊन भूखंड धारकांची A, B आणि C अशा त्रिस्तरीय श्रेणीत वर्गवारी करावी. MIDC खुले भूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत असंही त्यांनी सांगितलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी नम्रता फलके.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मनीषा मंडपे यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

अरुण इंगळे यांच्या स्वरातील या भावगीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखिका वासंती घाडगे यांच्या देवाचीये द्वारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: देवांचीये द्वारी सौ वासंती घाडगे यांनी लिहिलेलं स्वप्रकाशित असं पुस्तक लोकमंगल मुद्रणालयातर्फे प्रकाशित झालं आहे. मुखपृष्ठावर केदारनाथ मंदिराचा फोटो खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. मुख्य म्हणजे हे मुखपृष्ठ फोटो नसून पेंटिंग काढून बनवलेलं आहे. पुस्तक आपले गुरु कै अरुण गोडबोले यांचे विनम्र स्मरण करून सुरू केलं आहे. मनोगतातच या पुस्तकाला लेखिका निसर्गरूप ओपन एअर गॅलरी अशी ही अनोख्या देवळांची यात्रा आहे असं म्हणतात. या पुस्तकात एका यात्रेचे वर्णन तर आहेच, पण त्यासोबत विविध देवळं, ग्रह, नक्षत्र, तारकांनी

0: निसर्ग, फुलं, पानं यांचं देखील वर्णन आहे. आनंद वाढेल, आनंदी वाटेल असं वातावरण संपूर्ण पुस्तकात शेवटपर्यंत टिकवलं आहे. पुस्तकाची सुरुवात म्हणजे या देवदर्शन यात्रेची सुरुवात माणिकनगर येथील श्री दत्तात्रेयांच्या गादीपासून केली आहे. माणिक प्रभूंच्या आशीर्वादाने जणू काही ही यात्रा सफल झाली आहे. देवदर्शनाची इच्छा होते, पण त्यात काही अडचणी कायमच सामान्य माणसाला येतात. त्यामुळे हे पुस्तक वाचून माणसं पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. काही ठिकाणी असं वाटतं इथे पर्यावरणास हानी पोहोचवणे सुरू आहे. रस्ते बनवण्यासाठी चारही दिशांना झाडं तोडून रस्ते करणं चालू आहे. बांधकामांची गर्दी झाली आहे. सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे. खोदकाम चालू आहे. पण देवळात गेल्यावर मन मात्र शांत होतं. सुदैवाने लेखिकेला हा अनुभव देवाच्या कृपेने आनंददायी ठरला आहे. त्यांचे पर्यटन आनंददायी झाले आहे. ही सहल, हा सफरनामा या वाचनातून भक्तिपूर्ण देवदर्शनाचा मानसिक आनंद मिळतो. देवळाजवळ आवश्यक वस्तूंची, धार्मिक पुस्तकांची, फोटोंची विक्री होते. खाद्यपदार्थांची विक्री होते. फुलवाल्यांची, हॉटेल मालकांची कमाई होते. काही जणांना रोजगार प्राप्ती होते. आणि येणाऱ्या भक्तांना देखील हा बदल आवडतो आणि निर्मळ आनंद मिळतो. नवग्रहांची माहिती अतिशय छान प्रकारे वर्णन केलेले या पुस्तकात वाचायला मिळते. ज्योतिष हे पारंपरिक आणि पुरातन काळापासून चालू असलेलं शास्त्र आहे. देवदर्शनाचे, धार्मिक पर्यटनाचे वर्णन आपल्याला समजेल अशा भाषेत या पुस्तकात वाचता येते. त्या त्या काळाची देवळाच्या सभोवतीची लोकसंस्कृती, खाद्य संस्कृती, इतिहास, आर्थिक परिस्थिती देखील समजते. उदाहरणार्थ, काही घरी दरवाजाच्या सभोवती झाडं लावलेली असतात. अंगणात जुन्या काळची बैलगाडी अथवा पुरातन काळातली एखादी वस्तू ठेवलेले असतं. अगदी जनावर पेंढा भरून ठेवलेली असतात. देवाच्या पताका, झेंडे, मूर्ती असू शकतात. काही ठिकाणी महिला असे त्यांचे पारंपरिक असे त्या ठिकाणची वेशभूषा करत रंगीत कपडे घालून सजलेल्या असतात. काही ठिकाणी घरासमोर रांगोळी काढून बाग खाजगी रचना करून फुलरोपं मांडून सजवलेली असते. ते त्या त्या देवालयाचं वैशिष्ट्य असतं. केदारनाथ, कालेश्वरम, श्रीकालहस्ती, कांचीपुरम, चिदंबरम आणि रामेश्वर या ठिकाणचं वर्णन देखील या पुस्तकात वाचायला मिळतं. सर्व धर्मस्थळांचे, आतील मूर्तींचे कोरीव काम आणि दुर्मिळ अशा यातील मूर्तीचे वर्णन देखील वाचायला मिळते. वाढदिवसाच्या केकवर वरती छानपैकी रंगीत चेरी लावाव्या किंवा सजवावं ना, तसं कैलास यात्रेच्या वर्णनाने या पुस्तकाचा शेवट होतो.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला लेखिका वासंती घाडगे यांच्या देवाची ये द्वारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात जनावरांमधील लाळ्या खुरकूत आजाराचं नियंत्रण याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार नमस्कार मंडळी. लाळ्या खुरकूत आजारामुळे दुग्धोत्पादनात होणारी घट, वंध्यत्व समस्या, वासरांमधील कायमस्वरूपी खुंटणारी वाढ, औषधोपचारावरील खर्च वाढतोय, याच्या नियंत्रणासाठी आणि निर्मूलन करण्याकरता रोगनिदान कौशल्य, रोगांचा प्रतिबंध, रोग नियंत्रणाबाबत असणाऱ्या कायदेशीर बाबींचा प्रभावी वापर आणि भागधारकांचा सहभाग ही पंचसूत्री महत्त्वाची आहे. लाळ्या खुरकूत आजार हा गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यांसारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. याच्या विषाणूचा प्रसार हवा, श्वासोच्छ्वास, पशूंच्या पाण्याची भांडी, शेण, मूत्र, चारा, गव्हाणी, गोठ्यावर येणाऱ्या व्यक्ती, वाहनं, पाळीव प्राणी यांच्यामार्फत होतो. विषाणू शरीर

शरीरात प्रवेश केल्यानंतर 1 ते 15 दिवसात प्रत्यक्ष लक्षणं दिसू शकतात. जनावरांना तीव्र ताप येतो. जनावर चारा खाणं बंद होतं. तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते. जीभ, हिरड्या, तोंडातील आतील भाग, कास आणि खुरामध्ये फोड येतात. 1-2 दिवसात हे फोड फुटतात आणि त्या ठिकाणी अल्सरसारखी जखम होते. तोंडातील जखमांमुळे जनावरांना चारा खाता येत नाही. जनावरं अशक्त होतात. पायातील खुरांमधील जखमा वेदनादायी असल्यामुळे बऱ्याच वेळा जनावरं पाय वर धरतात. या जखमांवर माशांनी अंडी घातली तर तिथे अळ्या पडतात. या अवस्थेत जीवाणूंची बाधा होऊन जखमा चिघळतात. कित्येक दिवस त्या बऱ्या होत नाहीत. लहान वासरांमध्ये आजाराची बाधा झाली तर हृदयाचे स्नायू निकामी झाल्यामुळे काहीही लक्षणं न दाखवताच मरण पावतात. आजार लसीकरण कार्यक्रम मोहीम स्वरूपात राबवून नियंत्रित करता येतो. आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनावरांना दर 6 महिन्यांच्या अंतराने वर्षातून 2 वेळा लसीकरण करावं. गाभण गाई म्हशींना लाळ्याखुरकूत प्रतिबंधक लस दिली गेली तर त्या गायीच्या होणाऱ्या वासरांच्या जन्मानंतर काही काळ या आजारापासून संरक्षण होतं. वासरं 4 महिन्यांची झाली की त्यांना लसीची पहिली मात्रा द्यावी आणि 1 महिन्यानंतर लसीची दुसरी मात्रा द्यावी. लसीचा योग्य प्रभाव दिसण्यासाठी लसीकरणापूर्वी 1 महिना जनावरांना जंतनाशकं पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावीत. जनावरांना पुरेसा सकस चारा आणि पशुखाद्य द्यावं. एखाद्या गावामध्ये किंवा गोठ्यामध्ये लाळ्याखुरकूत सदृश आजार दिसला तर लगेच आजारी जनावराला कळपापासून वेगळं करावं. जनावराचं चारा पाणी व्यवस्थापन स्वतंत्ररित्या करावं. आजारी जनावराची नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. बाजारातून होणारी जनावरांची खरेदी विक्री हे आजाराच्या प्रसाराचं प्रमुख कारण असल्यामुळे बाजारातून नवीन जनावरं खरेदी करू नयेत. तोंडातील जखमांवर बोरोग्लिसरीन लावावं. मध, लोणी आणि नाचणीचं पीठ यांचा लेप तोंडातील व्रणांवर लावावा. तोंड आणि पायातील जखमा लवकर बऱ्या होण्याकरता 2% खाण्याचा सोडा, 1% पोटॅशियम परमँगनेट किंवा तुरटीच्या 1% द्रावणाने दिवसातून 2 ते 3 वेळा धुवाव्यात. विविध पशूंच्या प्रजातींमध्ये आढळणारा वेगाने पसरणारा हा आजार आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात जनावरांमधील लाळ्याखुरकूत आजाराचं नियंत्रण याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर आजच्या भागामध्ये आम्हाला सांगा की तरुणांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण जे वाढलं आहे त्यामागची नेमकी काय कारण आहेत.
2: बेसिकली जो तरुण वर्ग आहे त्याच्यामध्ये आपण बघितलंय की आता 20 ते 40 वर्षांमध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचे कारण मी असं म्हणेल की जीवनशैली जी मॉडर्नायझेशन झालेलं आहे ते जीवनशैली एक महत्वाचा भाग घटक आहे. त्याच्यामध्ये काय होतं आपण जे जेनझी लोक जे म्हणतो ते बेसिकली व्यवस्थित एक्झरसाइज न करणे, बाहेरचं खाणं किंवा खूप सारे असे शौक असतात जसं स्मोकिंग करणे, एक्सेसिव्ह दारू पिणे, त्याच्यामुळे काय बॉडीमध्ये स्थूलपणा येतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये ओबेसिटी पण म्हणतो. हे जे प्रमाण

0: त्याच्यासोबतच तरुण वर्गांमध्ये आपण बघितलं की डायबिटीजचं प्रमाण आणि ब्लड प्रेशरचं पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळले.
1: बर,
0: तर हे दुसरं जे आपले जे नोन रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांचं प्रमाण पण जास्त प्रमाणात आहे, म्हणून पण हार्ट अटॅकचं प्रमाण तरुण वर्गामध्ये जास्त आहे. आता सांगायचं म्हणजे आता हे बदलती जीवनशैली याच्यात मेन म्हणजे जे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जे काम करतात नवीन मुलं त्यांना आता एक प्रकारचं असं ध्येय दिलं जातं की बाबा हे करायलाच पाहिजे. तर एक मेंटल स्ट्रेस आहे, ते स्ट्रेस पण खूप मोठं कारणीभूत आहे. त्याच्यानंतर एका जागी बसून तासन तास कॉम्प्युटरवर बसून कामं करणं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक प्रकारचं कारण आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बरोबर तुमची झोप न होणं, जे स्लीप डिप्राइव्ड आहे त्यांना हे हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आढळत आहे. आणि ज्यांचा रेग्युलर काहीही असे व्यायाम नाहीये, म्हणजे जनरली लोकांनी ऍटलिस्ट 30 मिनिटं तरी दिवसातून व्यायाम करायला पाहिजे. सिम्पल म्हणजे फास्ट वॉक 30 मिनिटं जरी केला तर हा बेस्ट असतो, नाहीतर भरपूर असे व्यायाम आहेत जे करू शकता, पण हा जरी मिनिमम व्यायाम केला तर मला वाटते आपल्याला जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल. आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि निश्चितच स्मोकिंग बंद करायला पाहिजे, जे आपले शौक आहेत ते बंद करायला पाहिजे. आणि मेडिटेशन तुमच्या याच्यामध्ये योगा जीवनशैलीमध्ये आपण आणल्या पाहिजे.
1: हा, म्हणजे एकूण निरोगी जीवनशैलीसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. हा सर, तुम्ही जंक फूड किंवा बाहेरचं खाणं हाही उल्लेख केला होता, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, आता आपण बघितलंय की जंक फूड आणि जे बाहेरचं खाणं त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय की हे ऑइल जे आहे ते रिफ्राय करतात आणि जे रिफाईन ऑइल त्यांचे जे प्रकार आहे फ्री रॅडिकलची त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात इंज्युरियस प्रॉडक्ट बनतात. आणि ते तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जो फॅटी ऍसिड्स आहेत जे व्हाईट फॅट आहे ते जास्त शरीरामध्ये जमा होत, म्हणजे जसं म्हणतो आपण एलडीएल ट्रायग्लिसराइड हे जे प्रमाण या लोकांना रियूज जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये वाढतं, ऑइल जे फ्राईड आयटम असतात त्याच्यामध्ये वाढतात. आणि मॅडम दुसरं म्हणजे ओपन पदार्थ असतात त्याच्यात इन्फेक्शन असतात, हे सगळं कारणीभूत असतं. म्हणून हे जंक फूड जेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी करू शकाल तेवढं चांगलं.
1: अच्छा,
0: अजून मी सांगेल की आपल्या जेवणाच्या प्रकारामध्ये मेन सांगायचं म्हणजे जे एक्सेसिव्ह सॉल्ट म्हणजे मीठ टाळायला पाहिजे, शुगर कमी करायला पाहिजे. हे दोन म्हणजे आपण जे म्हणतो ना पांढऱ्या वस्तू व्हाईट कलरच्या ज्या वस्तू खातो आपण, जेवढ्या तुम्ही कमी कराल डाएट मध्ये तेवढंच चांगला.
1: बरोबर श्रोते हो, आज आपण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती घेतली. उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
2: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन याकडे नेमकेपणानं पाहायचं म्हटलं तर हा एक अतिशय स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांवरती अवलंबून आहे. धबधबा असलेल्या ठिकाणी चालणारं पर्यटन आणि समुद्र किनाऱ्यावर चालणारं पर्यटन एकसारखं असू शकत नाही. तसेच दुर्गम डोंगरदऱ्यातला निसर्ग आणि मैदानी परिसरातला निसर्ग हाही वेगवेगळा असणार हे लक्षात घेऊनच त्या त्या परिसरातील संधी शोधणं हे हिताचं ठरतं. आपल्या परिसरातील निसर्ग तपासून त्याचा विकास केल्याचे चांगले उदाहरण म्हणजे रत्नागिरीजवळच्या कशेळी गावात विकसित केलेला देवघळी किनारा. किनाऱ्याची जडणघडण लक्षात घेऊन पर्यटकांना तेथील निसर्गाचा अनेक अंगानी अनुभव घेता यावा म्हणून तेथे पायऱ्या

0: निर्माण केल्या आहेत, बैठका निर्माण केल्या आहेत, विसाव्याच्या जागात केल्या आहेत आणि व्ह्यूईंग प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, अर्थात सज्जा तयार केलेला आहे. आज तेथून लोक देवघळी बघतातच, पण फेसाळणाऱ्या लाटांचाही आनंद घेतात आणि सूर्यास्तही अनुभवतात. दुसरं उदाहरण सांगायचं तर चिपळूणजवळच्या खाडीपट्ट्यातली मगर सफारी. मगरींची भीती असतेच, पण तरीही वन्यजीवांविषयीचं कुतूहल लक्षात घेऊन सर्व खबरदारीची सोय करून पर्यटकांसाठी मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी आज उपलब्ध आहे. अलीकडील काळात कांदळवन सफारी या शीर्षकाखाली देखील किनाऱ्यावरील कांदळवनातून नौकाविहार करता येतो हाही आपण पाहतो आहोत. मार्लेश्वरच्या परिसरात साहसी क्रीडा प्रकारातून अधिक लोकप्रिय झालेला लिंगाचा डोंगर ट्रेक हे असंच तिसरं उदाहरण. धारेश्वर धबधब्याचं संपूर्ण नयनरम्य आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी अलीकडे लोक मोठ्या संख्येने जात असतात आणि केवळ स्थानिक नव्हे तर अगदी महाराष्ट्रभरातून या ट्रेकसाठी लोक येताना दिसतात. चिपळूण परिसरातील श्री नंदू तांबे यांचं पक्षी अभयारण्य हा देखील असाच एक आगळा वेगळा उपक्रम. खाजगी आवारातील पक्ष्यांची नैसर्गिक विविधता ओळखून त्यांनी ती पर्यटकांसाठी खुली केलेली आहे. आज तिकडेही लोकांची पावले आग्रहानं वळतात. खाजगी आवारात संधी शोधलेलं दुसरं उदाहरण चिपळूण तालुक्यातल्याच वीर गावातलं वीरकर कुटुंबियांचं. बारमाही वाहणाऱ्या देवपाट धबधब्याची वाट आवारातून जाते, त्यामुळे पर्यटकांसाठी त्यांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसाळी रानफुलं हा कोकणातला आकर्षक निसर्ग आविष्कार. अनेक प्रजाती केवळ कोकणातच आढळणाऱ्या फुलणाऱ्या आहेत. त्यांचं महत्व ओळखून भरवले जाणारे दीपकाडी महोत्सवांसारखे सोहळे हा निसर्ग पर्यटनाचा आणखीन एक सुंदर नमुना बनू लागलाय. अशा उपक्रमातून पर्यटनासोबत निसर्ग संवर्धनाविषयी अगदी सहज जनजागृतीही केली जाते किंवा करता येते. याशिवाय कोकणात अलीकडील काळात निवास व्यवस्था निर्माण करतानाही अशा वेगळ्या संधी ओळखून त्या विकसित केल्याची उदाहरणही दिसतात. राई, मामाचं घर, जांभरून ट्रेल्स, आनंदाचं शेत, गारवा अशा अनेक रिसॉर्ट वा होमस्टेच्या माध्यमातून लोकांना किंवा पर्यटकांना निसर्गाशी सहजगत्या जोडण्याचं कसब जोपासलं जातंय. भात लावणी असेल, जंगल भ्रमंती असेल, आकाश निरीक्षण असेल किंवा काजवा महोत्सव असेल, अशा वेगवेगळ्या निमित्ताने आणि वेगवेगळ्या हंगामामध्ये पर्यटकांना आकर्षित केलं जातंय. अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपासच्या परिसरात आपण पाहू शकतो. ती शोधून तेथील संधी विकसित करणं आज गरजेचं आहे. यातून रोजगार कसा निर्माण करता येतो किंवा आर्थिक व्यवस्था कशी सुधारता येते यासंबंधी जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होता जयदेव मेनन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग रुद्रप्रिय पंतुवराली आणि सिंधू भैरवी. त्यांना व्हायोलिन संगत कृष्ण नटराजन आणि मृदंगम साथ एन एस कल्याण रामन. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: श्रोतेहो, ठीक 3 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर। शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर। पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन। राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप। मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्ण पदकाला गवसणी। राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला। मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। मराठवाडा, नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांत आधारे हा शासनादेश आज जाहीर झाला। यानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत। त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, 7.5 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांना चालू वीज बिलात सूट, टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतीच्या पंपांची वीज खंडित न करणं, शाळा आणि महाविद्या

0: विद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, शेतकरी तसंच शेतमजुरांसाठी अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा, जनावरांना चारा उपलब्ध करून देणं यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नांदेड इथं दिली. पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात बारुळ फाटा आणि धावरी फाटा इथं प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चाही केली.
1: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाणीनुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरतून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
0: या तालुक्यांमध्ये तात्काळ सर्वेक्षण सुरू होणार असून सर्वेक्षण करताना पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेटद्वारे पीक परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 रुपये मदतीची अपेक्षा होती पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर राज्यातल्या शेतकऱ्यांना GR नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्याविषयी.
2: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले. ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं. 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला. 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले. यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली.
0: लातूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. चालू वर्ष महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर शेती करणाऱ्या महिला, महिला शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा ठिकठिकाणी पार पडला. मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गिरगाव चौपाटी इथं गणरायावर पुष्पवृष्टी केली. अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंच पोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं. आज सकाळी 11 च्या सुमाराला भक्तांनी लालबागच्या राजाला निरोप दिला. चिंच पोकळीच्या चिंतामणीचं 10 च्या सुमारास तर लालबागच्या बालगणेश मंडळाच्या गणरायाचं 11 च्या आसपास विसर्जन झालं. बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं

0: 67 नैसर्गिक आणि 383 कृत्रिम जलाशयांवर बंदोबस्त ठेवला होता. तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 टन कचरा संकलित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे तिसरं सुवर्ण पदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम एस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं.
0: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात एका व्यक्तीनं इतर वृद्धांवर हा हल्ला केला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप. मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्ण पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 आणि 22 सेकंद होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंडितपणे ऐकू शकाल. तेव्हा नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। सायंकाळचे 5 वाजतात, आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. शासन आदेशानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं जाहीर केल्या आहेत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्यांना जीआर नव्हे प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी सुवर्णपदकं मिळवली. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत रौप्य पदक जिंकलं. बँक कर्मचारी संघटनांनी येत्या सोमवारपासून संपाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय ग्रामीण बँका उद्या रविवार असूनही कार्यरत राहतील असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 1143 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 5:02 आणि 20 सेकंद झाली आहेत. गीतसंध्यामध्ये आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. सुरुवातीला ऐकूया तेजाब या चित्रपटातील जावेद अख्तर यांचं गीत. अलका याज्ञिक यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

अनुराधा पौडवाल, उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं. बेटा या चित्रपटाकरता संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सडक या चित्रपटातील समीर यांचं गीत. गायिका अनुराधा पौडवाल, संगीतकार नदीम श्रवण.

समीर यांचं गीत होतं, चित्रपट होता आशिकी, संगीतकार होते नदीम श्रवण. अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी।
1: सहभाग आहे तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्री वल्लभ साठे यांचा।
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे। हल्ली सर्वच क्षेत्र

0: क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच.
1: लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे यांचं. सादर करते विवेक वानखडे. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
2: तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी. रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 मिनिटांनी महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून.

श्रोते हो, जरूर ऐका. उद्या सकाळी 8:40 पर्यटन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम पर्यटनाची गगनभरारी. श्रोते हो, यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये आज तरुणाई आणि मानसिक संतुलन या विषयावर आजोबा आणि नात यांच्यातील संवाद आपण ऐकणार आहोत. तर श्रोते हो, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून युववाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला हा गोड असा संवाद. त्याआधी ऐकूया थ्री इडियट्स या सिनेमातील हे सुंदर असं गाणं.
1: सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो.

0: युवा बिट्स मध्ये आता ऐकूया मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला गोड असा संवाद. उफ, आय एम सो एक्झॉस्टेड. प्रचंड ताण आलाय मला. मेंटल हेल्थ माझं पार कोलमडून गेले.
1: काय झालं राणी सरकार? हा सकाळीच का चिडचिड करताय? कोणता डोंगर कोसळलाय? आणि काय म्हणालीस आता, मेंढ्याचं हेल्थ ते काय असतं?
0: आजोबा तुम्ही पण ना, मेंढ्याचं नाही हो, मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य हो. आजकालच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे.
1: हा असं होय, मानसिक आरोग्य असं म्हण ना. अगं आम्ही याला आमच्या भाषेत मन शांत असणं असं म्हणतो. बरं ते जाऊ दे, तुझी ही मॉडर्न लाईफस्टाईल नेमकी आहे तरी कशी?
0: अहो म्हणजे रात्री उशिरापर्यंत प्रोजेक्ट्स करावे लागतात, सोशल मीडियावर सगळ्यांचे अपडेट्स पाहावे लागतात आणि त्यांच्याबरोबर आपण पण अपडेट राहावं लागतं. काल रात्री तर मला फोमो झाला होता, त्यामुळे 3 वाजेपर्यंत झोपच लागली नाही.
1: फोमो हे काय कुठल्या नवीन आजाराचं नाव आहे की काय?
0: फोमो म्हणजे फेअर ऑफ मिसिंग आउट हो, म्हणजे माझे मित्रमैत्रिणी कुठे जातात, काय करतात, काय खातात हे जर मी पाहिलं नाही ना, किंवा त्यात मी जॉईन झाले नाही, तर मला मागे पडेल की काय अशी भीती वाटते.
1: अरे वा, म्हणजे लोक स्वतःच्या पैशाने हॉटेलमध्ये जातात, फोटो टाकतात आणि फुकटचा त्रास तुझ्या मनाला होतो? काय ग रिया, तुझ्या या आधुनिक जीवनशैलीत स्वतःला त्रास करून घेण्याचे पैसे मिळतात की काय?
0: तसं नाही आजोबा, पण आजकाल स्पर्धा एवढी टफ आहे ना की सतत डोक्यात विचार चालूच असतात. करिअरचं, फ्युचरचं, पियर प्रेशर, डोकं कसं सुन्न होतं. आजोबा तुमच्या काळात नव्हता का हो असा स्ट्रेस?
1: अगं स्ट्रेस नसेल कसा, माणूस म्हणलं की विचार आले आणि विचार केला की ताण असणारच. आमच्या काळात पाऊस पडेल का, शेती कशी होईल, मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, हा ताण असायचा. पण आम्ही त्या ताणाला आमच्या डोक्यावर नाचू द्यायचो नाही.
0: ते कसं काय, तुम्ही काय करायचा मग?
1: पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे हा मोबाईल नावाचा 24 तास चालणारा 240 व्होल्टचा झटका देणारा शत्रू नव्हता. रात्री 9 वाजले की दिवा विजायचा आणि आम्ही निसर्गाच्या कुशीत शांत झोपायचो. तुला माहितीये का तुझी पहिली चूक काय? तू सकाळी उठल्या उठल्या देवाचं किंवा स्वतःच्या आई बाबांचं तोंड बघण्याऐवजी या काळ्या काचेकडे बघतेस.
0: हे मात्र खरं आहे आजोबा, डोळे उघडले की आधी नोटिफिकेशन.

0: चेक करावे लागतात.
1: मग विचार कर, सकाळीच जर तू जगाचा पसारा डोक्यात घातलास तर मन शांत कसं राहणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही माणसात राहायचो, संध्याकाळी पारावर बसून सुखदुःखाच्या गप्पा मारायचो, एकत्र हसायचो, म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही सगळं शेअर करायचो. तुमचं कसं आहे, एकाच घरात चार माणसं चार कोपऱ्यात बसून चार वेगवेगळ्या मोबाईलवरून फक्त हसण्या आणि रडण्याचे इमोजी पाठवत असतात.
0: अगदी बरोबर बोललात आजोबा, पटतंय खरं तर मला तुमचं. आम्ही समोरासमोर असूनही चॅटिंगवरच हल्ली जास्त बोलतो.
1: मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कुठल्या मोठ्या डॉक्टरकडे जायची गरज नाही. तुझी ही जी मॉडर्न लाईफस्टाईल आहे ना, ती थोडी नॅचरल कर फक्त.
0: म्हणजे नक्की मी काय करू आजोबा?
1: अगं खूप सोपं आहे, रात्री झोपायला गेल्यावर आपल्या बेडपासून किंवा आपल्यापासून 10 फूट लांब ठेवायचा हा मोबाईल. किमान 30 मिनिटं निसर्गाच्या सानिध्यात झाडांकडे बघत किंवा शांत बसून घालवायचे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सोशल मीडियावरील आभासी जगाशी स्वतःची तुलना बंद करायची. तिथे प्रत्येक जण फक्त आपलं सुख दाखवतो आणि दुःख घरात लपवून ठेवतो.
0: वा आजोबा, तुम्ही तर अगदी सायकॅट्रिस्ट सारखं बोललात. सोपं आणि एकदम सरळ.
1: हा मग अनुभवाचे बोलायचे. बर चल, आता तुझी मेंटल हेल्थ सुधारायची आहे ना, तर मोबाईल ठेव बाजूला आणि माझ्यासोबत अंगणात चल. आपण दोघं मिळून झाडांना पाणी घालूया आणि मस्तपैकी चहा पिऊया.
0: हो आजोबा नक्कीच, आजपासून नो फोमो. आजोबा तुमच्या कपाला बघा ना, इथे छोटीशी तडा गेली आहे. तुम्ही हा कप कधीपासून वापरत आहात? फेकून द्या तो आता, मी तुम्हाला दुसरा कप आणून देते.
1: अगं असू दे, तडा तर गेलाय. तडा गेला म्हणून काय झालं, चहा बाहेर गळत नाही ना. हा आणि मुख्य म्हणजे चहाची चव बदलली आहे का? नाही, मग कशाला टाकून द्यायचा?
0: अहो पण आजोबा, दिसायला किती जुना आणि खराब दिसतोय तो. आजकालच्या जगात वस्तू जरा जुनी झाली किंवा तिला स्क्रॅच पडला ना की आपण बदलूनच टाकतो.
1: आणि हाच तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे, तुमची मानसिकता आहे ती, आणि हेच तुमच्या मेंटल हेल्थ बिघडण्याचं कारण.
0: कपाचा आणि मेंटल हेल्थचा काय संबंध आहे आजोबा?
1: अगं संबंध कसा नाही, तुमच्या या मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट परफेक्ट आणि चकाचक दिसायला हवी. वस्तू तर सोडाच, पण तुम्ही रिलेशनशिप आणि माणसांमध्ये सुद्धा परफेक्शन शोधायला जाता. जरा कुठे मतभेद झाले किंवा नात्याला थोडी जरी तडा गेली की ब्रेकअप पॅचअपचे खेळ सुरू होतात. माणसांना आणि नात्यांना कवडी मोल समजून फेकून देण्याची सवय लागली आहे तुम्हाला.
0: विचार केला तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आजोबा. आम्ही खूप लवकर माणसांवरून मन उडवून टाकतो.
1: अगं माणसाचं आयुष्य सुद्धा या कपासारखंच असतं. प्रत्येकाला काही ना काहीतरी चटके बसलेले असतात, मनावर कोणत्या ना कोणत्या जखमांचे घाव रुजलेले असतात. कोणताच माणूस हा 100% परफेक्ट नसतो, पण समोरच्याच्या उणीवांवर किंवा त्यांच्या दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा त्याच्यात असणारा चांगुलपणा जोखता आला पाहिजे. जर आपण त्या माणसांना त्यांच्या दोषात सकट स्वीकारलं तर तुमच्या मनातला अर्धा राग आणि ताण तिथेच संपून जाईल.
0: वा आजोबा, तुम्ही तर कपाच्या उदाहरणावरून नात्याचं मोठं कोड सोडवलं की. आम्ही खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतो आणि चिडचिड करून स्वतःचं मानसिक संतुलन बिघडवून घेतो.
1: आणि मन शांत ठेवायचा अजून एक नियम सांगतो तुला, चुका करायला कधी घाबरू नका आणि इतरांना माफ करायला उशीर करू नका. आजकालच्या मुलांना असं वाटतं की त्यांच्याकडून कधीच कोणतीच चूक झाली नाही पाहिजे. सोशल मीडियावर स्वतःची परफेक्ट इमेज दाखवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला आतून पोखरत चाललाय.
0: अगदी खरंय तुमचं आजोबा, सोशल मीडियावर स्वतःला आनंदी दाखवण्याच्या दबावाखाली आम्ही आतून जास्त दुःखी होतोय.
1: आणि म्हणूनच सांगतो, स्वतःला जसे आहात ना तसे स्वीकार करा. थोडे वेडे वाकडे, थोडे अपूर्ण, पण मनातून अगदी शुद्ध. रोज रात्री झोपताना स्वतःला सांगा, आजचा दिवस छान होता. काही चुका झाल्या असतील तर त्या उद्या सुधारू, पण आज मी माझ्या परीने उत्तम जगलो.
0: आजोबा खरंच तुमची ही चहा पे चर्चा माझ्यासाठी कोणत्याही मोटिवेशनल लेक्चर पेक्षा लाख पटीने भारी आहे. आज मला कळलं की मानसिक आरोग्य म्हणजे नुसतं जिम मध्ये जाऊन बॉडी बनवणं नाही, तर मनातल्या विचारांना योग्य दिशा देणं आहे.
1: शाबास रे माझ्या पठ्ठ्या. आता एक काम कर, हा रिकामा कप घे आणि तो आत ठेवून ये.

0: हां आणि तो न्यूजपेपर पण आणून दे मला.
1: आता मी आज जाऊन आधी माझा फोन सायलेंट मोडवर टाकते आणि माझं मन ऍक्टिव्ह मोडवर आणते.
0: हां एक पण एक मिनिट थांब. हे बघ या रोपट्याकडे बघ. या रोपट्याला योग्य तेवढंच पाणी आणि ऊन मिळालं की कसं छान बहरतंय. पण जर मी याला एकाच दिवशी घागरभर पाणी दिलं किंवा 24 तास उन्हात ठेवलं तर ते कोमेजून नाही का जाणार.
1: हो ना आजोबा, जास्त पाणी मिळालं तरी मुळं सडतात आणि जास्त ऊन मिळालं की पानं जळतात.
0: मग हेच गणित तुमच्या मेंदूला का लावत नाही तुम्ही. एकाच दिवसात जगभरातली सगळी माहिती, सगळ्या बातम्या आणि फ्रेंड्सचे अपडेट तुम्ही त्या चिमुकल्या डोक्यात कोंबून ठेवता. मग मेंदू कोमेजणार नाही तर काय होईल.
1: बापरे आजोबा, तुम्ही तर मला एकदम भारी आणि इको फ्रेंडली एक्झाम्पल दिलत की. पण कधी कधी ना इच्छा नसतानाही डोक्यात निगेटिव्ह थॉट्स येतात. कोणीतरी सोशल मीडियावर वाईट कमेंट करतो किंवा परीक्षेत आपल्याला पाहिजे त्यापेक्षा एखाद दुसरा मार्क कमी मिळतो, मग अशा वेळी मन शांत कसं ठेवायचं.
0: समजा रस्त्यावरून जाताना एखाद्या अनोळखी माणसाने तुला उगीच एक वस्तू फेकून मारली तर ती वस्तू उचलून तू खिशात ठेवशील का.
1: छेछे आजोबा, मुळीच नाही. मी त्या वस्तूला हात सुद्धा लावणार नाही, ती तिथे सोडून पुढे जाईन. खिशात कशाला ठेवू.
0: हा मग सोशल मीडियावर कोणीतरी अनोळखी माणसाने टाकलेली वाईट कमेंट किंवा एखाद्याची खोचक कमेंट तू डोक्यात का ठेवून फिरतेस. ती ही अंगावर टाकलेली एक वस्तूच आहे, ती तिथेच सोडायची आणि पुढे निघून जायचं.
1: वा आजोबा, ही सगळी तुमची वाक्य ना मी आता माझ्या स्टडी टेबलवर लिहून ठेवणार आहे.
0: हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना अपयशाची फार भीती वाटते. आमच्या वेळीस परीक्षेत एखादा नापास झाला तरी तो शेतात राबायचा, नवीन व्यवसाय करायचा आणि पुन्हा उभारायचा. आता एका मार्काने रँक घसरली की तुम्ही आजकालची मुलं जेवण सोडून देता.
1: खरंय आजोबा, आम्हाला नेहमी परफेक्ट राहायची सवय झाली आहे. सगळं कसं A1 पाहिजे असत.
0: निसर्गात काही परफेक्ट असतं का. हे बघ हे झाड काय एकदम सरळ आहे का. नाही, थोडं वेडवाकड आहे पण सावली उत्तम देतं ना. हा गुलाब बघ, थोडा लहान आहे, त्याला काटे आहे पण सुवास मात्र सुंदर आहे. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःला समृद्ध करायचं विसरू नका. नंबर 1 येण्यापेक्षा उत्तम माणूस बनणं जास्त महत्वाचं आहे.
1: आजोबा, तुमच्यासोबत बोलून माझा अर्ध्यापेक्षा जास्त ताण खरंच पळून गेला. मला वाटायचं माझ्या मेंटल हेल्थसाठी कुठला तरी एक्सपेन्सिव्ह कोर्स करावा लागेल की काय, पण आता त्याची काहीच गरज नाही.
0: जेव्हा जेव्हा डोकं जड होईल ना तेव्हा मोबाईल घरात ठेवायचा आणि आजोबांच्या फ्री कन्सल्टिंग क्लिनिकमध्ये यायचं. इथे फक्त चहाच्या बदल्यात जगातील सगळ्यात बेस्ट थेरपी मिळते.
1: डन आजोबा, डन. उद्यापासून रोज संध्याकाळी आपली चहा पे चर्चा नक्कीच.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची.

0: गुड मॉर्निंग आजोबा, चहा।
1: अरे वा, आज स्वतःहून?
0: हो, कालपासून ठरलंय ना चहा पे चर्चा।
1: चर्चा तर करू, पण आधी हा चहा पिऊन बघतो। म्हणजे काय, कालचा चहा प्यायल्यानंतर मला ब्लड प्रेशर, शुगर सगळंच आठवलं।
0: एवढा वाईट होता का?
1: वाईट नव्हता, वेगळा होता।
0: म्हणजे
1: चहाची चव कुठे गेली होती आणि साखर कुठून आली होती हे अजूनही शोधतोय मी। आज काय झालं?
0: काय नाही।
1: काय नाही म्हणजे नक्की काहीतरी झालंय?
0: नाही, खरंच काय नाही, आजचा दिवस ठीक गेला।
1: बरं, कालचा स्ट्रेस
0: आहे
1: एंग्झायटी
0: तीही आहे,
1: आणि करिअरचा विचार
0: ते तर कायमच आहे,
1: आणि तुझा फोमो
0: तो पण आहेच।
1: मग काल आपण एवढं बोललो त्याचा काय फायदा झाला?
0: फायदा झाला आजोबा।
1: कसा काय, तुझे प्रॉब्लेम्स तर कमी झालेच नाहीत?
0: पण त्या प्रॉब्लेम्स कडे बघण्याची माझी पद्धत थोडी बदलली आहे।
1: काय बदलली?
0: पूर्वी काही झालं की लगेच वाटायचं माझंच आयुष्य असं आहे की काय, मग दुसऱ्याचे इंस्टाग्राम बघायचे, कोण कुठे फिरतय, कोण काय अचीव करतय, कोणाचा नवीन जॉब आहे, कोणाचं रिलेशनशिप, मग स्वतःचं आयुष्य कमी वाटायचं।
1: आणि आज?
0: आजही इंस्टाग्राम बघितलं, पण फरक एवढाच, आज स्वतःला आठवलं की इंस्टाग्राम वर दिसत ते पूर्ण आयुष्य नसतं।
1: हा, म्हणजे माझ्या 2 तासाच्या लेक्चरचा काहीतरी परिणाम झालाय।
0: 2 तास?
1: हा मग काय कमी सांगितलं का मी तुला?
0: आजोबा, तुम्ही काल 15 मिनिटात, फक्त 15 मिनिटात सगळं सांगितलं, पण एक गोष्ट खरी आहे, कालपर्यंत प्रॉब्लेम आले की मी ते मनात ठेवायचे, आता वाटतं कुणाशी तरी बोलावं।
1: अगं मग आजची चहा पे चर्चा सुरू करूया का?
0: हो आजोबा।
1: हा चल सुरू कर।
0: नाही, आज तुम्ही।

0: वाट चालावी चालावी।
1: तर फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला हा गोड असा संवाद। सहभाग मयुरेश बडवे, शांभवी बांदिवडेकर, सादरकर्त्या तेजा दुर्वे, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र।

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

मितवा या चित्रपटातील हे गीत होतं मंदार चोळकर यांचं. संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी आणि गायक होते सिद्धार्थ महादेवन. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:20 संस्कृतमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: प्रस्तावितानि सन्ति। अतिवृष्टेः पूर्वानुमान कारणात् तत्रत्य विद्यालयाः महाविद्यालयाश्च पिहिताः आसन्। सर्वेषु जनपदेषु प्रशासनेन उच्च संचेतनापि प्रसारिता। जनाः अपि अध्यर्थिता यत् ते गृहात् बहिः मा गच्छन्तु। भारतीय क्रीडकैः अद्य जापान देशे प्रवर्तमानायां नागोया एशियाई क्रीडा स्पर्धासु कबड्डी एथलेटिक्स स्क्वाश शूटिंग प्रभृति चतुर्षु स्पर्धासु चत्वारि पदकानि प्राप्य स्वीय स्थानं दृढीकृतम् इति वार्ताः।
1: अकराशे त्रेचाळीस किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। सायंकाळचे 6:30 आणि 25 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांविषयी, तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर सायंकाळी 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। रात्री 8:15 गझल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे। रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती, रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम। जपान येथे आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आपण ऐकाल आज रात्री 11:10। उद्या रविवार दिनांक 27 सप्टेंबर 2026 आमची प्रातकालीन सभा सकाळी 5:55 सुरू होईल। उद्या सकाळी 11 मन की बात, माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद, त्यानंतर लगेचच त्या संवादाचा मराठी अनुवाद, आणि या मराठी अनुवादाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल रात्री 8:00। सकाळी 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी, यामध्ये दुग्ध उत्पादनासाठी ॲझोलाचा वापर या माहितीचं वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी। 6:45 आरोग्यम धनसंपदा, विषय हृदयरोग भाग 3। 6:50 परिसर, 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम, 7:20 दिनविशेष, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 7:40 कर्णबधीर दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, याचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे पूर्वा खालगावकर यांचं, सादर करते विवेक वानखडे। सकाळी 8:40 जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम, पर्यटनाची गगनभरारी, सहभाग तेजश्री भावे, संयोगिता सासणे, विकास पानसरे, शिल्पा करकरे, श्री वल्लभ साठे, लेखन आणि निवेदन तसंच निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे यांचं, सादर करते विवेक वानखडे, ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे। उद्या सकाळी 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत, 9:30 बाल जगत, जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन आणि पर्यावरण हा विषय, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरी यांनी सादर केलेला, निवेदन सोनाली सावंत यांचं, लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे सर, सादर करते विवेक वानखडे। सकाळी 10:00 आपली आवड, उद्या सकाळी 10:30 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती, याचं निवेदन केलं आहे अनघा मगदुम यांनी। उद्या हा कार्यक्रम सकाळी 10:30। दुपारी 12:00 वनिता मंडळ, यामध्ये कोकणातील सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपणारं माऊली महिला नमन मंडळाने सादर केलेलं नमन, सहभाग प्रेरणा विलणकर आणि सहकारी, निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे यांचं, सादर करते विवेक वानखडे, ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे। दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, दुपारी 2:30 नादब्रह्म,

आमच्या सायंकाळच्या सभेत 5:02 गीत संध्या, यामध्ये आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी, यामध्ये वर्ल्ड टुरिझम डे निमित्त अमृता ट्रॅव्हल्सच्या फाउंडर मेंबर अमृता करंदीकर आणि ऑनफील्ड मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकृष्ण करंदीकर यांची मुलाखत. निवेदन मीरा खालगावकर हिचं आणि सादर करते विवेक फानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. 6:10 गीतबहार, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 6:30 गंमत जम्मत. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:15 वृत्तविशेष. उद्या सायंकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत, यामध्ये कीर्तन कमला हा विषय आहे. कीर्तनकार दीपक रास्ते. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे: 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, 11:10 जपान येथे आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी. सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होती. तर ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोते हो, आता वेळ झाली आहे लोकसंगीताची.

0: गडावर चालला होता असा आनंद आणि पुरा उमलून आला एकेका काळजाचा कंद आणि जो तो झाला होता त्या सुगंधाने धुंद सुगंधाने धुंद
1: झाली अवती तसा माझी भंग आला दिल्ली पती नवरंग सेना घेऊन या चतुदंग त्यानं कडा

शब्द एकाएकी उठला कोणाकडे ना हल्ला आला कुठला अरे जो तो नाका पुढे पळत सुटला आल्या बादशाही फौजाचं ढोन मारा औचित मागून पुढून कुठं बसणार सार

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

हे गीत गायलं होतं श्रीकांत नारायण यांनी, संगीतबद्ध केलं होतं विजय कठीण यांनी. यानंतर ऐकूया अनुपमा देशपांडे यांच्या आवाजातील काशीराम चिंचे आणि विश्वनाथ चिंचे यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे विजय कठीण यांनी.

कृष्णा शिंदे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

जाणते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ

श्रोते हो, उद्या अवतीभवती हा कार्यक्रम आपण ऐकाल सकाळी 10:30. श्रोते हो, यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर. 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय. रायगड आणि गोंदियातला 1 तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारने लागू केल्यात. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
2: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्यांची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्या निर्णय घेतलेला आहे.
1: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
3: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
1: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी. केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
0: यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं हवामान विभागाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 58% कमी, बीड आणि हिंगोलीत 49% कमी, जालन्यात 47% कमी तर धाराशिव आणि अहमदनगर जिल्ह्यात 45% कमी पावसाची नोंद झाली आहे. 14 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका तर नाशिकमध्ये सरासरीपेक्षा 36% आणि पालघरमध्ये सरासरीपेक्षा 20% जास्त पाऊस पडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस बंद पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहतील. एटीएम व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य आहे. कार्डसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांनी क्यूआर कोड दाखवल्यानंतर त्यांनाही नोंदणीपासून महिनाभराच्या कालावधीत ही पावती राखून सवलतीचा लाभ घेता येईल. आधार कार्डवरच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीच्या आधारे एनसीएमसी कार्ड नोंदणी करता येईल. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन बीएलओ आवश्यक दस्तावेज संकलित करतील असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्या आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातल्या कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्रनिवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत आज सकाळपर्यंत अनेक महत्वाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होती. 36,000 अधिक गणपतींचं या काळात विसर्जन झालं. पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणूक 30 पेक्षा जास्त तासांनी संपली. गणेश विसर्जन करताना बुडालेल्या परभणी जिल्ह्यातल्या दोघांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. पालम तालुक्यातले हे दोघं धानोरा काळे इथं बुडाले होते. नाशिकमध्ये विल्होळी शिवारात गणरायाचं विसर्जन करताना एकाचा बुडून मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशित चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या अल्लापल्ली भामरागड मार्गावरचा पर्लकोटा नदीचा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागडसह जिल्ह्यातल्या 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनानं काल दुपारपासून बचाव मोहीम राबवत सुमारे 125 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह 11 सदस्यांचा समावेश असलेली समिती

0: स्थापन झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत केलेल्या कथित गैरप्रकारांच्या विरोधात प्रदेश काँग्रेस परवा राज्यभर आंदोलन करणार आहे, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा काढणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर, 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:11 आणि 48 सेकंद झाली आहेत.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: एवढ्या रात्री SMS KYC अपडेट करा, नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो, नाहीतर ब्लॉक होईल.
5: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक्स पासून सावध रहा. RBI सांगते.
6: जाणकार रहा, सतर्क रहा.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
1: बालदोस्तानो, बाल जगत या कार्यक्रमात ऐकूया जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन आणि पर्यावरण हा कार्यक्रम. रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 हा कार्यक्रम सादर करणार आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरीचे विद्यार्थी.
7: नील, मला माझ्या मित्राचा फोन आला होता.
8: काय म्हणाला तुझा मित्र?
7: त्याला कोकणातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती हवी होती.
8: मग दिलीस का माहिती?
7: मला कुठे पूर्ण माहिती आहे तू सांगशील का?
8: अरे मी पण तुझ्यासारखा.
7: रुची, हे रुची, तुला कोकणाबद्दल काही सांगता येईल का ग?
9: त्यापेक्षा आपण असं करू, सरांनाच विचारू यांना, ते आपल्याला योग्य आणि अचूक माहिती देतील.
10: हो, चांगली कल्पना आहे, चला आपण सरांकडे जाऊया.
1: लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे यांचं. सहभाग मानस कांबळे, आदिती आंबेकर, स्वानंद लिंगायत, रुची शिंदे आणि नील घवाळी यांचा. निवेदन सोनाली सावंत यांचं. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा दोस्तांनो, अवश्य ऐका बाल जगत हा कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 11.43 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. अकराशे 43 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, यानंतर 7:15 वृत्तविशेष. 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावर विविध क्रीडा प्रकारांतील भारतीय खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीचा डंका जगभर गाजतोय. त्यामागचं कारण म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली फिट इंडिया चळवळ, खेलो इंडिया उपक्रम आणि ऑलिम्पिक तयारी मोहिमांच्या रुपानं खेळाडूंसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध महत्वाकांक्षी योजना आहेत. याचविषयी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक डॉ मिलिंद ढमढेरे यांच्याशी केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. मिलिंद सर नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रीडा क्षेत्रात क्रांती घडवणारे कोणकोणते ऐतिहासिक निर्णय आणि योजना सुरू करण्यात आल्यात?
1: तुम्हाला माहितीच आहे की गेल्या 25 वर्षांमध्ये भारतामध्ये जी काही क्रीडा क्रांती घडली आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा आहे. ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांनी क्रीडा क्षेत्रात खूप आमूलाग्र बदल घडवला आहे. त्यांचा एक दुसरी एक मुव्हमेंट आहे की फिट इंडिया मुव्हमेंट. आता फिट इंडिया मुव्हमेंट काय आहे की प्रत्येक नागरिकाने तंदुरुस्त राहावं. जेव्हा असं लक्षात आलं की केंद्रीय जे अंदाजपत्रक असतो त्यातला बराचसा खर्च हा वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यात किंवा जे आपण म्हणतो की अल्प उत्पन्न या लोकांच्या वैद्यकीय खर्चासाठी जो बराचसा खर्च होत होता तर असं लक्षात आलं जर आपण जर फिट इंडिया मुव्हमेंट ही तळागाळापर्यंत पोहोचवलं की जेणेकरून प्रत्येक नागरिकाने नियमित व्यायाम करा, कुठलाही खेळ, रोज तुम्ही मैदानावर जा, एखादा खेळ खेळा किंवा सूर्यनमस्कार घाला, योगासन करा, चाला. आणि आपण बघतो की क्रीडा अंदाजपत्रकात गेल्या 10-12 वर्षामध्ये प्रचंड मोठी वाढ करण्यात आली. अगदी अलीकडे खेलो इंडिया साठी त्यांनी आगामी 5 वर्षांसाठी साधारणपणे 36,000 कोटी रुपये ही तरतूद केली आहे. मी आपण बघतो की ही का तरतूद केली की फक्त खेलो इंडिया स्पर्धांपुरती ही तरतूद नाहीये तर आज देशात वेगवेगळ्या ठिकाणी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रे सुरू केले आणि सुरू करण्यात पण येत आहेत. त्यानंतर दुसरं आपण बघतो की प्रतिभावान खेळाडूंना शिष्यवृत्ती. आज आपण बघतो की कुठलाही पालक म्हणा तू खेळात जा, जरूर जा, पण या खेळाद्वारे तुला आर्थिक उत्पन्न काय मिळणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक पालकांपुढे असतो. आज त्यामुळे खेलो इंडिया किंवा हे जे वेगवेगळ्या ज्या केंद्रीय स्तरावर ज्या स्पर्धा घेतल्या जातात तर त्या प्रत्येक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांना वार्षिक कमीत कमी 5-10 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची योजनाही त्यांनी सुरू केली आणि ती अंमलात आणण्यात आली आहे.
0: सर, खेळाडूंना आर्थिक बळ देण्यासोबतच तळागाळातील क्रीडा संस्कृती पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या योजनांमध्ये खेलो इंडियाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागणार आहे. या योजनेची पायाभरणी, वैशिष्ट्य आणि महत्व याबाबत काय सांगाल?
1: खेलो इंडिया ही योजना का सुरू केली? आपण जर इतिहासात बघितलं 1982 मध्ये आपण नवी दिल्ली येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू केल्या होत्या आणि त्यानंतर असं ठरलं होतं की दर 2 वर्षांनी भारतामध्ये जे काही क्रीडा नेतृत्व त्याचा शोध घेण्यासाठी त्याचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धा घ्यावी असं ठरलं होतं आणि त्याची जबाबदारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे सोपवली होती. मात्र वेगवेगळ्या कारणास्तव या स्पर्धांमध्ये नियमितता राहिली नाही. त्यामुळे गेल्या 15-1 वर्षांमध्ये असं लक्षात आलं की भारतामध्ये क्रीडा टॅलेंट भरपूर आहे पण मग या नैपुण्याला विकास का होत नाही, त्याचा शोध काय नाही होत? तर मग जेव्हा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला तेव्हा त्यांनी ती खेलो इंडिया मुव्हमेंट सुरू केली आणि आपण बघतो की खेलो इंडिया फक्त छोट्या खेळाडूंकरता मर्यादित नसून तुम्हाला माहिती आहे काही काही खेळाडू जे कॉलेजमध्ये असेल, महाविद्यालयां स्तराचे, आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये देखील चमक दाखवतात. असं लक्षात आलं की या खेळाडूंमध्ये सुद्धा पुष्कळ नैपुण्य आहे. मग त्यांनी काय केलं की खेलो इंडिया ज्युनियर गेम्स आणि खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा ही जे दोन्ही स्पर्धांमार्फत आपल्याला भारतासाठी हे जे जागतिक स्तरावर चमक दाखवू शकतात असे क्रीडा नेतृत्व शोधायचे, त्यांचा विकास अतिशय नियोजन पद्धतीने योग्य रीतीने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने त्यांनी ही खेलो इंडिया स्पर्धा सुरू केली. ही केवळ उन्हाळी क्रीडा प्रकारांपुरती मर्यादित नसून त्यांनी खेलो इंडिया विंटर गेम्स की आपण तुला बघतो की ऑलिम्पिकच्या हिवाळी ऑलिम्पिक स्वतंत्र क्रीडा स्पर्धा होतात तर त्याच्याकरता देखील टॅलेंट

0: करण्याच्या दृष्टीने त्यांनी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा सुरू केल्या, खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धा सुरू केल्या. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या देखील आता खेलो इंडिया लीग स्पर्धांचे आयोजित केले जातं. मग तुम्हाला माहितीच आहे की महिलांसाठी स्वतंत्र आपण क्रीडा स्पर्धा केंद्रीय स्तरावर घेतल्या जातात.
1: सर, ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि आशियाई खेळांमध्ये भारताची कामगिरी सुधारण्यासाठी 2014 टॉप्स योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना काय आहे, त्यामुळे क्रीडा क्षेत्रात काय सकारात्मक बदल झाले, याविषयी काय माहिती द्याल?
0: टार्गेट ऑलिम्पिक पोडियम म्हणजे टॉप्स ही जी योजना केंद्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे ती अतिशय उपयुक्त आहे. त्यामध्ये आपण टार्गेट ऑलिम्पिक पोडियम हे शब्दाचा आपण जर बघितलं की जे आगामी ऑलिम्पिक मध्ये चमक दाखवण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आणि फक्त आर्थिक मदत असं नाही तर तुम्हाला माहिती आहे की खेळाडूंच्या विकासामध्ये त्याच्या प्रशिक्षकाचाही महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे खेळाडूंना फक्त परदेशात स्पर्धांमध्ये जाण्यासाठी नव्हे, एखाद्या खेळाडूंना आपण बघितलं की बऱ्याचशा खेळाडूंना विशेषतः नेमबाजांना परदेशात प्रशिक्षणासाठी जायला लागतं किंवा भारतामध्ये जे काही नेमबाजी प्रशिक्षण केलंय तर तिथं वेगवेगळ्या बघितलं की ऍथलेटिक्स असेल किंवा जिमनॅस्टिक्स असेल तर अशा वेगवेगळ्या खेळांकरता जे परदेशी कोच आपल्याला आयात करायला लागतात तर त्यांचा खर्च हा खूप मोठा असतो आणि हा खर्च संबंधित खेळाच्या फेडरेशनला परवडत नाही. आणि म्हणूनच केंद्रीय शासनाने त्यांना केंद्रीय जे क्रीडा खाते आहे त्यांनी असं ठरवलं की परदेशी प्रशिक्षकांचा जो काही खर्च आहे त्यांचा येण्या जाण्याचा त्यांचा निवास वगैरे सर्व खर्च आम्ही स्वीकारू असं. आणि तीच योजना टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम आहे की ज्यामध्ये संभाव्य खेळाडूंना त्याच्यासाठी आत्ताच चांगल्या रीतीने निवड केली जाते म्हणजे तो खरोखरीच ऑलिम्पिकला जायची त्याच्याकडे पात्रता आहे की नाही हे देखील ओळखलं जातं. व्यवस्थित निवड प्रक्रिया आहे. समजा एखादा खेळाडू जर आजारी असेल आणि असं लक्षात आलं की त्याला ऑलिम्पिक मध्ये जाण्याची शक्यता त्याची कमी आहे तर त्या खेळाडूला त्या योजनेतून वगळलं जातं आणि त्याच्याऐवजी एखाद्या नवीन खेळाडूला नेपोलियन खेळाडूला या योजनेमध्ये घेतलं जातं. आणि खऱ्या अर्थाने संभाव्य ऑलिम्पिक पटू तयार करण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरली आहे.
1: सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 मंजुरी दिली, या धोरणाच्या महत्वाबद्दल काय सांगाल?
0: म्हणजे असं लक्षात येतं की जे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा साहित्यासाठी बराचसा खर्च लागत होता. उदाहरणार्थ आता नेमबाजीसाठी परदेशातनं वेगवेगळ्या अॅम्युनिशन मागवायला लागत होतं. आपण म्हणतो की परदेशातून साहित्य आणण्यासाठी लागणारा खर्च, लागणारा वेळ हा जर आपण स्थानिक स्तरावर जर क्रीडा साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले तर आपोआप तो खर्च कमी होणार आहे, तो वेळ कमी होणार आहे. आणि आम्ही या गेल्या 4-5 खेलो इंडिया किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बघितलं की अनेक स्थानिक स्तरावरील जे काही क्रीडा साहित्य बनवण्यात येत आहे किंवा आले आहे त्याचा उपयोग करीत अनेक खेळाडूंनी त्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं यश मिळवलं. तर आता तुम्ही बघितलं असेल तर नेमबाजीसाठी जो अॅम्युनिशन लागतो तर त्यांनी आपण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या संरक्षण खात्याला भरपूर अॅम्युनिशन लागतो तर हाच दारू गोळा त्यांनी जर नेमबाजीसाठी देखील त्यांनी तयार करण्यास सुरू केल्यानंतर जो मी म्हटलं जातं की आयात करण्यासाठी लागणारा खर्च कमी झाला, लागणारा वेळही कमी झाला. शिवाय आपण तुम्ही जर बघितलं असेल की हे जे काही काही जे सुविधा ज्यांना खरंच स्थानिक स्वरूपातील साहित्य देखील उपयोगी, उदाहरणार्थ तिरंदाजीसाठी काही काही त्यांनी इंडिजिनियस अशा वस्तू तयार केल्या की ज्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगल्या रीतीने होऊ शकतो. किंबहुना आम्ही आता बघितलेलं आहे की अनेक परदेशी खेळाडू देखील आता भारतामधल्या अनेक हे जे क्रीडा साहित्य ते स्वतःहून त्यांच्या देशात म्हणजे आपण त्यांच्या देशात निर्यात करू लागलेलं आहे. अलीकडे जे खेलो इंडियासाठी जे काही तरतूद केली आहे त्यामध्ये 500 कोटीहून अधिक रकमेची तरतूद ही स्थानिक स्तरावर क्रीडा निर्मिती क्रीडा साहित्य निर्मिती करण्यासाठी करण्यात आला आहे. अलीकडे मी चेन्नईला आणि डेहराडून या दोन्ही ठिकाणी मी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया स्पर्धांच्या निमित्ताने गेलो होतो तर तिथं पदक विजेतं जेव्हा पदक दिलं जातं तर चक्क रोबोटचा उपयोग त्यांनी पदक देण्यासाठी म्हणजे त्या रोबोटच्या वर त्यांनी पदक ठेवली आणि ती खेळाडूंपर्यंत जे प्रमुख पाहुणे होते त्यांच्यापर्यंत तो रोबो आला आणि त्या पाहुण्यांनी त्या रोबोटवर ठेवण्यात आलेला

0: पदक त्या खेळाडूच्या गळ्यात घातलं. तर ही रोबो निर्मिती ही देखील स्थानिक तिथल्या जे रोबो जे तयार करतात त्यांनी केली. म्हणजे आपण म्हणताना हा एक खूप सकारात्मक बदल झालाय. आणि शिवाय आपण बघितलं असेल की आपले जे पारंपरिक खेळ आहेत खो खो आहे, कबड्डी आहे, आज आपण बघितलं की खो खो कबड्डीच्या आज जागतिक स्तरावर स्पर्धा होऊन खूप चांगल्या रीतीने लोकप्रिय झालेल्या आहेत. प्रो कबड्डी स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. की ज्याद्वारे खेळाडूंना आर्थिक उत्पन्न, आणि फक्त खेळाडू असं नाही, या स्पर्धांच्या निमित्ताने प्रशिक्षक असतील किंवा पंच असतील, तांत्रिक अधिकारी असतील, समालोचक असतील, या सर्वांना आर्थिक उत्पन्नाची हमी मिळाली आहे. आणि मी म्हणतो तसं या स्पर्धांना लागणारे जे काही क्रीडा साहित्य आहे, आता पूर्वी आपण बघत होतो की कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मॅट लागत होतं, हॉकीसाठी पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं मॅट आयात करायला लागत होतं. आता ही मॅट भारतामध्ये तयार होतात आणि अतिशय चांगल्या रीतीने त्याचा उपयोग आणि सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतील अशी सुविधा चांगल्या रीतीने तयार करण्यात आले. आपण बघतो की आजकाल तर अॅथलेटिक्सच्या ज्या स्पर्धा होत्या त्या तर कृत्रिम मॅट ट्रॅकवर होतात. हे ट्रॅक तयार करण्यासाठी देखील भारतीय अनेक कंपन्यांनी पुढाकार घेऊन हे ट्रॅक तयार केले आहेत. आणि त्यामुळे आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थाने क्रीडा साहित्य निर्मितीबाबत भारत नजीकच्या काळात स्वावलंबी होऊ शकेल.
1: सर, क्रीडा धोरणात क्रीडा साहित्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आलंय, त्यामुळे काय फरक पडलाय याविषयी काय माहिती द्याल?
0: म्हणजे असं लक्षात येतं की जे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा साहित्यासाठी बराचसा खर्च लागत होता. उदाहरणार्थ आता नेमबाजीसाठी परदेशातनं अॅम्युनिशन मागवायला लागत होतं. आपण म्हणतो की परदेशातून साहित्य आणण्यासाठी लागणारा खर्च, लागणारा वेळ, हा जर आपण स्थानिक स्तरावर जर क्रीडा साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले तर आपोआप तो खर्च कमी होणार आहे, तो वेळ कमी होणार आहे. आणि आम्ही या गेल्या 4-5 खेलो इंडिया किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बघितलं की अनेक स्थानिक स्तरावरील जे काही क्रीडा साहित्य बनवण्यात येत आहे किंवा आले आहे त्याचा उपयोग करीत अनेक खेळाडूंनी त्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं यश मिळवलं. तर आता तुम्ही बघितलं असेल तर नेमबाजीसाठी जो अॅम्युनिशन लागतो तर त्यांनी, आपण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या संरक्षण खात्याला भरपूर अॅम्युनिशन लागतो, तर हाच दारू गोळा त्यांनी जर नेमबाजीसाठी देखील त्यांनी तयार करण्यास सुरू केल्यानंतर जो मी म्हणतो तसा की आयात करण्यासाठी लागणारा खर्च कमी झाला, लागणारा वेळही कमी झाला. शिवाय आपण तुम्ही जर बघितलं असेल की हे जे काही काही जे सुविधा ज्यांना खरंच स्थानिक स्वरूपातील साहित्य देखील उपयोगी, उदाहरणार्थ तिरंदाजीसाठी काही काही त्यांनी इंडिजिनियस अशा वस्तू तयार केल्या की ज्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगल्या रीतीने होऊ शकतो. किंवा आम्ही असं बघितलेलं आहे की अनेक परदेशी खेळाडू देखील आता भारतामधल्या अनेक हे जे क्रीडा साहित्य ते स्वतःहून त्यांच्या देशात, म्हणजे आपण त्यांच्या देशात निर्यात करू लागलेलं आहे. अलीकडे जे खेलो इंडियासाठी जे काही तरतूद केली आहे त्यामध्ये 500 कोटी अधिक रकमेची तरतूद ही स्थानिक स्तरावर क्रीडा निर्मिती, क्रीडा साहित्य निर्मिती करण्यासाठी करण्यात आला आहे.
1: धमडेरे सर, भारतानं गेल्या 25 वर्षात केलेल्या यशस्वी कामगिरीविषयी आणि त्यासाठी भारत सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल आपण अतिशय उपयुक्त माहिती दिलीत, त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. श्रोते हो, कोणताही खेळ किंवा क्रीडा प्रकाराकडे पूर्वी केवळ मनोरंजनाचा भाग म्हणून पाहिलं जात होतं, मात्र गेल्या 25 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेले निर्णय आणि राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राला आज नवी दिशा आणि बळ मिळालंय. शहरांसोबतच ग्रामीण भागातल्या शालेय स्तरावरील गुणवंत खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारचे सुरू असलेल्या प्रयत्नांमुळेच आज भारतानं जागतिक क्रीडा क्षेत्रात आपली स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. यामुळे भारताच्या जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रवासाला अधिक गती मिळाली. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि मुलाखत तुषार पवार.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शेडनेट तंत्रज्ञान याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती।
8: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पॉलीहाऊसला पर्याय म्हणजे शेडनेट। पॉलीहाऊस बांधणीचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारा असतो, पण शेडनेटचा खर्च सर्वसाधारण शेतकऱ्यांना सहजपणे पेलवणारा असा आहे। शेडनेटसाठी लागणाऱ्या काही बाबी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतील तर खर्च आणखी कमी येतो। शेतकऱ्यांनी अगदी 5 गुंठ्यांपासून 40 गुंठ्यांपर्यंत शेडनेटची उभारणी करून अनेकविध पिकं घेऊन लाखो रुपयांची उत्पादनं घेतली आहेत। सुरुवातीला शेडनेटमध्ये फुलं घेतली जात होती, पण अलीकडे भाजीपाला, फळभाज्या, ढोबळी मिरची इत्यादी उत्पादनं घेतली जात आहेत। शेडनेट हाऊसमधली शेती म्हणजे वातावरणातील उष्णतेचं प्रमाण कमी करून पिकांना अनुकूल असं वातावरण कृत्रिमरित्या तयार करून केलेली शेती। कमी जागेत अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करून जास्त उत्पादन देणारी हायटेक शेती। कृषी तंत्राचा काटेकोर वापर करून उत्कृष्ट दर्जाची उत्पादनं मिळवून देणारी शेती। त्यामुळे शेडनेटमधील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पॉलीहाऊसमधले उत्पादन म्हणजे संपूर्णरित्या नियंत्रित वातावरणात घेतलेलं उत्पादन। शेडनेटमधलं वातावरण हे 100% नियंत्रित नसलं तरी 50-75% उष्णतामान कमी करता आल्याने, शिवाय सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून शेडनेटमधील पिकांचं संरक्षण करता आल्याने पिकांचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळवता येतं। शेडनेटमध्ये फुलं, भाजीपाला, फळभाज्या, ढोबळी मिरची याशिवाय टरबूज, खरबूज यासारख्या पिकांचं बीजोत्पादनही चांगल्या प्रकारे घेता येऊ लागलंय। नेहमीपेक्षा 4-5 पट अधिक उत्पादन देणारी ही शेडनेट शेती आहे। या शेतीची वैशिष्ट्य म्हणजे जागा कमी लागते, उत्पादित मालाचा दर्जा अधिक चांगला असतो, पाण्याचा काटकसरीने आणि योग्य वापर केला जातो, याचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडतो, जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं, बिगर हंगामी पिकं घेता येतात, कमी कुशल मजूर लागतात, खर्च

0: त्याच्या मानाने अधिक उत्पादन आणि जास्त नफा मिळतो आणि कीड आणि रोग नियंत्रणासाठी कमी खर्च येतो. शेडनेटमुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे. काटेकोर पद्धतीच्या शेतीचं तंत्र शेतकऱ्यांना शेडनेटमुळे समजलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उदाहरणार्थ फर्टिगेशन, प्लॅस्टिक आच्छादन, ठिबक सिंचन, इन्सेक्ट नेट, उत्पादनाचं नवीन तंत्रज्ञान इत्यादींचा अवलंब होऊ लागल्याने साधन सामग्रीत आणि खर्चात बचत झाली. रासायनिक खतांच्या मात्रेचा वापर 30 ते 35% कमी झाला. बाजाराभिमुख उत्पादनं काढणं शक्य झालं. कीड आणि रोगांच्या नियंत्रणावरचा खर्च कमी झाला. बेरोजगारांना संधी उपलब्ध झाल्या. बिगर हंगामी पिकं घेता येऊ लागली. आर्थिक जास्त फायदा होऊ लागला. शेडनेटमुळे महिलांचा सहभाग वाढला. राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास मदत झाली. शेडनेटच्या मध्यभागी 15 ते 17 फूट उंचीचा एक लोखंडी खांब बसवून त्याच्या 4 बाजूंना तारेचा आधार देऊन शेडनेट अंथरली जाते. त्यामुळे शेडनेटच्या खर्चात 15 ते 20% बचत होते. 10 गुंठे शेडनेटसाठी एकूण 2 लाख रुपये खर्च येतो. यातल्या काही गोष्टींना अनुदान मिळतं. अशा प्रकारच्या तंत्रशुद्धरित्या शेडनेट उभं केलं असता 4 वर्ष सुस्थितीत राहतं. मात्र प्रत्येक पिकानंतर जमीन तयार करणं आणि आच्छादनाचा खर्च करणं आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण शेडनेट तंत्रज्ञान याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकलीत. नमस्कार श्रोते हो. श्रोते हो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण याविषयी जाणून घेणार आहोत. शेती करत असताना आपल्याला विविध अवजारांची गरज लागत असते. लहान मोठी अवजारं आपल्याला उपलब्ध करून घ्यायची असतात. काही वेळेला आपल्याकडे त्याची उपलब्धता नसते. मग अशा वेळेला जर आपण थोडे शेतकरी जर तुम्ही एकत्र आलात तर अशी अवजारं तुम्ही भाड्याने सुद्धा घेऊ शकता. तर या सगळ्या यांत्रिकीकरणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत की यांत्रिकीकरण आपण करून शेतीमध्ये आधुनिकता कशी आणाल आणि आपलं उत्पादन नक्कीच कसं वाढवाल या सगळ्याविषयीच आपण बोलणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे विशाल माने सरांना. माने सर हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ठाणे इथे तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आता सध्या जर कृषी यांत्रिकीकरणाची सद्यस्थितीतली जी गरज आहे किंवा कृषी यांत्रिकीकरण म्हणजे नेमकं काय, काय सांगाल तुम्ही?
2: आज आपण कृषी यांत्रिकरणामध्ये जी काही चर्चा करतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे म्हणजे आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे मजुरांची टंचाई, त्याचबरोबर हवामानातले होणारे बदल आहेत, उत्पादन खर्चामध्ये होत असलेला वाढ आहे. तर या सर्व घटकांवरती जर आपण मात करायची म्हटलं किंवा त्याच्यामध्ये जर बचत करायची म्हटलं तर आपल्याला कृषी यांत्रिकरण करणे म्हणजे शेतीमध्ये आधुनिक यंत्र अवजारांचा वापर करणे ही काळाची गरज बनलेली आहे. आणि त्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही सहाय्य केलं जातं. तर ती जी काही मदत आहे तर ती शेतकरी बांधवांनी उपयोग करून आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आणावी असं मला या ठिकाणी वाटतं.
1: नक्कीच. आता सर, आता तुम्ही उल्लेख केलात की विविध योजना या राबवल्या जातात, तर कृषी यांत्रिकीकरणासाठी असलेल्या काही योजना ज्या आहेत तर कोणत्या आहेत त्या?
2: कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर राज्य शासन आणि केंद्र शासन अशा दोन्ही स्तरावरती ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये केंद्र शासनाची जी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना आहे, त्याचबरोबर प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, या दोन केंद्राच्या योजनांमार्फत आपल्याला अनुदानावरती यंत्र अवजारे मिळतात. तसेच राज्य शासनाच्या मार्फत राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अशी एक योजना आहे. त्याचबरोबर आता नव्याने आलेली एक कृषी समृद्धी योजना, त्याच्यामध्ये सुद्धा यांत्रिकीकरणाच्या याला अनुदान आहे. अशा या 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान जे आहे ते यांत्रिकीकरणासाठी उपलब्ध आहे.
1: अच्छा. आता कृषी यांत्रिकीकरण योजनेचे जे उद्दिष्ट आहेत किंवा आवश्यकता जी आहे तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
2: कृषी यांत्रिकीकरण योजनेची उद्दिष्ट तर त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे म्हणजे शेतकऱ्यांनी यंत्र अवजारांचा वापर केला पाहिजे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे. त्याचबरोबर वेगवेगळे विभाग आपल्याकडे आहेत, त्या विभागानुसार किंवा पिकांची रचना आहे प्रत्येक विभागातली, त्याच्यानुसार त्यांना जी काही आवश्यक यंत्र अवजारं आहेत त्यांची उपलब्धता त्या शेतकऱ्यांना व्हावी यासाठी शासन स्तरावरून शासन

0: मान्यताप्राप्त ज्याची पूर्व तपासणी झालेली अवजारं आहेत तर ती अशी अवजारं म्हणजे जी काही गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार आहेत म्हणजे अनुदानावरती उपलब्ध करून देणे असं एक उद्दिष्ट या योजनांचं आहे. त्याचबरोबर कृषी उत्पादन प्रक्रियेमध्ये यांत्रिकरणाच्या किंवा अद्ययावत यंत्रांच्या वापरास प्रोत्साहन देणे अशा पद्धतीची उद्दिष्ट या योजनांच्या माध्यमातून राबवली जातात.
1: अच्छा, आता सर या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी मग अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा अर्ज कुठे करायला हवा काय सांगाल?
0: याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया हे एक महत्वाचं आहे. ही जी अर्ज प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये शासनाचं जे आपलं पोर्टल आहे https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलद्वारे शेतकरी अर्ज करू शकतात. आपले सरकार महाडीबीटी पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये शेतकरी योजना म्हणून टॅब आहे, तिथे लॉग इन केल्यानंतर अर्ज करता येतो. ह्याच्यामध्ये जे काही अर्जाची प्रक्रिया आहे म्हणजे हे जे महाडीबीटीचं धोरण आहे तर ते आपल्या 4 नोव्हेंबर 2020 शासन निर्णयानुसार ही सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन केलेली आहे आणि याच्यामध्ये DBT द्वारे अनुदान शेतकऱ्यांना मिळतं. ह्याच्यामध्ये अर्ज करताना सध्याची जी शेतकरी आयडी म्हणजे फार्मर आयडी त्याला म्हणतो ऍग्रीस्टॅकचा, तर तो आयडी आपल्याला वापरून याच्यामध्ये लॉग इन करता येतं. हा आयडी जो आहे तो याच्यामध्ये लॉग इन साठी कंपल्सरी केलेला आहे. त्याचबरोबर जे काही आपले वनपट्टा धारक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना आधार बेस्ड लॉग इनची सिस्टीम त्या पोर्टलद्वारे उपलब्ध आहे. आता हे जे काही लॉग इन आहे ते केल्यानंतर लाभार्थींना आपल्याला नाममात्र शुल्क म्हणजे जवळपास 23.60 रुपये अशा पद्धतीचं शुल्क त्याला द्यावं लागतं आणि ते जे काही अर्ज आहे तो एकदा अर्ज केल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तो अर्ज पूर्णतः पोर्टलवरती राहतो. त्याच्यानंतर जर काही त्यात बदल करायचे असतील तर नव्याने अर्ज सुद्धा त्या लाभार्थीला आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. जी काही महाडीबीटीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट आपल्याला दिलेले आहेत म्हणजे कृषी यांत्रिकरण आहे, त्याचबरोबर सिंचन सुविधेचा पार्ट आहे, त्याचबरोबर बियाणे खते औषधे आहेत, त्याच्याबरोबर चौथा जो पार्ट आहे तो फलोत्पादन. अशा या वेगवेगळ्या घटकासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करता येतो. याच्यामध्ये अर्ज करताना लाभार्थी स्वतः ऑनलाईन पद्धतीने लॅपटॉपद्वारे किंवा त्याच्या मोबाईलद्वारे किंवा माहिती सेवा केंद्र त्या ठिकाणी जाऊन लाभार्थींना आपल्या याच्यामध्ये अर्ज करता येतो.
1: अच्छा, आता म्हणजे कृषी यांत्रिकीकरणामध्ये समाविष्ट बाबी किंवा जे घटक आहेत तर कोणकोणते आहेत ते?
0: कृषी यांत्रिकरणामध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना जे काही आवश्यक बाबी आहेत त्याच्यामध्ये पूर्व मशागत आहे शेतीतील, तिथपासून ते काढणी पश्चात तंत्रज्ञान इथपर्यंत लागणारे जे काही वेगवेगळे यंत्र अवजार आहेत ते आपल्याला या यांत्रिकरणाच्या योजनांमधून घेता येतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर ट्रॅक्टर आहे, त्याचबरोबर पॉवर टिलर आहेत, पॉवर विडर आहेत, काही स्वयंचलित यंत्र अवजार आहेत, त्याचबरोबर ट्रॅक्टर चलित यंत्र अवजार आहेत. जसं आपण बघितलं की जमीन सुधारण्यासाठी आवश्यक असणारं नांगर असेल, रोटावेटर आहे, त्याच्यानंतर कल्टिवेटर आपण म्हणतो, त्यानंतर पेरणीची काही सीड ड्रिल म्हणतो, पेरणी यंत्र म्हणतो आपण त्याला, त्याचबरोबर लागवडीसाठी समजा भात लागवड यंत्र आहे, कापणीची काही अवजार आहेत, आंतर मशागतीसाठी आवश्यक असणारे अवजार आहेत, पीक अवशेषांचं व्यवस्थापन करण्यासाठी जे काही आवश्यक अवजार आहेत तीही याच्यामध्ये घेता येतात. आणि कापणी आणि मळणी यंत्र म्हणजे कापणी करण्यासाठी समजा भात कापणी यंत्र आहे, त्याचबरोबर मळणीची वेगवेगळी मल्टीक्रॉप थ्रेशर्स आहेत, तर ते या योजनेमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर काही मनुष्यचलित यंत्र अवजार आहेत, बैलचलित यंत्र अवजार आहेत. मनुष्यचलित यंत्र अवजारामध्ये आपण बघितलं तर टोकन यंत्र आहे की ज्या टोकन यंत्राच्या माध्यमातून शेतकरी जे आहेत ते वेगवेगळ्या पिकांची टोकननी म्हणजे त्या पेरणीच्या ह्याच्यामध्ये करू शकतात. त्याचबरोबर पीक संरक्षणाची उपकरणे म्हणजे नॅपसॅक स्प्रेअर आहे, पाठीवरचा पंप आपण त्याला म्हणतो, त्याचबरोबर सोलार ऑपरेटेड पंप आहेत, वेगवेगळे HTV स्प्रेअर आहेत, तर ते ह्या पीक संरक्षण उपकरणामध्ये त्याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कृषी अवजारे बँक, हा एक महत्वाचा म्हणजे लाभ शेतकऱ्यांना याच्यामध्ये घेता येतो. याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, शेतकऱ्यांचे बचत गट आहेत, तर यांना या याच्यामध्ये कृषी अवजारे बँक घेता येते आणि या योजनांच्या माध्यमातून जवळपास 10 लाखापासून 2.5 कोटीपर्यंतची कृषी अवजारे बँक आपल्या या योजनेमध्ये उपलब्ध आहे आणि 10 लाखाच्या जी काही कृषी अवजार बँक आहे त्याला आपण जवळपास 4 लाखापर्यंत म्हणजे 40% मर्यादेत 4 लाख आणि 2.5 कोटीची जी मॅक्झिमम कॅपॅसिटीची जी कृषी अवजार बँक आहे त्याला आपण 1 कोटीपर्यंत अनुदान याच्यामध्ये 40% मर्यादेत देतो. अशा पद्धतीची वेगवेगळी यंत्र अवजार आपल्याला याच्यामध्ये घेता येतात.
1: नक्कीच सर. आता या यांत्रिकीकरणासाठी म्हणजे अनुदान मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी व्हायचं असेल तर काय निकष आहेत त्यासाठी?
0: हा पण मॅडम एक महत्वाचा निकष आहे, म्हणजे लाभार्थी निवड किंवा यांत्रिकीकरणामध्ये लाभ घेणे याच्यासाठी पात्रतेचे निकष जर बघितलं तर सर्वात महत्वाचं हे आहे की कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ घेताना लाभार्थी हा

0: सातबाराधारक किंवा खातेधारक असला पाहिजे
1: बरोबर
0: ही एक महत्त्वाची ही आहे. त्याचबरोबर त्याचा फार्मर आय डी असणं अनिवार्य केलेलं आहे शासनाने. त्याच्यामध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी पात्र आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे गट आहेत वेगवेगळ्या योजनातून केलेले, तर ते शेतकरी गट पात्र आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये पात्र आहेत. सहकारी संस्था पात्र आहेत. त्याचबरोबर वनपट्टाधारक जे शेतकरी आहेत तेही याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात. आणि शासनाने जे काही एकत्रित पद्धतीचं पोर्टल तयार केलेलं आहे त्या माध्यमातून या लाभार्थींना आपल्याला याच्यामध्ये लाभ घेता येतो.
1: अच्छा, पण आता सर अर्ज केल्यानंतर निवड होण्यासाठीचे टप्पे आहेत, विविध टप्पे, तर ते साधारण मग कोणते काय सांगता येईल?
0: कृषी यांत्रिकीकरण किंवा कृषी विभागामार्फत ज्या काही महा डीबीटीवरच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये मग अशी आपण चर्चा केली की नोव्हेंबर 2020 पासून महा डीबीटीचं धोरण आलं आणि तेव्हापासून जे काही लाभार्थींनी जे अर्ज केले तर त्यावेळी लॉटरी पद्धतीने निवड जी लाभार्थींची आहे ती होत होती. गेल्या वर्षी 2025-26 पासून लाभार्थींची निवड ही FCAPS म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या कार्यपद्धतीनुसार लाभार्थी निवड होते. आणि त्याची जी काही म्हणजे प्रक्रिया आहे निवड झाल्यानंतर लाभार्थींनी कागदपत्रांची पूर्तता करून ती पोर्टलवर भरणे, त्याचबरोबर विभागाचे जे काही क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत त्या कागदपत्रांची छाननी, त्यानंतर त्याला पूर्वसंमती लाभार्थींना दिली जाते. त्याचबरोबर लाभार्थींनी ते काही यंत्र अवजार आहे ते अधिकृत विक्रेत्यांकडून, त्याचबरोबर मान्यताप्राप्त म्हणजे ज्याला मान्यता आहे आणि ज्याला परीक्षण अहवाल आहे शासकीय संस्थांचा, असं यंत्र अवजार खरेदी केल्यानंतर त्याची मोका तपासणी करणे आणि मग अनुदान वितरण, अशा पद्धतीची कार्यप्रणाली याच्यामध्ये आहे. आणि त्याचे जे वेगवेगळे टप्पे आहेत प्रत्येक टप्प्यावर कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत आणि तालुक्याला असलेले तालुक कृषी अधिकारी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना मदत करत असतात.
1: आता सर तुम्ही हे टप्पे सांगितलेत तर या विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत साधारण कुठलं सहाय्य केलं जातं, कशी मदत केली जाते?
0: आपण जर बघितलं तर म्हणजे लाभार्थींची निवड ही प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या पद्धतीने होते. म्हणजे हे जे काही लक्षांक निश्चित आहे प्रत्येक जिल्ह्याला शासन स्तरावरून काही अनुदानाची मर्यादा दिली जाते आणि ती मर्यादा दिल्यानंतर म्हणजे जिल्ह्यातील जे काही खातेदार आहेत त्यानंतर जिल्ह्याचं पेरणीचं क्षेत्र आहे, त्यानंतर मागील वर्षी झालेला जो खर्च आहे यांत्रिकरणाच्या बाबींवरती, त्यानंतर त्या जिल्ह्यातील ऊर्जेचा वापर ही एक बाब आहे. तर या सर्व बाबींचा विचार करून जिल्हानिहाय दिलेले लक्षांक आणि त्यानुसार मग तालुक्यातील खातेदार त्यांचं क्षेत्र यानुसार प्रत्येक तालुक्याला आपण लक्षांक निश्चित करून देतो अनुदानाचा. आणि त्या मर्यादेत जे काही दिलेल्या प्रत्येक योजनेचं लक्षांक आहे त्यामध्ये लाभार्थ्यांची FCAPS पद्धतीने निवड होते. निवड झाल्यानंतर लाभार्थींना त्याचा मोबाईल नंबर आपल्या पोर्टलवरती लिंक केलेला आहे, त्याद्वारे लाभार्थीला निवड झाल्याबद्दलचा संदेश जातो. संदेश दिल्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी आहेत ते संबंधित लाभार्थींना संपर्क करतात.
1: बरं,
0: आणि संपर्क करून त्या लाभार्थींना जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ते अपलोड करण्यासाठी लाभार्थींना सूचित करतात. त्यानंतर लाभार्थी जे काही यंत्र अवजार खरेदी करणार आहेत त्याचं कोटेशन आहे, त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचा परीक्षण अहवाल आहे अपलोड करतात पोर्टलवरती. आता 7-12 पूर्वी अपलोड करावा लागत होता, 8 अपलोड करावा लागत होता, ती सुविधा आता सर्व माहिती उपलब्ध असल्याने अपलोड करण्याची पद्धत आता सध्या नाहीये. परंतु ते जे काही आवश्यक कागदपत्र आहेत प्रत्येक यंत्र अवजारानुसार त्याचे जे काही निकष आहेत त्याप्रमाणे लाभार्थींनी ते पोर्टलवरती अपलोड करणे, सहाय्यक कृषी अधिकारी स्तरावरती त्याची छाननी होते, त्यानंतर तो अर्ज जो आहे तो मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती परत छाननी दुसऱ्या टप्प्यातील होते आणि तालुका स्तरावरून त्या लाभार्थींना पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती दिल्यानंतर जी काही पूर्वसंमती आहे त्या निकषांनुसार लाभार्थींनी ते यंत्र अवजार खरेदी करणे आणि खरेदी केल्यानंतर परत त्याचं जे काही देयक आहे GST सहच देयक, GST त्याच्यामध्ये घेणं अपेक्षित आहे, तर ते GST सह देयक पोर्टलवरती अपलोड करणे. पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर अर्ज आहे तो उपकृषी अधिकारी स्तरावरती मोका तपासणीसाठी जातो. त्याचबरोबर ते जर 1 लाखापेक्षा जास्त रकमेचं यंत्र अवजार असेल अनुदानाचं तर तो अर्ज हा मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती मोका तपासणीसाठी उपलब्ध होतो. मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती किंवा उपकृषी अधिकारी स्तरावरती अर्जांची मोका तपासणी होते, म्हणजे थोडक्यात यंत्र अवजार निकषाप्रमाणे खरेदी झालं का या बाबींची पडताळणी होते आणि प्रस्ताव जो आहे तो तालुका स्तरावरती सादर केला जातो. तालुका स्तरावरती अनुदानाचा प्रस्ताव आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने त्याचंच व्हेरिफिकेशन होतं आणि तिथून तो तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरती अनुदान वितरणासाठी सादर केला जातो आणि या वेगवेगळ्या टप्प्यावरती तालुका स्तरापासून क्षेत्रीय स्तरापर्यंत लाभार्थ्यांना जे काही आहे ते सहाय्य

0: जे आपल्या विभागामार्फत केलं
1: जातं. अच्छा, आता सर याच्यामध्ये असं एक विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी मग प्रक्षेत्रावर सुद्धा भेटी देणं आवश्यक असतं का, म्हणजे यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने?
0: यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये प्रक्षेत्र भेटीमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांच्या ज्या आहेत फार्मशनरीचे सेंटर आहे त्या ठिकाणी लाभार्थींना नेऊन त्यांना कोणती गरज आहे त्याचं प्रशिक्षण आपण याच्यामध्ये देतो.
1: सर आता या कृषी यांत्रिकीकरणासाठीची जी अनुदान वितरण कार्यपद्धती आहे, साधारण किती अनुदान मिळतं? म्हणजे
0: खूप चांगला प्रश्न मॅडम हा आपण विचारला. याच्यामध्ये अनुदान शेतकऱ्यांना एक सपोर्टिव्ह सहाय्य याच्यामधून मिळत आहे आणि त्याच्यामध्ये निकष दिलेले आहेत अनुदानाच्या याच्यामध्ये. जसं की आपण बघतो की अल्पत्यल्प भूधारक शेतकरी आहेत, महिला शेतकरी आहेत,
1: बरोबर,
0: अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधव आपले आहेत, त्यांच्यासाठी अनुदानाची मर्यादा ही 50% आहे. आणि इतर शेतकरी जे आहेत म्हणजे जे मोठे खातेदार आपण त्यांना म्हणतो त्यांच्यासाठी याच्यामध्ये अनुदानाची मर्यादा ही 40% आहे. थोडक्यात आपण उदाहरणच घेतलं तर ट्रॅक्टरसाठी योजनेमध्ये 1.25 लाखापर्यंत अनुदान आहे. कृषी अवजारे बँकेमध्ये

0: बरोबर
1: अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधव आपले आहेत त्यांच्यासाठी अनुदानाची मर्यादा ही 50% आहे.
0: बरं.
1: आणि इतर शेतकरी जे आहेत म्हणजे जे मोठे खातेदार आपण त्यांना म्हणतो त्यांच्यासाठी याच्यामध्ये अनुदानाची मर्यादा ही 40% आहे.
0: बरं.
1: थोडक्यात आपण उदाहरणच घेतलं तर ट्रॅक्टरसाठी योजनेमध्ये 1.25 लाखापर्यंतचं अनुदान आहे. कृषी अवजारे बँकेमध्ये ट्रॅक्टर प्लस 3 अवजारं जी आहेत ती जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये 10 लाखाच्या अवजार बँकेसाठी त्याला 40% मर्यादा आहे आणि त्या ठिकाणी 4 लाखापर्यंतचं अनुदान लाभार्थींना मिळतं. त्याचबरोबर गवत कापणी यंत्र आहे, ब्रश कटर आहे, पॉवर विडर आहे, पॉवर टिलर आहे, म्हणजे जी काही छोटी मोठी यंत्र अवजार आहेत, किंवा टोकननी यंत्र आहे जे की छोटं त्याला साधारणपणे 10,000 पर्यंतच्या मर्यादेत अनुदान 50% मर्यादेत उपलब्ध आहे. 40% मर्यादा जर आपण बघितली तर तिथं आपल्याला 8,000 पर्यंतचं अनुदान या टोकन यंत्राला उपलब्ध आहे. असे वेगवेगळे जे काही पूर्व मशागती पासून काढणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये डाळ मिल आहे, राईस मिल आहे, यांना या निकषाच्या याच्यामध्ये 40% आणि 50% अनुदान या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. वितरणाची प्रणाली जर बघितली तर तालुका स्तरावरती जे काही मोका तपासणीस आलेले प्रकरण आहेत ती तालुका स्तरावरून शिफारस करून ती अनुदान अदायगीसाठी जिल्ह्याला पाठवली जातात. याच्यामध्ये डीबीटी आहे म्हणजे थेट लाभ हस्तांतरण प्रणाली आहे. जिल्ह्याला आल्यानंतर त्याचे काही निकषातील अनुदान मर्यादा निश्चित केलेल्या आहेत तालुका स्तरावरून. त्यानुसार वेगळ्या योजना म्हणजे राज्य शासनाच्या ह्याच्यातील असेल तर पीएफएमएस प्रणाली आहे. केंद्र शासनाच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर एसएनएस स्पर्श प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावरून या लाभार्थींना जे काही अनुदान आहे ते 40% आणि 50% मर्यादेमध्ये साधारणपणे 8 ते 10 दिवसाच्या ह्याच्यामध्ये वितरण केलं जातं.
0: अच्छा, म्हणजे ही सगळी अशी त्याची कार्यप्रणाली आहे. सर, आता जाता जाता तुम्ही एक शेतकऱ्यांना काय आव्हान कराल किंवा काय एक संदेश द्याल?
1: कृषी यांत्रिकीकरण हा एक सध्याच्या शेती यंत्रणेमध्ये महत्वाचा घटक आहे आणि अद्ययावत आणि आधुनिक यंत्रांचा जर आपण वापर केला तर शेतीमध्ये निश्चितच आपण बदल करू शकतो आणि जे काही उत्पादन खर्च वाढतोय आणि त्याच्यामध्ये जी काही बचत आपल्याला करायची आहे, जी काही यंत्र अवजार आहेत छोटी मोठी, तर त्यात जर आपण योजनेच्या माध्यमातून घेतली तर शासनाचं अनुदानाचं सहाय्य बाकीचे जे काही यांत्रिकरणाचा वापर जो आहे तो वाढवल्यामुळे मजुरांची जी काही टंचाई आहे त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला मात करता येण्यासारखी ही आहे आणि त्याचा वापर करून एक शेतीमध्ये चांगली उत्पादकता मिळवू शकतो. जे काही वेगवेगळे त्यातले घटक आहेत तर त्या घटकांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करून उत्पादन वाढ करू शकतो आणि चांगला नफा याच्यामधून मिळू शकतो. तर माझं शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान आहे की जे काही आपल्या क्षेत्रीय स्तरावरती असणारे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत की जे गाव पातळीवरती काम करतात,
0: बरोबर,
1: या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करावा किंवा ऑनलाईन पद्धतीने जसं मगाशी आपण सांगितलं की mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलच्या द्वारे फार्मर आयडीच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही आवश्यक घटक आहेत तर त्या घटकांसाठी आपण अर्ज करावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि याचा लाभ घेऊन शेती जी आहे ती फायदेशीर कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत असं मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे कार्यालय आहे किंवा कोकण विभागातील जे काही शेतकरी आहेत तसेच राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना या कृषी यांत्रिकरणाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्याचा लाभ घ्यावा असं या माध्यमातून आवाहन करतो.
0: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही इथे आलात सर आणि या कृषी यांत्रिकीकरणाविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना श्रोत्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.

0: तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
0: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: बालदोस्तांनो, बाल जगत या कार्यक्रमात ऐकूया जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन आणि पर्यावरण हा कार्यक्रम. रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 हा कार्यक्रम सादर करणार आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरीचे विद्यार्थी.
3: नील, मला माझ्या मित्राचा फोन आला होता.
4: काय म्हणाला तुझा मित्र?
3: त्याला कोकणातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती हवी होती.
4: मग दिलीस का माहिती?
3: मला कुठे पूर्ण माहिती आहे, तू सांगशील का?
4: अरे मी पण तुझ्या सारखा.
3: रुची, हे रुची, तुला कोकणाबद्दल काही सांगता येईल का ग?
5: त्यापेक्षा आपण असं करू, सरांनाच विचारू यांना, ते आपल्याला योग्य आणि अचूक माहिती देतील.
6: हो, चांगली कल्पना आहे, चला आपण सरांकडे जाऊया.
2: लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे यांचं, सहभाग मानस कांबळे, आदिती आंबेकर, स्वानंद लिंगायत, रुची शिंदे आणि नील घवाळी यांचा, निवेदन सोनाली सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा दोस्तांनो, अवश्य ऐका बाल जगत हा कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
7: सोमवार दिनांक 28 सप्टेंबर सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल दूरदर्शनवरील स्वामी मालिकेतील श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यासह रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध माध्यमात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते रवींद्र मंकणी यांची मुलाखत.
8: माधवराव करत असताना कधीच ह्याचा विचार केलेला नव्हता, पण ज्याला हे करायचं ठरलं की माधवराव करायचं मी, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण आता मात्र हे सिरियसली घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे, आणि मग मी त्याचा अभ्यास सुरू केला.
7: तर नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र. श्रोते हो, उद्या सकाळी 10:30 आपण ऐकणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभोवती उद्या सकाळी 10:30 तसंच उद्या सकाळी 7:40 कर्णबधीर दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. याचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे पूर्वा खालगावकर यांचं, सादर करते विवेक वानखडे. तर ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, रात्रीचे 8:04 and 38 seconds झालेली आहेत. आता वेळ झालेली आहे राष्ट्रीय बातमीपत्राची.

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे.

0: मुंबई मुंबई उपनगर ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय. रायगड आणि गोंदियातला एक तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्यात. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
2: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्याची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्या निर्णय घेतलेला आहे.
1: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
3: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
1: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी. केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची गरज असून त्या आधारे भारताला आर्थिक वाढीचा 10% दर गाठणं शक्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. IIT मद्रासच्या माजी विद्यार्थी संघटनेनं बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस संप पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहणार आहेत. ATM व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तऐवज संकलित करतील असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्रनिवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार

0: नुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 6 जण ठार झाले. राज्यातल्या 63 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सरासरीच्या 19 पट पाऊस झाला असून काही ठिकाणी अचानक पूर येण्याचा धोका आहे. उत्तराखंड जिल्ह्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना येत्या 2 दिवसांसाठी हवामान विभागानं पावसाचा रेड आणि येलो अलर्ट दिल्यानं आज आणि उद्या 4 धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दिल्लीत अलीकडेच झालेल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेत दिल्ली सरकारनं पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपुलाखालचा रस्ता आणि फुट ओव्हर ब्रिजजवळ पोलीस चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं मुंबईजवळचं जवाहरलाल नेहरू, कांडला इथलं दीनदयाळ, पारादीप आणि मुंद्रा ही 4 बंदरं मेगा पोर्ट्स म्हणून अधिसूचित केली आहेत. सध्या भारतात 12 मोठी बंदरं आणि 200 जास्त छोटी बंदरं आहेत. चीन आणि अमेरिकेनं साधारण 30 अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवरील परस्परांवरचं आयात शुल्क कमी करण्याच्या आश्वासनावर एकत्र काम करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. व्यापार युद्धांतर्गतच्या स्थितीला 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यालाही डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांनी मान्यता दिली आहे. दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या 3 दिवसीय शिखर परिषदेनंतर जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती दिली गेली. यासोबतच दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापाराशी संबंधित निवडक मुद्द्यांवरही व्यापार मंडळाच्या माध्यमातून एकत्र काम करत राहण्याची तयारी दर्शवली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही ट्रम्प सामुद्रधुनी असं दर्शवणारा एक नकाशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध केला आहे. या सामुद्रधुनीतून जाणारा सागरी जलवाहतूक जलमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं मांडलेला 7 दिवसांचा आराखडा ट्रम्प यांनी फेटाळून लावला आणि त्यानंतर हा नकाशा जाहीर केला. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण, 12 रौप्य, 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशित चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त, पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:16 झाली आहेत. आनंद घेऊया गझलचा. सुरुवातीला मेहंदी हसन यांनी गायलेली मशहूर अनवर यांची रचना.

कतील शिफाई यांची ही रचना होती. स्वरासहित संगीत होतं तलत अझीज यांचं. आता ऐकूया चंदनदास यांनी गायलेली अझीम मलिक यांची रचना, संगीतबद्ध केली आहे घानी अली यांनी.

जिया अमरोही यांची ही रचना होती. स्वरासहित संगीत होतं मेहंदी हसन यांचं. या रचनेबरोबरच गझल हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी।
1: सहभाग आहे तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्री वल्लभ साठे यांचा।
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे। हल्ली सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच।
1: लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे यांचं। सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र।
0: तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी। रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून। बालदोस्तांनो, बाल जगत या कार्यक्रमात ऐकूया जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन आणि पर्यावरण हा कार्यक्रम। रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 हा कार्यक्रम सादर करणार आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरीचे विद्यार्थी।
3: नील, मला माझ्या मित्राचा फोन आला होता।
4: काय म्हणाला तुझा मित्र?
3: त्याला कोकणातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती हवी होती।
4: मग दिलीस का माहिती?
3: मला कुठे पूर्ण माहिती आहे तू सांगशील का?
4: अरे मी पण तुझा सारखा।
3: रुची, हे रुची, तुला कोकणाबद्दल काही सांगता येईल का ग?
5: त्यापेक्षा आपण असं करू, सरांनाच विचारू यांना, ते आपल्याला योग्य आणि अचूक माहिती देतील।
6: हो, चांगली कल्पना आहे, चला आपण सरांकडे जाऊया।
0: लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे यांचं, सहभाग मानस कांबळे, आदिती आंबेकर, स्वानंद लिंगायत, रुची शिंदे आणि नील घवाळी यांचा, निवेदन सोनाली सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे। तेव्हा दोस्तांनो, अवश्य ऐका बाल जगत हा कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
7: श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती, 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, 11:10 जपान येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेचा दैनंदिन घडामोडी। सुरुवातीला 8:45 समाचार संध्या।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: श्रोतो, यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.